सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर नवश्रावण शक 1948, दिनांक 31 जुलै 2026. आता सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

FM 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: के बाहरी इलाके में स्थित खदान में मीथेन गैस भर जाना विस्फोट का कारण माना जा रहा है। सूत्रों के अनुसार 18 खनिकों के शव निकाल लिए गए हैं। अन्य कर्मियों की तलाश के लिए राहत और बचाव अभियान जारी है। ग्लासगो राष्ट्रमंडल खेलों में कल रात भारतीय भारोत्तोलक लवप्रीत सिंह ने पुरुषों के 110 किलोग्राम वर्ग में रिकॉर्ड के साथ रजत पदक जीता, जबकि सीमा कलीरामना ने महिला डिस्कस थ्रो में कांस्य पदक हासिल किया। इसके अलावा दो बार के ओलंपिक पदक विजेता नीरज चोपड़ा समेत तीन भारतीय भी भाला फेंक के फाइनल में पहुंचे, जबकि ट्रिपल जम्पर्स के दो भारतीय खिलाड़ी प्रवीण चित्रवेल और सेल्वा प्रभु थेरुमारन ने भी फाइनल में जगह बनाई। अजरबैजान में के बाकू में कल अंडर 17 विश्व चैंपियनशिप में भारतीय पहलवान निकिता सहरावत ने रजत पदक जीता, जबकि कामना बाबुल और गरिमा ने महिला वर्ग में कांस्य पदक अपने नाम किए। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एफएम बैंड 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी चे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत चिंतन हा कार्यक्रम। आज या कार्यक्रमात प्रामाणिकपणा याविषयी चंद्रकांत धांडे यांचे विचार ऐकवित आहोत।
2: प्रामाणिक म्हणजे खरा, सच्चा। प्रामाणिकपणा म्हणजे खरेपणा। आपण एखाद्याला वचन दिले म्हणजे ते पूर्ण केले पाहिजे, ते आपले नैतिक कर्तव्य असते। प्रामाणिकपणा हे सुसंस्कृत समाजातील जीवनमूल्य आहे। आपण नेहमी खरे बोलावे, जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपण प्रामाणिकपणाने वागावे अशी शिकवण लहानपणापासून दिली जाते। पूर्वी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गुरुच्या घरी किंवा आश्रमात राहावे लागे। मुलांचे शिक्षण संपल्यानंतर घरी परत जाताना त्यांना सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदहा आचार्याय प्रियम धनम मारुत्य प्रजानंतुमा व्यवच्छेत्सिही असा उपदेश केला जात असे। नेहमी खरे बोलावे, धर्माचरण करावे, आपला अभ्यास चुकू नये, आपल्या गुरूंना दक्षिणा दिल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारावा, आपलं वंश पुढे चालू राहील असे करून पितृऋणातून मुक्त व्हावे असा या श्लोकाचा अर्थ आहे। पांडवांनी राजसूय यज्ञ केला तेव्हा निरोप घेताना नारदाने धर्मराजाला मोलाचा उपदेश केला होता। अनेक सावधगिरीच्या सूचना केल्या, जुगार खेळू नको असे सांगितले। जुगार खेळण्याचा प्रसंग आला तर पांडवांना द्रौपदीला पणाला लावू नको असे सांगितले। असे असतानाही दुर्योधनाने धर्मराजाला जुगार खेळण्याचे आवाहन दिले, ते त्याने स्वीकारले। नारदाने जे करू नये असे धर्मराजाला सांगितले होते ते सर्व त्याने केले। युद्ध करण्यासाठी किंवा जुगार खेळण्यासाठी कोणी आव्हान दिले तर ते क्षत्रियाने स्वीकारले पाहिजे असा धर्म होता। क्षत्रिय धर्माप्रमाणे धर्मराजाने जुगार खेळण्याचे आव्हान स्वीकारले हे ठीक झाले, पण त्याने आपल्या मर्यादांचे उल्लंघन केले, त्यामुळे द्रौपदीची विटंबना झाली। पांडवांना वनवास आणि अज्ञातवास भोगणे भाग पडले। तेव्हा धर्मराजाने आपल्या भावंडांना आपली चूक झाली असे सांगितले। आपण या चुकीचा परिणाम भोगलाच पाहिजे असे त्याने भावंडांना सांगितले। अज्ञातवासात असताना अनेकदा भीम आणि अर्जुन कौरवांशी युद्ध करू असे म्हणाले, तेव्हा आपली चूक झालेली आहे, आपण दिलेले वचन मोडून चालणार नाही अशी धर्मराजाने त्यांची समजूत घातली। कौरव पांडवांचे युद्ध सुरू असताना कोणीतरी अश्वत्थामा मेला असे म्हणाले, धर्मराज खरेच बोलणार म्हणून कोणीतरी अश्वत्थामा मेला का असे त्याला विचारले। होय, अश्वत्थामा मेला असे धर्मराजाने मोठ्याने सांगितले आणि नरोवा कुंजरोवा असे हळूच म्हटले। अश्वत्थामा मरण पावला असे समजताच त्याचे वडील कौरवांचे सेनापती द्रोणाचार्य रणांगणातच ध्यानावस्थेत गेले आणि त्यांनी प्राणत्याग केला। प्रत्यक्षात अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला होता। द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा चिरंजीव झाला हे आपल्याला माहीत आहे। धर्मराज खोटे बोलल्यामुळे अदांतरी चालणारा त्याचा रथ जमिनीवर आला अशी कथा आहे। आज सत्य आणि प्रामाणिकपणा यांची चाळ राहिलेली नाही। कोणत्याही मार्गाने पैसा लुबाडावा आणि चंगळ करावी

0: अशी प्रवृत्ती बोकाळली आहे. गरीब शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून त्यांच्या विकासासाठी उभारलेल्या संस्थात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार होतो ही गरिबांची क्रूर वंचना आहे. नवसमाज निर्मितीची सामाजिक जबाबदारी असलेले शिक्षक आणि कुलगुरू लोभी लाचार भ्रष्ट आणि चारित्र्यहीन असतील तर समाजाचे काय भले होणार. यश कीर्ती आणि पैसा श्रमाने आणि कर्तृत्वाने मिळवता येतो अशी शिकवण तरुणांना दिली पाहिजे.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण प्रामाणिकपणा याविषयी चंद्रकांत धांडे यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतो आता सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भक्तिवंदना हा कार्यक्रम.

श्रोतो, भक्ती म्हणजे ईश्वराविषयी प्रेम, श्रद्धा आणि एक शरणभाव. एक आत्मिक शांती आणि समाधान मिळण्याचा सोपा मार्ग म्हणजे भक्ती. या भक्तीमध्ये आपण विलीन आणि समरस होतो ते विविध संतांची अभंग, त्यांची पदं आणि विविध गीत ऐकून. कार्यक्रमात सुरुवातीला असंच गीत ऐकवित आहोत, जे ऐकून मन आणि आयुष्य हे आनंदाने जणू डोलू लागतं. शब्दरचना आहे अरविंद आगाशे यांची, स्वर आहे बेला शेंडे यांचा, तर संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं.

श्रोतेह, मनाची शुद्धता आणि आंतरिक सुख मिळवत तसंच कोणत्याही अपेक्षेशिवाय भक्तीमध्ये विलीन होण्याचा आनंदच काही वेगळा असतो. कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत अजित कडकडे यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची भक्तिरचना. संगीत अजित कडकडे यांचं.

श्रोते हो, माणसाची जशी श्रद्धा, त्याची मानसिकता आणि त्याचा दृष्टिकोन असतो, तसंच त्याला फळ मिळतं. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्म करीत जावे आणि आपली दूरदृष्टी ठेवावी. कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत आरती अंकलीकर यांच्या स्वरात अरविंद आगाशे यांची रचना, संगीत रवींद्र कसबेकर यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत देवीच्या शक्तीचं आणि मातृत्वाचं महत्व सांगणारं श्याम खांबेकर यांचं भक्तिगीत. संगीत श्याम खांबेकर यांचं तर स्वर आहे विद्या करलगीकर यांचा.

श्याम खांबेकर यांची रचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा भक्तिवंदना हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतो, आता ओळख करून घेऊयात आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दिनविशेष 6:55 सकाळी 7 देशभक्तीगीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:20 श्रीगंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 8:00 समाचार प्रभात आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

श्रोतो, सकाळी 8:40 किडनी प्रत्यारोपण समज गैरसमज याविषयी डॉ शहाजी जाधव हो, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 आशा बगे यांनी लिहिलेलं भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. 10:45 लोकजागर हा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 11 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:30 आपकी पसंद हा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम देखील आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 8:30 संसद समीक्षा आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 9 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 11 हिंदी समाचार आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल 11:10. ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूया आजचा कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी मिलिंद व्यवहारे आपलं स्वागत करतो. मंडळी आजच्या कार्यक्रमामध्ये खरीप हंगाम पावसाळी परिस्थितीत पिकांची काळजी याविषयीचा कृषी सल्ला आपण ऐकणार आहोत. यावर्षी जून महिन्यात यलनिनोच्या प्रभावामुळे पावसात मोठा खंड पडल्यानं अनेक ठिकाणी पेरण्या उशिरा झाल्या. मात्र गेल्या 8-10 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असून कालपासून अनेक भागात जोरदार आणि सतत पाऊस सुरू आहे. या बदलत्या हवामानामध्ये पिकांची योग्य काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची अद्याप पेरणी झालेली नाही त्यांनी जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार अल्प कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, मूग, उडीद, तीळ तसंच चारा पिकांच्या शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी. उशिरा पेरणी करताना प्रमाणित बियाणं आणि बीज प्रक्रिया केलेले बियाणं वापरण्यास प्राधान्य द्यावं. ज्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर किंवा इतर खरीप पिकं उगवली आहेत त्या शेतात पावसाचं पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. शेतामध्ये योग्य निचराची व्यवस्था करा. पाणी दीर्घकाळ साचल्यामुळे मूळ कुजणं, पानं पिवळी पडणं आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. सतत ढगाळ वातावरण आणि जास्त आर्द्रतेमुळे सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांमध्ये बुरशीजन्य रोग तसंच विविध किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामुळे शेताची नियमित पाहणी करा. रोग किंवा किडींची सुरुवातीची लक्षणं दिसल्यास कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसारच योग्य बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यक किंवा अंदाजाने औषधांची फवारणी टाळावी. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे कोणतीही फवारणी पावसात करू नये. पाऊस थांबल्यानंतर, पिकांची पानं कोरडी झाल्यानंतर आणि हवामान अनुकूल असल्यावरच फवारणी करावी. तसंच रासायनिक खतांचा वापरही पावसाच्या उपगुडीनंतर करावा, जेणेकरून खतांचा अपव्यय होणार नाही. मंडळी, ज्या शेतामध्ये तणांची वाढ झाली आहे त्या ठिकाणी पावसाची उघडीप मिळताच कोळपणी, निंदणी किंवा आंतरमशागत करून तण नियंत्रण करावं. तणांमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो आणि अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा वाढते. फळबागांमध्येही पावसाचा निचरा व्यवस्थित ठेवावा. केळी, पपई, डाळिंब तसंच इतर बागायती पिकांमध्ये वाऱ्यांमुळे झाडं पडू नयेत म्हणून आवश्यक त्या ठिकाणी आधार द्यावा. शेतकरी बांधवांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सर्व शेतीचे कामं करावीत. आपल्या गावातील कृषी सहाय्यक मंडळ, कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क ठेवून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे निर्णय घ्यावेत. योग्य नियोजन, पाण्याचा निचरा, वेळेवर तण नियंत्रण आणि रोगकिडींचं एकात्मिक व्यवस्थापन केल्यास खरीप पिकांचं उत्पादन निश्चितच चांगलं मिळतं. धन्यवाद.
0: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

FM 101.1 मेघाट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: जीवनाचा हुंकार,
1: माझा आवार माझं शिवार,
0: शेती विषयक प्रश्नांचं यथायोग्य निरसन,
1: ज्येष्ठ कृषी तज्ञांचं अनमोल मार्गदर्शन,
0: कुक्कुट रेशीम मत्स्य आणि पशुपालन,
1: समृद्ध होईल शेतकऱ्यांचं जीवन,
0: तंत्रज्ञानाला जोड मनोरंजनाची
1: वेळ, काय बरं माझा आवार माझं शिवारची
0: अस्मिता वाहिनीवर दररोज सायंकाळी 7:30 अवश्य ऐका.
1: शिवार फुलवायचा कानमंत्र अजिबात चुकवू नका.
2: पावणे 7 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
4: असं म्हटलं जातं की मीठ कमी पडलं शरीरामध्ये तर बाबा सोडियम कमी येतं, मग कधी कधी पिंढऱ्यांमध्ये मसल्सना क्रॅम्प येतात, आणि अलीकडं तर मिठामध्ये आयोडीन वगैरे पण ॲड केलं जातं. तर आपण म्हणताय की नैसर्गिक जेव्हा आपण खाणार आहोत तर तिथे मीठ नाही पाहिजे, मग हे कसं बॅलन्स करायचं आणि मुलांना आहार देताना मग कशी काळजी घेतली जायला पाहिजे?
5: टेस्टपुरतं मीठ घेणं याच्यामध्ये काही फारसं गैर नाही, पण आपण त्या टेस्टच्या आहारी जाऊन अति टेस्टी बनवतो, मग त्यावेळा ते हे प्रश्न होतात आणि मग मीठ थोडं जादा घातलं जातं आणि मग आपल्याला त्याचा अजून टेस्टी मग अशी सवय लागते आपल्या मेंदूला की आहे त्यात, आपण मग समाधानापेक्षा जरा चटपटी वाटली मग ते त्याच्यापेक्षा कमी टेस्ट असले की मी पुढच्या वेळी खाऊच नाही वाटणार, कारण ही एक नैसर्गिक टेंडन्सी आहे, सवय आहे आपल्या मेंदूची की जरा चांगलं खाल्लं की त्याच्या पुढचं चांगलं खावास. तर त्यामुळं त्या सवयीला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि थोडंसं मीठ घेणं याच्यामध्ये काही गैर नाही, पण अति घ्यायला लागलं तर मात्र मग त्याचे परिणाम होतात आणि ज्या वेळेला असं काय होईल त्यावेळेला थोडंसं इलेक्ट्रॉल पावडर किंवा असं काहीतरी घेऊन आपण ते हे करू शकतो, नाही असं नाही. पण आपण भारतीय मॅडम मीठाचं प्रमाण खूपच घेतो, कारण नैसर्गिक पदार्थ म्हणजे निसर्गानं त्याच्यामध्ये थोडंसं घातलेलंच असतं, सोडियम पोटॅशियम सगळ्या गोष्टी असतातच, पण जसं आहे तसं आपण निसर्गातलं फारसं घेत नसल्यामुळे हे प्रश्न थोडेसे निर्माण झालेत. थोडेसे आपल्या या जमिनीमधील हे सगळं प्रदूषणचे प्रकार आले त्यामध्ये आता काही फळांमध्ये पालेभाज्यांमध्ये काही गोष्टी आता कमी अधिक व्हायला लागलेत, तीही थोडीशी कारणं असू शकतील. पण आपण भारतीय मुळातच आपण आपला देश हा हायपर टेन्शन म्हणजे बीपीचं खूपच याला कारण मुळात आपलं खाणं हे पण त्यामध्ये थोडंसं आहे, इतर गोष्टीबरोबरच खाण्यामध्ये आपण मीठ खूप आहारामध्ये घेतो, ताटाला लावतो, परत ते साईडनं काहीतरी त्याला टेस्ट येण्यासाठी खूप मीठ असलेलं लोणचं घेतो, त्याचप्रमाणे आणखी कुरडया वगैरे घेतो, म्हणजे जे आपल्याला रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 2-3 पटीनं आपण दररोज घेत असतो आणि कदाचित हेही एक मोठं कारण आहे आपला देश हा हायपर टेन्शनमध्ये जवळजवळ अगदी पहिल्या काही देशामध्ये येतो. नैसर्गिक भूक लागल्यानंतर नैसर्गिक पदार्थ आणि व्यवस्थित नेहमीचं खाणं या गोष्टी नसल्यामुळं आता तर काही ठिकाणी अगदी मी म्हणत नाही काही वेळेला प्रश्न असतील, काही कौटुंबिक प्रश्न असतात, काही लाईफस्टाईल हल्ली झालेली आहे की वेळ मिळत नाही स्वयंपाकाला वगैरे, मग काहीतरी चटपटी रेडीमेड बनवलं जातं, रेडीमेड दिलं जातं, मग रेडीमेडचे काही त्याची ओन प्रॉब्लेम आहेत. रेडीमेडमध्ये टेस्टला जादा महत्त्व दिलं जातं, दिसण्याला जादा महत्त्व दिलं जातं आणि त्याच्यामधल्या कंटेंटला त्या प्रमाणात एवढं महत्त्व दिलं जात नाही आणि मग त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामधल्या केमिकलचा परिणाम काही त्याच्यामधले ह्या गुणधर्मांचा असा परिणाम होतो की परत लगेच भूक लागणं, लगेच ती खावंसं वाटणं, अशा गोष्टी त्याच्यामध्ये थोड्याशा अंतर्भूत आहेत.
4: भावनिक गोष्टींचा काही परिणाम याच्यावरती असू शकतो का?
5: आहे, थोडासा आहे, नाही असं नाही आहे. काही जणांना ते सायकोलॉजिकल सारखं क्रॅविंग होणं, सारखी वरीज असतील तर सारखी भूक लागणं, काहीतरी खावंसं वाटणं, थोडासा आहे त्याच्यामध्ये परिणाम, नक्कीच आहे.
4: आणि या सगळ्यासाठी काळजी काय घेणं आवश्यक आहे?
5: काळजी हे सगळं म्हणजे जेवढं घरचं वातावरण मुलांना जेवढं नैसर्गिक चांगलं आनंदी ठेवणं आणि त्यांच्याबरोबर आपणही जेवढं काय चांगलं नैसर्गिक आपल्याला जे योग्य आहे तेच खाणं आणि आपली जी

0: जीवनशैली तशीच ठेवणं की जी मुलंही बघतात हे आपण काय खातो आपण काय करतो आणि त्याप्रमाणे ती फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नुसतं आपणच नाही तर कळत न कळत सर्व शाळेतल्या मुलांनी सर्व समाजाने हे थोडंसं जर सार्वजनिक हे झालं तर जरा अधिक बरं असतं.
1: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी आपली जबाबदारी काय आहे, किती आवश्यक आहे याविषयी आपण बोलत होतो, तर अधिक याविषयी आणखी काय सांगाल?
2: जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आपण असं म्हणतात ना की आपण आपल्या मालकीचा निसर्ग नाहीये, पृथ्वी आपल्या मालकीची नाहीये, आपल्या मालकीचं काहीच नाहीये.
1: हे
2: आपल्याला मिळालेलं आहे,
1: खरंय.
2: आपण फक्त ट्रस्टी आहोत त्याची, ते सांभाळायचं आहे चांगलं. जमलं तर चांगलं करायचंय आणि पुढच्या पिढ्यांच्या हातात द्यायचं, एवढीच आपली जबाबदारी. अत्यंत माफक आपण ओरबडायचंय, पुढचे जाऊन देत आपल्याला काय करायचं असं म्हणणं हे चुकीचं आहे. मग मानव नाही आपण. एकही जगातला प्राणी हा साठा करत नाही.
1: बरोबर.
2: फक्त साठा करणारा एकच प्राणी आहे, तो मानव आहे. जी विकास करतो त्यासाठी आपण रस्ते बांधतो, बिल्डिंग बांधतो. जो आपलं जे मॉडेल आहे नवीन, ते मोठे रस्ते, मोठी घरं, गाड्या, म्हणजे जिथं मॅक्झिमम इंधन वापरलं जातं तिथं. आणि आता आपण इंधनासाठी असली जागतिक लढाई बघतोय.
1: खरंय.
2: आणि विघ्न किती आणतोय, किती विध्वंस करतोय आपण.
1: आपल्या हातानं आपण हे सगळं करतोय खरं तर.
2: पण
1: ह्या समस्यांना ह्या आपल्याला
2: दिलंच पाहिजे,
1: दिलं पाहिजे आणि आता आपण देत आहोत खरं तर.
2: त्यामुळे हे फार गांभीर्याने घेतलं पाहिजे असं आहे. आणि ते फक्त रोजच्या जीवनात आपण जीवन पद्धतीत त्रास न होता
1: आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत बदल केले तर हे सहज शक्य आहे म्हणायला हरकत नाही.
2: आजचं यावेळचं स्लोगन आहे ते जास्त महत्वाचं वाटतंय की आपण आदर्श जे निर्माण करायचे आहेत ते स्वतःसाठी नाही.
1: बरोबर.
2: समाज नसेल तर आपलं अस्तित्व नाही. आपल्यामुळे समाज नाही, समाजामुळे आपण
1: आहोत.
2: निसर्गामुळे तो गाव आहे, समाज आहे, होय ना. ते आपण खरं म्हणजे उत्तराई झालं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पाहिजे, उत्तराई पाहिजे लोकांचा, अरे
1: कृतज्ञ
2: असलं पाहिजे, होय ना. आणि सगळ्यांनी तसा विचार केला की माझा देव हे पंचमहाभूतच आहे, मी कुठल्याही देवाला हे करत नाही. कारण मी काय म्हणतो, देव आहे तर आपण निसर्गच देव आहे.
1: अगदी.
2: आपलं अस्तित्व त्याच्यावर आहे.
1: पंचमहाभूत तुम्ही आता म्हणला जसं हवा, पाणी, जमीन, पर्वत, नद्या, निसर्ग
2: हेच आहे. आणि हे जर आपण
1: पक्षी
2: ह्याचं आपण तुच्छतेने ते बघत असेल, तोडून टाकत असेल, नाश करत असेल, घाण करत असेल, तर मग देवाला जर खरोखर देव असेल तर तो हसणार काय बाबा, हा करंट आहे. हे जर घेतलं तर तुम्हाला सारखं कॉन्शियस पाहिजे. तुम्ही इथं बसलो, इथं पण आसपास माझ्याकडे देव बघतोय, मला व्यवस्थित वागलं, देवळात व्यवस्थित वागलं पाहिजे असं नाही. माझं जीवन हे पहिल्यापासून प्रत्येक वेळी तसंच असलं पाहिजे, आतून बाहेरून ट्रान्सपरंट असलं पाहिजे. हे झालं की खूप परिस्थिती बदलेल. आणि दुर्दैवानं काय होतंय की पर्यावरणा वाईटचा परिणाम असा झाला, डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे या इंडस्ट्रीयल ह्या रिव्होल्युशनमुळे. आता नोकऱ्या बाहेर, मुलं बाहेर, नातवंडे तिसरीकडे, आजोबा आज्या इथं बावाडे बघत बसले आहेत, त्या वेगळ्या जनरेशन मधून आल्यात. ह्या जनरेशन गॅप ह्या इंडस्ट्रीयल याच्यामुळे फार प्रचंड वाढलेले.
1: म्हणजे आपण विकास साधतोय पण कुठला आणि कुठल्या,
2: हा विकास आहे, हा क्वेश्चन मार्क, हा विकास आहे का पहिला,
1: कुठल्या पातळीवरचा आहे की जिथं
2: कुणासाठी
1: पारखा होतोय
2: आणि कुणासाठी,
1: कुणासाठी आहे. तर खरंच आपण
2: तो विकास काढण्यासाठी एवढं सरळ करायचं कारण लोकां एवढ्या लोकांना मग खाली. आपण खरं तर या शहाणं झालं पाहिजे ज्यापेक्षा होती एवढं तंत्रज्ञानानं.
1: बरोबर. त्यामुळं ह्या दृष्टीनं विचार करणं, ह्या आव्हानांना आपण कशा पद्धतीनं तोंड देऊ, आज आपल्या समोर समस्या काय आहे आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात कोणते बदल केले पाहिजेत, या दृष्टीनं प्रयत्न करणं. निसर्गाचा आपण एक भाग आहोत आणि त्या दृष्टीनं निसर्ग वाचवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे.
2: हे कृतीतून व्यक्त करायचं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांत रुजवायचा प्रयत्न करायचा, मुलांच्या शाळेत आसपास जिथे जमेल तिथं.
1: हे आपलं कर्तव्य आहे.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग चौथा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. सुरुवातीला आजचा सुविचार. दोन धर्मांमध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो. श्रोतेहोत ऐकू आजचे दिनविशेष. आज 31 जुलै. जगन्नाथ उर्फ नाना शंकर सेठ यांचा 31 जुलै 1865 हा स्मृतिदिन. मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म 31 जुलै 1880 झाला. प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज जन्मदिन. 31 जुलै 1907 त्यांचा आज जन्म झाला. लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या बालवीर चळवळीची सुरुवात आजच्याच दिवशी झाली. गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन. दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: खडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
6: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
5: कॅथलॅब आणि आयबस अध्यावत न्यूरो केअर स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनकेची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचा रोग विभाग, तसेच 24/7 ICU आणि अपघात विभाग चालू.
6: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
5: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
7: KK वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
8: नामवंत ऑटोनॉमस संस्था, NAC A ग्रेड प्राप्त
7: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
8: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
7: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
8: डीटी कोड
7: 5121.
8: संपर्क
7: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
8: ग्रो विथ KK वाघ.
7: KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
9: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
10: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
9: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
10: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
9: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
10: लगेच फोन करतो 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
11: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
12: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
13: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची.

0: आनंद बक्षी यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली मोहम्मद रफी यांच्या स्वरात. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
3: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
3: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
3: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
3: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
3: हो हो.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.
2: मेरे प्यारे देशवासियों, जब हमारे दृढ़ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान था.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपयांचा निधी जाहीर. आणि मराठवाड्यासह राज्यात सर्वदूर पाऊस. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेनं मंजूर केलं आहे. लोकसभेत परवा मंजूर झालेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. एक विश्वासार्ह शिक्षण प्रणाली स्थापित करण्यासाठी सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर काल सामाजिक माध्यमावर जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात त्यांनी संसदेनं परीक्षा प्रणाली अधिक मजबूत, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवणारं विधेयक मंजूर केल्याचं नमूद केलं. गेल्या अनेक दशकांपासून प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येचा सामना करावा लागला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन राज्य आणि केंद्र सरकार या दोघांसाठी शिक्षण आणि परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करणं आवश्यक झाल्याचं पंतप्रधान म्हणाले.
1: देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया. टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई और साथ साथ फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा. इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है. हम संसद में बिल लेकर के गए थे. गत 2 दिन संसद के दोनों सदनों ने, अधिकतम माननीय सांसदों ने विस्तार पूर्वक उससे चर्चा की है और आज दोनों सदनों ने इस कठोर कानूनों वाले, प्रावधानों वाले इस बिल को पास कर दिया है.
0: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं आणि चर्चेला उत्तर दिलं. या विधेयकात पेपरफुटीसह बनावट संकेतस्थळं, बनावट प्रवेशपत्र, संगणक नेटवर्कशी छेडछाड, उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर मदत अशा 16 प्रकारच्या गैरप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यूपीएससी, एमएससी, रेल्वे आणि बँकिंग भरती परीक्षांनाही हा कायदा लागू होणार आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विधेयकावर टीका केली. पारदर्शक आणि पेपरफुटी मुक्त परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या कठोर तरतुदी या विधेयकात नसून सरकारने केवळ वरवरचे बदल केले असल्याचं ते म्हणाले. सरकारने जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना खरगे यांनी या आंदोलकांवर झालेल्या कारवाई प्रकरणी चौकशी करावी, गृहमंत्री अमित शहा यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. राष्ट्रीय गीत वंदे मातरम संदर्भातलं राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकही संसदेनं संमत केलं. राज्यसभेनं मंजूर केलेलं हे विधेयक काल लोकसभेत पारित करण्यात आलं. अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक युद्ध पुकारण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय आवश्यक असल्याचं ते म्हणाले. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं आवश्यक असल्याचं, आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंमली पदार्थ विरोधी शपथही उपस्थितांना यावेळी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समिती सभागृहात विविध महत्वपूर्ण विभागांची आढावा बैठक पार पडली. बीडमधल्या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. खामगाव इथल्या आरयूबीचं काम 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे

0: तसंच प्रकल्पाचा पुढील टप्पा 17 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून उद्घाटन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विशेष भर देण्यासोबतच जुन्या शाळांच्या इमारतींची दुरुस्ती आणि उमेद मॉलचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय बीडमध्ये आयोजित होणाऱ्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन स्पर्धेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं करण्याच्या सूचना पवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठी देखील 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख रुपये, याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये निधी सामंत यांनी जाहीर केला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: महिलांनी रजोनिवृत्ती तसंच PCOD संदर्भातल्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करून तज्ञांचा सल्ला घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल याच विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. आरोग्य यंत्रणेनं याबाबत व्यापक जनजागृती करून आवश्यक आरोग्य सेवा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवावी असं आवाहन बोर्डीकर यांनी केलं. बीड जिल्ह्यात परळी इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना काल आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते लाभांचं वितरण करण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात उद्या 1 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथल्या अनुराधा चौधरी यांनी उमेद अभियानातून मोठी प्रगती साधली आहे. याबाबत आपला अनुभव सांगताना त्या म्हणाल्या,
2: आम्हाला उमेदकडून सुरुवातीला 15-15 हजार RF मिळालेले आहे, त्यानंतर 60 हजार रुपये CIF मिळालेलं आहे, त्यानंतर आम्हाला उमेदनी पहिलं लोन पण आम्ही घेतलेले 1.5 लाखाचं. 10 महिलांनी आम्ही छोटे छोटे असे उद्योग चालू केले. विविध प्रकारच्या अशा प्रदर्शनामध्ये स्टॉलमध्ये आमची विक्री होती आणि विक्रीमधूनच आम्हाला बरेच असं अर्थसहाय्य मिळालेलं आहे. आणि यामुळे आमच्या समूहातील महिला ह्या त्यांच्या हातात काही ना काही पैसा आल्यामुळे त्या खूप अशा मजबूत आणि त्यांच्या अंगात धाडसीपणा आलेलं आहे. प्रगती भरपूर झालेली आहे. या प्रगती मागे सर्व श्रेय मी फक्त उमेदला देते. मनापासून उमेदचे मी धन्यवाद मानते.
0: रमाई आवास योजनेत घर बांधणीसाठी पहिल्या टप्प्यात मिळणारा हप्ता दुप्पट करण्यात येणार आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी ही घोषणा केली. हा पहिला हप्ता आता 25,000 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या 97,194 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 27,500 शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 79,855 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 582 कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. फुलंब्री, कन्नड, सोयगाव, पैठण या ठिकाणीही जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सोना नदीला पूर आला असून वेताळवाडी धरण पूर्ण भरलं आहे. सिल्लोड तालुक्यातही ओढे नाले दुथडी भरून वाहत असून केळणा नदीला या हंगामातला पहिला मोठा पूर आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात रात्रभरापासून पावसाची संततधार सुरूच आहे. जालना शहरातल्या काही सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. नांदेड शहरात

0: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरील रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. सुदैवानं कारमध्ये कोणीही नव्हतं. जिल्ह्यात किनवट आणि माहूर इथं मुसळधार पाऊस झाला. पैनगंगा नदीवर किनवट तालुक्यात असलेला सहस्त्रकुंड धबधबा यावर्षी पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे. परभणी शहरात महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. शहरात काही भागात झाडं पडल्यानं काही वाहनांचं नुकसान झालं, तसंच वाहतूकही विस्कळीत झाली होती. धाराशिव जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. खरीप हंगामातल्या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळालं असून जिल्ह्यातला पाणीसाठा वाढण्यासाठी अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. हवामान विभागानं आज नाशिक आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना तसंच बीड जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. विश्वासार्ह शिक्षण प्रणालीसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि अंमली पदार्थांविरोधात सामूहिक युद्धाची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची, घरचा कर्ता पुरुष, ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं, पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या, चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता, आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. MRI रिपोर्ट्समध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती, जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकवर होऊ लागला, त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली, मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
4: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.
1: श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

7 वाजून 25 मिनिट होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, विशेष सखोल पुनरीक्षण सुरू असताना प्रत्येक मतदारानं स्वतःची नोंद मतदार यादीत योग्य आहे का याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आवश्यक कागदपत्र, माहितीतील दुरुस्ती आणि नव्या नावांची नोंदणी याविषयीच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चुक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. यामध्ये सर BLO जे आहेत ते घरभेटी घेताना कशा पद्धतीने घेतात, कारण तीन वेळा समजा एखाद्या मतदाराची किंवा नागरिकाची भेट झाली नाही त्यानंतर सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी?
1: घरभेटी करून तपासण्याचं काम ग्रामीण भागामध्ये थोडा सोपं असतं, परंतु अर्बन एरियामध्ये थोडा अडचण आहे. काही जिल्ह्याच्या आढावा घेताना असा निर्धारण आले, दिवसामध्ये लोक घरात राहत नाही, नोकरीसाठी निघून जातात आणि फार उशिरा येतात, म्हणजे 8 येतात. आता 8 सुद्धा आमच्या BLO ते जाणे शक्य नाहीये आणि ते सुद्धा एवढं उशिरानंतर आपल्याला माहिती देणे शक्य नाहीये. म्हणून कुठे गृहभेटी दिवसामध्ये होत नाही म्हणजे अर्बन एरियामध्ये, त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे की शनिवार रविवार गृहभेटीसाठी आमचे BLO आणि पूर्ण महानगरपालिकाच्या सर्व यंत्रण घरोघरी जाण्यासाठी प्रयत्न करतील. आता गृहभेटीला एक वेळ मिळाला नाही, आयोगांच्या सूचना आहे 3 तिथे आपण प्रयत्न करावे. 3 व्हिजिट देऊन सुद्धा मिळत नसेल तर त्यांच्या नाव यादीमधून वगळण्यात येईल, कारण ते तिथे राहत नाही तसा पुरावा आहे. मी आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पुनरीक्षणचे एक महत्वाचे आहे त्या व्यक्ती तिथे राहत आहेत का हे तपासणे महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे मतदान करण्यासाठी एक नागरिक असायला पाहिजे, वय 18 असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी राहायला पाहिजे. हे तिन्ही तपासतो आपण. 3 तिथे गैरहजर असेल आम्ही गृहित धरतो आपण दुसरा कुठे स्थलांतर झालेलं आहे, म्हणून आपल्या नाव वगळण्यात येतील. परंतु आपल्याला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चुकून आपण पूर्ण 1 कुटुंबाने बाहेर गेले फार काळजी करण्याची गरज नाही. मी आपल्याला सूचित केल्याप्रमाणे 17 नंतर यादीमध्ये आपले नाव नसेल, आपण तिथेच राहत असेल, आपण फॉर्म सगळा नवीन भरू शकतात, त्याबाबत आपण फार काळजी करू.
0: सर, यामध्ये सुद्धा BLO जेव्हा घरोघरी जातात तर त्यांच्यासाठी ते कधी अडचणीचं होतं का किंवा त्यांच्यासाठी ओळखपत्र वगैरे दिलं जात आहे?
1: ग्रामीण भागामध्ये हे मोठा विषय नसतात, लोक लोकांना ओळखतात, परंतु नागरी भागामध्ये मोठा विषय आहे. कोण येतात, कशासाठी येतात आपल्याला माहिती होत नाहीये, म्हणून आम्ही 2-3 विशेष प्रयत्न केलेले आहे. एक आहे की राज्यामध्ये असलेले सर्व BLO कडे प्लास्टिक कार्ड मध्ये त्यांना व्यवस्थित ओळखपत्र दिलेलं आहे, आपण कृपया ते ओळखपत्र तपासावे, आपल्या सिक्युरिटीसाठी ते महत्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त अपार्टमेंट्स आहेत, आम्ही सर्व सोसायटीचा सचिव

0: मी अध्यक्षांना विनंती केलेल्या आहेत की आपल्याकडे बीएलओ येत असेल तर आपण सोबत त्यांचं एक व्यक्ती सोसायटीचे एक व्यक्ती पाठवावे जेणेकरून आपल्याला ओळखीच्या कोणी व्यक्ती बीएलओच्या सोबत येतील आणि आपण माहिती देऊ शकतात. या व्यतिरिक्त सोसायटीमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसून सर्व माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा विनंती केली. त्याप्रमाणे बीएलओ एक जहामध्ये बसतात, सर्व माहिती गोळा करतात, नंतर व्हिजिट करतात जेणेकरून ते मतदार आणि बीएलओच्या ओळख झाले असते आणि त्यांच्या नंतर घरच्या गृह भेटला येतात. म्हणून आपण ओळखपत्र तपासावे, तपासून बीएलओला नक्की मदत करा. आपण लक्ष ठेवा की बीएलओ 1000 दे 1200 गणना पत्र भरून घ्यायचे एक महिन्यामध्ये.
1: मागील एसआर जे होतं त्या एसआर मधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
0: पुनरीक्षणाच्या दोन महत्वाच्या काम आहेत. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये

0: एसआरमधील माहिती पुन्हा वापरण्यामागील सुद्धा उद्दिष्ट काय आहे, कशासाठी ती वापरली जाते?
1: पुनरीक्षणाच्या दोन महत्वाच्या काम आहे. संबंधित मतदार तिथे राहत आहेत का ते तपासणे एक, आणि दुसरा या पुनरीक्षणामध्ये आपण तपासतो संबंधित व्यक्ती या देशाच्या नागरिक आहेत का. परंतु नागरिक आहेत का असा तपासण्यासाठी उदाहरण म्हणून आपल्या राज्यामध्ये घेतले तर 9.5 कोटीच्या नागरिकत्व तपासणीमध्ये सोपं नाहीये. म्हणून आपण काय करतो, मागील सखोल पुनरीक्षणामध्ये आपल्या नाव असेल किंवा आई वडिलाच्या नाव असेल, आपल्या कायद्याप्रमाणे आपण या देशाच्या नागरिक आहे असा आम्ही गृहीत धरतो.
0: अच्छा,
1: त्यासाठीच मागील पुनरीक्षणाच्या यादीमध्ये आपल्या नाव आहेत का तपासतो. आणि आमच्या यंत्रणा मार्फत BLO नी 76% मतदारांच्या जुळवणी करून घेतलेल्या आहेत. म्हणजे या लोकांना दुसरा काही पुरावा देण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्यामध्ये डिस्क्रिपन्सी असेल तर ते पुरावा द्यावा लागते. आणि आता आम्ही आपल्याकडे येताना आपण सुद्धा जुळवणीच्या माहिती देणार आहे. म्हणजे 80% आसपास लोकांना काही अलग कागदपत्र देण्याची काही गरज नाही. म्हणजे थोडक्यात हे जुळवणी मागच्या यादीला का करतो, आपल्याकडून अनावश्यक कागदपत्र मागण्याची आवश्यकता नाही त्यासाठीच करतो. परंतु जुळवणी झालं नसेल तर सुद्धा आपण कागदपत्र देऊ शकतात.
0: अच्छा, बऱ्याचदा होतं की जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात की मतदार घरी नसतात, कामासाठी बाहेर जातात, रात्री उशिरा येतात, मग अशा वेळेस काय केलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी BLO कशा पद्धतीनं या मोहिमेमध्ये काम करतात?
1: दोन पर्याय आहेत. आपण आपल्या बाजूला राहत असले रहिवासी आपल्या मित्राकडे सांगून ठेवू शकतात, अमुक अमुक तारीखला मी थांबू शकतो, BLO ला विचारून ठेवा. आणि आमचं BLO घरी आल्यानंतर एक स्लिप टाकतात, मी आलेलो आहोत परंतु आपण उपलब्ध नसल्यामुळे मी परत जातो, या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करावे असा एक स्लिप टाकत आहेत. या वितरित शहरी भागामध्ये आपण सर्व मोबाईल वापरत आहेत. आपल्याला विनंती आहे ECI नेटचा मोबाईल ऍप डाउनलोड करावे. त्यांच्यामध्ये बुक अ कॉल विथ BLO म्हणजे BLO कडे कॉल बुक करावे असा एक सुविधा आहे. तो आपण आपल्या मतदार यादीमध्ये कुठल्या बूथमध्ये आहे एवढं माहिती टाकलंय, मतदार संघाचा नंबर, नाव आणि कुठले मतदार केंद्र मध्ये आहेत एवढं टाकलं तर कुठले BLO असा ऍप मध्ये कळतात. तुम्ही बुक कॉल क्लिक केले, BLO इतर कामामध्ये असू शकतात म्हणून त्यांनी फ्री झाल्यानंतर आपल्याला कॉल करतील. हे बुक करू शकतात जेणेकरून आपल्या संपर्क होईल, आपण दोघं ठरवून त्या दिवसामध्ये करू शकतात. समजा तुम्ही बुक कॉल केले नाही या काही विशेष बाब केलं नाही, आपल्या सर्वांना विनंती आहे पुढील 2 शनिवार रविवार आहेत त्या वेळामध्ये विशेष मोहीम राबवणार आहेत. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण वीकडेज मध्ये कामावर असेल तर हे 2 दिवस किंवा आपण 6 दिवस काम करत असेल तर रविवार या दिवसामध्ये विशेष कॅम्प राबवणार आहेत. आपण कृपया त्यांचा फायदा घ्यावे.
0: यानंतर एकापेक्षा जास्त ठिकाणी सुद्धा नावं असतात, त्या अशा वेळेस सुद्धा कशा पद्धतीनं ते काम केलं जातं, आणि मग एकापेक्षा जास्त ठिकाणी नावं असतील तर मग कारवाई होते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे.
1: दोन्ही विषय आहेत. काही मतदार त्यांचे नाव एक ठिकाणी आहे असा माहिती असून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी नवीन नोंद करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतात, लक्ष ठेवावे. या मोहिमामध्ये आपण कृपया आपल्या नाव 2 ठिकाणी असेल तर आता कुठे राहत आहे तिथे आपण गणनापत्र भरून द्यावे. दुसऱ्या ठिकाणी गणनापत्रामध्ये माझे नाव या ठिकाणी असल्यामुळे तिथून वगळावे असा नोंद करायला BLO ला सूचित करावे. आपण तिथे सही सुद्धा करण्याची गरज नाहीये, आपले नाव दुसऱ्या यादीमध्ये आहे ते तपासून आम्ही वगळू शकतो. परंतु काही ठिकाणी मतदारांनी कळवलेले आहेत माझे नाव इथून वगळावे इथे घ्यावे असं कळवून सुद्धा चुकून नाव 2 ठिकाणी असण्याच्या शक्यता आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने 2 काम केलेलं आहे, डेमोग्राफिकली सिमिलर एंट्रीज म्हणजे नाव सारखे असणे, म्हणजे संतोष पाटील मध्ये संतोष पाटील म्हणून 2 ठिकाणी असणे, हे असा यादी BLO ला उपलब्ध करून दिलेला आहे. BLO तपासतील, परंतु त्यांच्यामध्ये 2 संतोष पाटील असू शकतात म्हणून ते दुबार नाव आहे असं सत्य नाही. तपासल्यानंतर 2 अलग अलग व्यक्ती असू शकतात, तसं असेल तर वगळण्याची गरज नाही, पण एकच व्यक्ती असेल तर वगळण्याची आवश्यकता आहे. या पुनरीक्षणामध्ये आम्ही एक नवीन राबवत आहे, फोटो सिमिलर एंट्रीज, छायाचित्र सारखे असणे असा फोटो काढून आम्ही प्रत्येक BLO ना दिलेले आहेत. तुमचं नाव राज्यामध्ये कुठेही दुसऱ्या ठिकाणी असेल छायाचित्र सह बीएलओ कडे उपलब्ध आहे, ते आपल्याला विचारतील दोन ठिकाणी तुमचे फोटो आहेत.

0: कुठे ठेवायचं, कुठे वगळावे सांगावे असं आपल्याला विचारतील. कृपया आपण कुठे राहताय तिथे ठेवावे, दुसऱ्या ठिकाणी वगळून घ्यावे, हे आमच्या स्तरावर करत आहेत. परंतु आपल्याला प्रश्नाला उत्तर आहे की कोणी माहिती असून सुद्धा दोन ठिकाणी नाव ठेवत असेल कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल.
1: यामध्ये पण आणखीन एक मुद्दा महत्वाचा म्हणजे लग्न झाल्यानंतर पुन्हा नाव बदललं जातं, त्यानंतर कुणी नावं बदलतात स्वतःची आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर होतात, तर यांच्यासाठी कशी वेगळी प्रक्रिया आहे?
0: दोन पद्धतीने सांगतो. नाव बदललं तर सुद्धा आम्ही फोटो वापरून दुबार नाव शोधतो म्हणून माहिती मिळून जातात. आता नाव बदललं असेल तर काही कारणामुळे दोन प्रक्रिया आहेत, म्हणजे मतदार यादीमध्ये तुमचे नाव आहेत पण जुने नाव आहेत, आपल्याला नाव बदलायचं आहे, त्यासाठी आपल्याकडे फॉर्म 8 आहे.
1: अच्छा,
0: 8 भरपूर कामासाठी वापरू शकतात. आपले नाव बदलले, जुने नाव असं आहे, नवीन नाव लग्नाच्या नंतर बदल झाले, किंवा माझं वय चुकीचं लिहिलेलं आहे, नाही माझे मोबाईल नंबर बदललेले आहेत, माझं छायाचित्र बदलायचं आहे, म्हणजे कुठलेही बदल 8 वापरून आपण करू शकतो. तुम्ही मतदार आहेत, फक्त माहिती बदलायचं, त्यासाठी आपण भरू शकतो. सखोल पुनरीक्षण चालू असल्यामुळे दुसरा विषय काय आहे, 2002 मध्ये तुमचे नाव अलग होते, तुमचं वय कमी जास्त काही लिहिलं होते आणि आता फरक आहे. असा असेल तर तुम्ही जुळवणी केल्यानंतर तिथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी किंवा अनामली फरक आहे म्हणून एक यादी येतील. त्यांच्यामध्ये आपल्या नाव आल्यानंतर आपण का नाव बदल झाले, आडनाव बदल झालं असेल तर त्यांचे काही पुरावा, वयाचा फरक असेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा वयाचा काही पुरावा दिला तर पुरेसा आहे. म्हणजे साधारण कालामध्ये फॉर्म 8 भरून देणे, पुनरीक्षणामध्ये 2002 आणि आजच्या यादीमध्ये फरक असेल तर आपण कागदपत्र तयार ठेवावे.
1: श्रोतेओ, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच सशक्त लोकशाही आणि आपल्यासाठी नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे SIR मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं BLO-ची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग.

0: कर इन्फ्रास्ट्रक्चर
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल
2: एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळचे 7:41 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम.

श्रोतहो, पाऊस मनाला प्रसन्न करणारी निसर्गाची अमूल्य भेट. तसं तर सर्वांना गारवा आणि आराम देणारा, विशेष म्हणजे निसर्गाचं सौंदर्य वाढवणारा हा पाऊस. या पावसावर आधारित गीतांनीच आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. रेखा गंदेवार यांच्या रचनेनं, स्वर आहे साधना सरगम यांचा, तर संगीत अशोक पत्की यांचं.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
3: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
5: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
4: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
3: कॅथलॅब आणि आयवस अध्यावत न्यूरो केअर स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचारोग विभाग, तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
4: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
3: सदैव सर्वोत्तम रुग्णसेवा, विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
5: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
6: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
7: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
8: के वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
9: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
8: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
9: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
8: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
9: डीटी कोड
8: 5121.
9: संपर्क
8: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
9: ग्रो विथ के वाघ.
8: के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.

स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात नीला सत्यनारायण यांची रचना पण ऐकत आहात. संगीत नील आकाशांचं.

नीला सत्यनारायण यांची रचना आत्तापण ऐकली आणि याबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा
4: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियाँ भी नहीं है
5: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते
6: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज वाहन कर्ज सोनं तारण कर्ज सोलर कर्ज मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक साथ विश्वास
7: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार
8: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड
7: मोबाईल 94-23-13-87-89
9: PM जय अब गरीबों की जय बन गई।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नांदेडच्या आरोग्य सेवेत आता एका नव्या पर्वाची सुरुवात.
2: आधुनिक सुविधांनी सुसज्ज विघ्नहर्ता लाइफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ आणि लोकार्पण रविवार 2 ऑगस्ट रोजी, स्थळ दत्तनगर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ नांदेड.
1: कॅथलॅब आणि आयवस अद्यावत न्यूरोकेअर स्टेट ऑफ दी आर्ट गॅस्ट्रो इंटेरोलॉजी व इंडोस्कोपी.

0: विभाग, किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस, दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया, अद्ययावत श्वसन विकार व त्वचारोग विभाग, तसेच 24/7 आयसीयू आणि अपघात विभाग चालू.
1: 15 वर्षांहून अधिक काळापासून रुग्णसेवा देणाऱ्या नांदेडच्या नामांकित व अनुभवी डॉक्टरांची टीम आता रुग्णसेवेसाठी सज्ज.
0: सदैव सर्व उत्तम रुग्णसेवा, विघ्नहर्ता लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
4: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
5: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे.
6: तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
4: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
6: कशी मिळू शकते?
4: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
6: हो,
4: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
6: आजच सर्च करतो.
4: मग आजचा चहा तुझ्याकडून.
6: हो हो.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.

वसंत बापट यांची रचना आता आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM १०१.१ मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची

प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेनं काल मंजुरी दिली. लोकसभेत हे विधेयक बुधवारीच मंजूर झालं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडलं. पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना दंड आणि कारावासासह मालमत्ता जप्त करण्यासारख्या कठोर शिक्षांचा यात समावेश आहे. प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारनं दैनंदिन सुनावणीसाठी विशेष जलद न्यायालयांची स्थापना करणं यात अनिवार्य करण्यात आलं आहे. देशातील विद्यार्थी आणि तरुणांचं हित जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं या विधेयकातून अधोरेखित होतं असं जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. चर्चेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकात वरवरचे बदल केल्याचं सांगून या प्रस्तावित सुधारणा सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार नसल्याचं सांगितलं. सरकारनं जंतरमंतरवरच्या आंदोलनासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेल्या कारवाईबाबत चौकशी करावी. गृहमंत्री अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही खरगे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, टीएमसीच्या सागरिका घोष, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य सदस्यांनी या विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली तयार करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असून पेपरफुटीसारखी प्रकरणं रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी असलेलं विधेयक संसदेनं मंजूर केलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल समाजमाध्यमांवरून एक ध्वनीचित्र संदेश जारी केला. गेल्या अनेक दशकांपासून केंद्र आणि राज्य सरकारं पेपरफुटीच्या प्रश्नाचा सामना करत आहेत. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येतं. विद्यार्थ्यांचे परिश्रम वाया जाऊ नयेत, त्यांच्या हिताचं रक्षण व्हावं आणि विकसित भारताचा हा पाया मजबूत व्हावा यासाठी पारदर्शक तंत्रज्ञानाधारित परीक्षा प्रणाली आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 काल संसदेनं मंजुरी दिली. राज्यसभेनं आधीच मंजूर केलेल्या या विधेयकाला लोकसभेत काल मंजुरी मिळाली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक मांडलं. वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण देण्याचा हा कायद्याचा उद्देश आहे. या गीताचा अवमान करणाऱ्यास 3 वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना राय यांनी हा कायदा केवळ कायदेशीर सुधारणा नसून भारताचा सांस्कृतिक वारसा, राष्ट्रीय ओळख आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात दाखल होतील. शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अमित शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नशामुक्त भारतच्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रग फ्री मुंबई, ड्रग फ्री महाराष्ट्र आणि ड्रग फ्री भारत घडवण्याचा सामूहिक निर्धार सर्वांनी करण्याची गरज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केली. मुंबईत ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अंमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्यानं यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली. या विषयावरील समितीची ही चौथी बैठक होती. बैठकीला संबोधित करताना नागरिकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या उपाययोजनांनी जलद अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रदेशातील घडामोडींवर देखरेख ठेवण्यासाठी एकीकृत समन्वित यंत्रणा उभारण्याचं आवाहन मोदींनी केलं. जहाजावरील खलाशी, त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर माहिती देणं, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन पुरवण्यासाठी यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी मंत्रिमंडळ सचिवांनी

0: समितीला दिली. सौदी अरेबिया आणि इतर 13 देशांनी पश्चिम आशियातल्या महत्वाच्या जलमार्गांवरून होणाऱ्या जहाज वाहतुकीच्या संरक्षणासाठी एक सागरी संरक्षण आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीबाबत रियाद इथं बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. सागरी सुरक्षा बळकट करणं, नौकानयनाचं स्वातंत्र्य जपणं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग तसंच ऊर्जा पुरवठा मार्गांचं रक्षण करणं हा या आघाडीचा उद्देश असेल असं या आघाडीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी काल नवी दिल्लीत आशिया पॅसिफिक मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशनशी एक सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे देशातील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, नवोन्मेष आणि दीर्घकालीन वाढीला चालना मिळेल असं रासायनिक आणि खतं मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. फार्मास्युटिकल विभागातील सचिव मनोज जोशी आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ एम श्रीनिवास यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. पाकव्याप्त जम्मू काश्मीर भागात या आठवड्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी नागरिकांवर केलेल्या क्रूर कारवाईनंतरही आंदोलनं सुरूच आहेत. या कारवाईत 40 अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रावळकोट आणि मीरपूर इथं मोठ्या संख्येनं जमलेल्या महिला आंदोलकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला. शांततापूर्ण निदर्शकांविरुद्ध थेट गोळीबार आणि अतिबळाचा वापर केल्याचा आरोप करत जम्मू काश्मीर जॉईंट अवामी अॅक्शन कमिटीनं संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि लोकशाहीवादी सरकारांना यात हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात काल कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान 18 खाण कामगारांचा मृत्यू झाला असून 24 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मिथेन वायू साठल्यानं हा स्फोट झाला असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. अडकलेल्या सर्व खाण कामगारांचा शोध लागेपर्यंत बचाव कार्य सुरू राहणार असल्याचं खाण निरीक्षकांनी म्हटलं आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल रात्री भारतीय भारत्तोलन पटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीमा कालीरामनानं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अझरबैजानमधल्या बाकू इथं काल झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या गटात भारतीय कुस्तीपटू निकिता सहरावतनं रौप्य पदक पटकावलं तर कामना बाबल आणि गरिमा यांनी कांस्य पदकं जिंकली. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून याविषयीची माहिती देताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमधून निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचं त्यानं म्हटलंही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महानदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असल्यानं ओडिशातील पूरस्थिती गंभीर झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी हिराकूड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. तसंच नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे 5 जिल्ह्यांना पुराचा संभाव्य इशारा देण्यात आला आहे. बचाव आणि मदत कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्राची आपत्ती बचाव दलं तैनात करण्यात आली आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. विश्वासार्ह परीक्षा प्रणाली निर्मितीसाठी सरकार सातत्यानं प्रयत्नशील असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक संसदेत मंजूर. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलनपटूंची उल्लेखनीय कामगिरी. नीरज चोप्राची भालाफेकीच्या अंतिम फेरीत धडक. आणि भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत किडनी प्रत्यारोपण समज गैरसमज याविषयी डॉ शहाजी जाधव, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आपण आपल्या कार्यक्रमात ऐकूयात किडनी प्रत्यारोपण याविषयी डॉ शहाजी जाधव. किडनी विकार आणि प्रत्यारोपण तज्ज्ञ श्री गंगा हॉस्पिटल

0: पाटील नांदेड यांच्याकडून किडनी प्रत्यारोपणाविषयीची माहिती। सर, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत असताना आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न असा करतो की किडनीचा जो आजार आहे या आजाराची लक्षणं काय काय असतात? बरं,
1: जे किडनी आजाराचे रुग्ण असतात त्यांना बरेचसे लक्षणं दिसून येतात, त्यामध्ये हातापायावर सुजन येणे, त्यानंतर डोळ्याला सुजन येणे, भूक कमी लागणे, ठीक आहे ना, लघवीला त्रास होणं, लघवीमध्ये रक्त येणे, त्यानंतर बीपी वाढणे, त्यानंतर शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी होणे, ठीक आहे ना। जेव्हा कोणताही व्यक्ती असेल ज्यांना शुगर असेल, ज्यांना बीपी जास्त असेल किंवा ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी असेल, अशा रुग्णांनी किडनीची तपासणी करणं गरजेचे आहे, जेणेकरून किडनीच्या आजाराचे लवकर निदान होऊ शकेल आणि त्याला आपण टाइमली ट्रीट करू शकतो। पण आमच्याकडे जेव्हा बरेचसे रुग्ण येतात ते ॲडव्हान्स स्टेजला येतात, जेव्हा त्यांच्या किडन्या खूप जास्त निकामी झाले तेव्हा येतात, तेव्हा आम्हाला त्या रुग्णामध्ये डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही।
0: म्हणजे जेव्हा शेवटची स्टेप येते तेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतात। बरं सर, याचं काय कारण आहे की जास्त आजार झाल्यावर रुग्ण येण्याचं?
1: मॅक्झिमम रुग्ण हे ग्रामीण भागातले आहेत, तर त्यांच्यामध्ये काय असतात की जेव्हा थोडीफार पायावर सुजन येते, जे थोडीफार त्यांना भूक मंदावते किंवा थोडाफार दम येतो, बरेचसे पेशंट हे एक छोट्याशा डॉक्टरकडे जातात, म्हणजे आजारापुरते गोळ्या तपासण्या न करता आजाराला कमी करण्यापुरते टेम्पररी गोळ्या घेतात आणि अंगावर आजार हा तसाच काढतात। त्या आजाराबद्दल त्यांना पूर्ण माहिती नसते आणि त्या अशामुळं तो आजार लवकर न डिटेक्ट झाल्यामुळं आजार जो वाढत शहरामध्ये वाढत जातो आणि जेव्हा आजार खूप मोठ्या प्रमाणात येतात तेव्हा त्याला लक्षणं खूप जास्त प्रमाणात येतात, तेव्हा लक्षणं खूप मोठ्या प्रमाणात, दम खूप मोठ्या प्रमाणात लागत असेल, भूक एकदमच लागत नसेल अशा कंडिशनला येतात, तेव्हा त्यावेळेस आम्हाला दिसतं की त्याची किडनी पूर्णपणे निकामी झाली आहे। जेव्हा आजाराची लक्षणं कमी प्रमाणात असतात त्यावेळेस जर तो आला तर आजाराचं लवकर निदान होऊ शकतं आणि आजार ठीक पण होऊ शकतात।
0: बरं सर, एखादा किडनीचा रुग्ण आहे, या किडनीच्या रुग्णाच्या आजारामध्ये किडनी प्रत्यारोपण जे आहे, या किडनी प्रत्यारोपणाची गरज केव्हा भासते बरं आपल्या रुग्णाला?
1: जेव्हा आमच्याकडे एकदा रुग्ण येतो आणि तेव्हा आम्हाला तपासणार जेव्हा समजतं की त्याच्या दोन्ही किडन्या ह्या 100% निकामी झालेल्या आहेत, तर त्यावेळेस त्या रुग्णाला नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी एक तर त्याच्या शरीरातले जे विषारी पदार्थ आहेत ते शरीरातून निघणं गरजेचे आहेत, त्याच्या किडन्या निकामी झाल्यामुळे ते त्यांच्या शरीरातून निघत नाहीयेत आणि ते शरीरात मोठ्या प्रमाणात साठल्यामुळे त्यांना भूक लागत नाहीये किंवा जे आजाराचे सिम्पटम्स आहेत ते मोठ्या प्रमाणात राहतात, अशा वेळेस त्या शरीरातून ते विषारी पदार्थ काढण्यासाठी आपल्याला एक तर त्यांना रक्ताचं डायलिसिस करावं लागतं किंवा नवीन किडनी बसवावं लागते, जेणेकरून त्याच्या शरीरातले जे विषारी पदार्थ आहे त्या किडनी थ्रू निघतील आणि त्या प्रक्रियेला आपण किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो।
0: छान। बरं सर, हे जे किडनी प्रत्यारोपण आहे हे प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया कशी असते याबद्दल सांगा आमच्या श्रोत्यांना।
1: जेव्हा एखाद्या किडनी रुग्णाच्या दोन्ही किडन्या खराब असतात आणि तो पेशंट एखाद्या वेळेस डायलिसिसवर असतो, तर अशा वेळेस एक त्या व्यक्तीला डायलिसिसमुळे बरेचसे त्रास होऊ शकतात आणि डायलिसिसवर त्यांचं आयुष्य खूप लांबवर राहत नाही। डायलिसिसचे रुग्ण हे जवळपास 3-4 वर्षांनंतर बऱ्याच वेळेस ते मृत्यूमुखी पण होतात, पण त्यांना नॉर्मल आयुष्य अशा रुग्णांना पाहिजेत असेल तर किडनी प्रत्यारोपण हे सगळ्यात महत्वाचं आहे। त्याची प्रक्रिया कशी असते? जेव्हा एखादा किडनीचा डायलिसिसचा रुग्ण आहे त्यांच्या किडनी प्रत्यारोपण त्यांना करायची गरज आहे, तेव्हा त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण होते तिथील एखाद्या किडनी प्रत्यारोपण तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे। तुम्ही त्या हॉस्पिटलला गेलं ते तुम्हाला किडनी प्रत्यारोपणाची यथोचित माहिती तुम्हाला ते देऊ शकतील, तर त्यामुळे ज्यांना पण किडनी प्रत्यारोपण करायचं आहे तर त्यांनी किडनी प्रत्यारोपण तज्ञाची भेट घ्या, त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घ्या।
0: बरं सर, किडनी प्रत्यारोपण करायचं म्हटलं की किडनी दान करणारा दाता, तर हे किडनी दान जे आहे ते कोण करू शकतो? बरं,
1: बेसिकली आता किडनी प्रत्यारोपण हे दोन प्रकारचे असतात। बेसिकली काय असतं की किडनी कोणाकोण भेटू शकते किडनी रुग्णाला? एक तर कसं असतं की एखादा मृत व्यक्ती असेल, आपण बरेच न्यूजपेपरमध्ये आहोत यांनी आवेदन केलेलं आहे, एखादा ज्याला ब्रेन डेड व्यक्ती असेल तो आवेदन करू शकतो, त्याला आपण काय म्हणतो कॅडावरिक ऑर्गन डोनेशन, म्हणजे मृत व्यक्तीने केलेले ऑर्गन डोनेशन, ठीक आहे ना। एखादा ब्रेन डेड व्यक्ती पण ऑर्गन डोनेट करू शकतो, पण बऱ्याच वेळेस

0: ब्रेन ऑर्गन कॅडेबरिक ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया ही आपल्या इकडे खूप कमी आहे. तर बऱ्याच वेळेस फॅमिलीमधले जे व्यक्ती आहे ज्यांचे क्लोज रिलेटिव्ह आहेत ते ऑर्गन डोनेशन करू शकतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, नवरा, बायको, सासू, सासरे हे सर्व व्यक्ती आवेदन करू शकतात. आवेदन करण्याच्या पहिले आम्ही जे आवेदन करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या शरीराच्या पूर्ण तपासण्या करतो. त्यांच्यामध्ये किडनी दिल्यानंतर त्यांच्या जीवितला काही धोका आहे का ते पहिले सांभाळू म्हणजे चेक करतो. आणि जेव्हा आम्हाला खात्री वाटतं की त्यांनी एक किडनी दिल्यावर त्यांचं एका किडनीवर आयुष्य आता किडनी देण्याच्या पहिले जसं आयुष्य आहे तसं किडनी दिल्यानंतर आयुष्य राहू शकतं तेव्हाच आपण त्यांची किडनी काढून किडनीच्या रुग्णाला बसवतो. आणि जेव्हा आम्हाला वाटतं की किडनी दात्यामध्ये समोर चालून किडनी दिल्यावर त्यांना किडनीचे प्रॉब्लेम उद्भवण्याचे त्यांच्या आयुष्याला धोका राहू शकतो आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही किडनी देण्यायोग्य नाहीये, तुम्ही किडनी देऊ नका, तुम्ही कोणीतरी दुसरा किडनी दाता शोधा.
1: बरं सर, पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. तसं तुम्ही म्हणालात किडनी वेगवेगळ्या प्रकारे प्रत्यारोपण करण्यात येत असतं, तर सर हे किडनी प्रत्यारोपणाचे प्रकार कोणते कोणते आहेत बरं नेमके?
0: बेसिकली किडनी प्रत्यारोपण बेसिकली काय असतं की रक्तगट सेम आहे की वेगळा आहे त्याच्यानुसार किडनी प्रत्यारोपण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक असतं की किडनी दाता व किडनी रुग्ण यांचा जर ब्लड ग्रुप सेम असेल तर त्याला आपण रक्तगट सेम किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो. ठीक आहे ना. जर किडनी दाता आणि किडनी रुग्णाचा रक्तगट जर वेगळा असेल तर त्याला आपण विभिन्न रक्तगट किडनी प्रत्यारोपण असं म्हणतो. जे विभिन्न रक्तगट किडनी प्रत्यारोपण आहे तर त्याच्यामध्ये काय असतं, जे किडनी दात्याचा जो ब्लड ग्रुप आहे त्याच्या विरुद्ध किडनी रुग्णामध्ये पेशी असतात तर त्या पेशीचं प्रमाण कमी करूनच आपल्याला किडनी प्रत्यारोपण करावं लागतं. किडनी प्रत्यारोप सेम रक्तगट आणि डिफरंट या दोन्ही प्रत्यारोपामध्ये ट्रीटमेंट प्रक्रिया ही टोटली वेगळी असते. तर त्यामुळं मोस्टली किडनी प्रत्यारोपण हे रक्तगट सेम आहे की रक्तगट वेगळं आहे त्याच्यानुसार ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल चेंज होतात.
1: म्हणजे सर रक्तगट सेम असणं गरजेचं आहे?
0: नाही असं नाहीये. रक्तगट सेम असेल तरी ट्रान्सप्लांट होतं, रक्तगट विभिन्न असलं तरी किडनी प्रत्यारोपण होतं. पण रक्तगट सेम असणाऱ्यामध्ये ट्रान्सप्लांटला खूप जास्त प्रक्रिया करावं लागत नाही. पण रक्तगट जर विभिन्न असेल तर रक्तगट मॅच करण्याची प्रक्रिया किडनी रुग्णामध्ये पहिली करावं लागतं आणि ते रक्तगट मॅच झाल्यानंतरच किडनी प्रत्यारोपण होऊ शकतं.
1: छान. बरं सर, अजून एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माणसाच्या शरीरामध्ये दोन किडनी असतात, एक समजा निकामी झाली तर एका किडनीवर माणूस जगू शकतो, पण सर प्रत्यारोपण करायचं म्हटल्यावर दोन्ही किडन्या निकामी होतात असं असतं का?
0: हा, जर एखाद्या व्यक्तीची एकच किडनी जर निकामी असेल आणि दुसरी किडनी जर चांगली असेल तर त्या किडनी रुग्णांना किडनीचा काहीही त्रास नसतो. एका किडनीवर एक माणूस आयुष्यभर नॉर्मल आयुष्य जगू शकतो. बऱ्याचशा वेळेस आमच्याकडे असे रुग्ण येतात की ते वयाच्या 50व्या वर्षी सोनोग्राफी करतात पोट दुखलं म्हणून, तेव्हा त्यांना कळतं की त्यांना एकच किडनी आहे. ऍक्च्युली ती किडनी जन्मतः एकच असते आणि ते 50 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य नॉर्मलच असतं. फक्त तपासणी कोणत्या तरी दुसऱ्या कारणामुळे केल्यामुळे कळतं की त्यांना एकच किडनी आहे. याचा अर्थ काय की एका किडनीवर नॉर्मल माणूस नॉर्मल आयुष्य जगू शकतो.
1: सर तुम्ही एक डॉक्टर आहात, मग असे किती रुग्ण आहेत की ज्यांच्याकडे एक एकच किडनी असू शकते बरं असं काही आहे का?
0: ते तर आपण सांगू शकत नाही. ठीक आहे ना. आता ते व्हेरिएबल आहेत.
1: नैसर्गिकरित्या जर विचार केला तर जनरली सामान्यपणे दोन किडनी असतात आणि असे खूप कमी उदाहरण असतात ज्यांच्याकडे एक किडनी असते. खूप छान. बरं सर, आपण किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ आहात, हे किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर हे किडनी प्रत्यारोपण जे आहे हे किती प्रमाणामध्ये यशस्वी होतं बरं?
0: नॉर्मली जेव्हा एखाद्या पेशंटचे किडन्या दोन्ही निकामी होतात तर त्या पेशंटला दोनच पर्याय असतात, एक तर त्याला कंटिन्युअस डायलिसिस करून आयुष्य चांगलं ठेवणं किंवा किडनी प्रत्यारोपण करणं. जे डायलिसिसचे जे रुग्ण असतात ते जे पेशंट कंटिन्यू डायलिसिस करतात 100 मधले जवळपास 70-80% रुग्ण हे 5 वर्षामध्ये दगावतात. 100 फक्त 10-20% रुग्ण हे 5 वर्षाच्या वर जिवंत राहतात. ते जर आपण किडनी प्रत्यारोपण केलं जवळपास 100 to 95% रुग्ण हे 5 वर्षाच्या वर आयुष्य जगू शकतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात जे आपण सामान्य

0: माणूस जगत जगतो तो सगळे काम करू शकता, सगळं करू शकतो. आणि 10 वर्षाच्या वर, 20 वर्षाच्या वर, 60-70-80% वर रुग्ण हे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. तर त्यामुळं किडनी प्रत्यारोपणाचे सक्सेस रेट हे खूप चांगले आहेत. आजकाल जगामध्ये जे नवीन नवीन संशोधन चालू झालेले आहेत त्यामुळे जे किडनी प्रत्यारोपणाच्या जे गोळ्या औषधं आहेत ह्या खूप ॲडव्हान्स आलेल्या आहेत, त्यामुळे किडनी प्रत्यारोपण यशस्वी ही खूप मोठ्या प्रमाणात होते.
1: म्हणजे प्रमाण चांगलं आहे म्हणायला हरकत.
0: किडनी प्रत्यारोपणात यशस्वी जवळपास किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर 99% किडनी प्रत्यारोपण हे यशस्वी होतात.
1: खूप छान सर. सर, किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर जे रुग्ण आहे या रुग्णांनी काय काळजी घ्यावी?
0: काय असतं की एखाद्या व्यक्तीचं जेव्हा किडनी प्रत्यारोपण होतं तर ते किडनी प्रत्यारोपण यशस्वी करण्यासाठी आपण त्यांना विशिष्ट प्रकारच्या गोळ्या औषधं चालू करतो. त्यामुळं किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाची इम्युनिटी ही नॉर्मल माणसापेक्षा 20-30% कमी होते. तर त्यामुळं आम्ही त्यांना सांगत असतो की किडनी प्रत्यारोपणानंतर तुम्ही जिथं पण कुठं बाहेर जात असाल किंवा जिथं गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर तुम्ही मास्क घाला. बाहेर कुठेही जात असाल तर सोबत पाण्याची बॉटल असेल, जेवणाचा डब्बा असेल सोबत घेऊन जा. बाहेरचं कुठलं पाणी पिणं किंवा बाहेरच्या हॉटेलमधलं जेवणं हे तुम्ही करू नका. त्यानंतर तुम्हाला जे किडनी प्रत्यारोपणाच्या गोळ्या आहेत ते डॉक्टरच्या सल्ल्यानं व्यवस्थित घेत राहा, ठीक आहे ना. आणि तुम्हाला छोटे मोठे काही लक्षणं असतील, ताप येणे, लघवीला त्रास होणे असं काही आलं तर लगेच डॉक्टरच्या संपर्कात या, जेणेकरून प्रत्येक गोष्टीचं आजाराचं निदान लवकर झालं पाहिजे आणि ते लवकर ट्रीटमेंट झालं पाहिजे. जर तुम्ही याची काळजी घेतला तर किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचं आयुष्य नॉर्मल माणसासारखं असतं.
1: छान सर. आता हे झालं प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णानं काय काळजी घ्यावी. सर, आता किडनी प्रत्यारोपणामध्ये किडनी दाता जो आहे हाही घटक खूप महत्वाचा आहे, तर सर या किडनी दात्यांनी काय काय काळजी घ्यावी? बरं,
0: बेसिकली काय की जो किडनी दाता असतो त्यांना आम्ही सांगतो की जोपर्यंत जे ऑपरेशनचे टाके आहेत 14 दिवस ते जोपर्यंत ऑपरेशनचे टाके निघत नाहीत तोपर्यंत त्यांनी कोणतंही जड काम करायला नाही पाहिजेत, ठीक आहे ना. एकदा 14 दिवसाचे टाके निघालेत की आम्ही त्यांना सांगतो की मिनिमम 1.5 महिना म्हणजे 6 हप्ते तुम्ही कोणी अवजड काम करू नका, जी जखम आहे ती व्यवस्थित भरू द्या. आणि एकदा 6 हप्ते झाले तर ते नॉर्मल व्यक्तीसारखं सर्व काही काम करू शकतात. त्यांना अशी विशिष्ट काळजी घेण्याची गरज नाही. फक्त त्यांना आम्ही एकच सल्ला देतो की वर्षातून 1 वेळेस तुम्ही चेकअपला या आणि तुम्हाला कधी पण ताप येत असेल, पोट दुखत असेल किंवा काही आजार झाला तर तुम्ही अंगावर काढू नका. तो डॉक्टरचा सल्ला घ्या आणि त्या आजाराचं लवकर निदान करून तो त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या, जेणेकरून जी एक किडनी आहे ती आयुष्यभर चांगली राहिली पाहिजे आणि तुमचं आयुष्य पण नॉर्मल माणसासारखं चांगलं राहिलं पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. बरं सर, किडनी दानाबद्दल लोकांमध्ये गैरसमज सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात, तर याबद्दल आपण काय सांगाल?
0: आजकाल बऱ्याचशा रुग्णांमध्ये किडनी दानाबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. त्याच्यामधला सगळ्यात एक महत्वाचा गरज की किडनी दान केल्यानंतर त्या पेशंटला काही प्रमाणात गोळ्या हे आयुष्यभर खावा लागतात किडनी त्याचं शरीर चांगलं ठेवण्यासाठी. दुसरा गैरसमज असा असतो म्हणजे किडनी दान केल्यानंतर ते नॉर्मल माणसासारखं सगळं घरचं काम करू शकत नाही, म्हणजे स्वयंपाक करू शकत नाहीत, ते अपंग होतात, नॉर्मल माणसासारखं कोणतं जड काम करू शकत नाही. तिसरा आहे की किडनी दान केल्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे नॉर्मल माणसापेक्षा खूप कमी होतं, ठीक आहे ना. आणि किडनी दान केल्यानंतर त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी होते, त्यांची इम्युनिटी कमी होते आणि ते नॉर्मल व्यक्तीसारखं काम करू शकत नाही. हे मोस्टली लोकांमध्ये गैरसमज आहे. पण मला सांगण्यास आनंद होतो की आम्ही जेव्हा एखाद्या किडनी दात्याची किडनी घेतो तेव्हा सगळं तपासण्या करून घेतो आणि तेव्हा आम्हाला शाश्वती असते की किडनी दान केल्यानंतरही किडनी दाता हा नॉर्मल 4-6 हप्त्यानंतर नॉर्मल माणसासारखं काम करू शकतो, अवजड घरचे सगळे काम आणि त्याचं आयुष्य आता जसं आहे तसंच आयुष्यभर राहील, त्याच्या आयुष्यातला 1 दिवस पण कमी होणार नाही, तेव्हाच आपण त्याची किडनी घेतो. तर त्यामुळं किडनी दान केल्यानंतर नॉर्मल माणसासारखे ते सगळे कामं करू शकतात, त्यांचं आयुष्य नॉर्मल राहतात आणि किडनी दिल्यानंतर त्यांना गोळ्या पण हार्डली 7-8 दिवस घ्यावं लागतं, त्यानंतर त्यांना कोणतीही गोळी घेण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्याबद्दल एक सायंटिफिक स्टडी पण झालेली आहे की बुवा एखाद्या रुग्णांनी

0: दिली, एका व्यक्तीने किडनी दिली आणि जो नॉर्मल मनुष्य आहे ज्यांनी किडनी नाही दिली त्यांचं एक 50-50 वर्षाच्या 30-30 वर्षाच्या स्टडी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की किडनी दाता जो आहे आणि जे जो ज्याच्यामध्ये दोन्ही किडनी आहेत यांचा आयुष्यामध्ये काहीही डिफरन्स नाहीये. जे व्यक्ती किडनी दान केलेली व्यक्ती हे नॉर्मल किडनी न दान केलेल्या व्यक्तीसारखी ज्याच्यामध्ये दोन्ही किडनी आहेत त्याच्यासारखी कार्यक्षमता असते.
1: छान. एकंदरीत किडनी दान कोणीही करू शकतो असं म्हणायला हरकत नाही सर. खूप छान सर. सर आपण आलात आणि किडनी प्रत्यारोपणाबद्दल खूप चांगली अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू.
2: किडनी प्रत्यारोपण समज गैरसमज याविषयी डॉक्टर शहाजी जाधव, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 9 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत गीतशिल्प, हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतो, हिंदी चित्रपट सृष्टीमधील महान गायक मोहम्मद रफी, त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील कोटला सुलतान सिंह या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहान वयातच मोहम्मद रफी यांच्या आवाजामधील जादू त्यांच्या घरच्यांनी ओळखली आणि त्यांना उस्ताद अब्दुल वाहिद खान आणि गुलाम अली खान यांच्याकडून संगीताचं शिक्षण दिलं आणि वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांना गाण्याची संधी मिळाली, ती पंजाबी चित्रपट गुलबलोचच्या माध्यमातून. आणि या संधीचं सोनं करीत मोहम्मद रफी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी हिंदी मराठी भाषेसह उर्दू तेलगू आदी भाषांमधून हजारो गाणी गायली. मधाळ, सुमधूर, बुलंद, पहाडी आवाज असलेले गायक म्हणजे मोहम्मद रफी. त्यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना आदरांजली वाहत कार्यक्रमाची सुरुवात करू. रवी यांनी

बद्ध केलेलं उम्मीद या चित्रपटातील शकील बदायनी यांच्या शब्दरचनेनं. हे गीत म्हणजे मनातील खोल प्रेमाची निष्ठेची एक सुंदर अभिव्यक्तीच. ऐकूया आवाजातील कोमलता आणि एक गोडवा असलेलं आणि सरळ मनाला भिडणारं मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे गीत.

श्रोतेहो, असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. आणि खरंच जुनी गाणी ऐकली की मन प्रसन्न होतं. संगीत विश्वातील एक अनमोल रत्न म्हणजे मोहम्मद रफी. त्यांनी नौशाद, शंकर जयकिशन, सचिन देव बर्मन, ओपी नय्यर, मदन मोहन आदीसारख्या संगीतकारांसोबत काम केलं. संगीतकारांचं संगीत, गीतकाराचं गीत आणि त्या गीताला मोहम्मद रफी यांचा मिळालेला आवाज आणि पडद्यावर साकार करणारा अभिनेता, या सर्वांचा संगम यामुळे काही गीतं आजही अजरामर आहेत.

असंच एक सुंदर गीत म्हणजे कन्यादान या चित्रपटातील प्रेम, कल्पना, प्रकृती यांचा सुंदर मेळ आणि भावनात्मक सखोलता असलेलं नीरज यांचं हे गीत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलं आहे. मनातील भावना व्यक्त करणारं अर्थात प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करणारं हे गीत अगदी

श्रोतेहो, मोहम्मद रफी यांनी असंख्य गाणी गायली, त्यात मग रोमॅन्टिक, कव्वाली, गझल, देशभक्तीपर गीतं, भावगीतं, भक्तिगीतं, भजन, शास्त्रीय गीतं, दर्दभरे गीतं आदी गाणी त्यांनी गायली. विशेष म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधून त्यांनी हजारो गाणी गायली. या गायनशैलीमधून त्यांनी त्या गीताला अधिकाधिक फुलवलं हे विशेष. कार्यक्रमात यानंतर असंच एक गीत ऐकवित आहोत, दिलने फिर याद किया या चित्रपटातून. प्रेमाचा आणि उत्सवाचा ऋतू, जिथं सर्व सृष्टीवर प्रेमाची नशा पसरलेली असं वर्णन करणारं हे गीत मोहम्मद रफी यांच्या सुरेल आवाजात ऐकूया. शब्दरचना जी.एल. रावळ यांची.

श्रुतहो चित्रपट सृष्टीमधील दिलीप कुमार, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, शम्मी कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर आदी लोकप्रिय कलाकारांचा मोहम्मद रफी आवाज बनले. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत राजेश खन्ना आणि लीना चंदावरकर यांच्यावर चित्रित हे गीत. या गीतामध्ये प्रेमाची निरागस्ता, भेटल्यानंतरचा आनंद आणि या आनंदात हरवून गेलेल्या क्षणांची अस्पष्ट पण सुखावणारी आठवण व्यक्त करणारं आनंदबक्षी यांचं गीत. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरांनी या गीताला अधिक रोमॅन्टिक करत एक आत्मिक स्पर्श दिलेला. त्यांचा आवाज जणू गाण्यामधील भावना जिवंत करतो आणि या गीताला संथ वाद्यांचा वापर करून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आहे मेहबूब की मेहंदी या चित्रपटासाठी.

0: शुद्ध रोमॅन्टिक निरागसता, निसर्गाचं सौंदर्य आणि यात हरवून गेलेल्या आनंदाचं एक सुंदर प्रतीक म्हणजे कार्यक्रमातील कालाबाजार या चित्रपटातील हे गीत.
1: मैं आपको इतना अच्छा आदमी नहीं समझती थी.
2: किसी बात पर जी चाहता है वो जो चांद है ना, उसे नोच के आपके माथे पर लगा दूं, वही चमका करे. घूमने चलिएगा.
1: नींद
2: नींद.
0: मोहम्मद रफी यांच्या गोड आणि अजरामर आवाजामधील हे गीत म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील ड्रीमी आणि रोमॅन्टिक स्पर्श देणारच म्हणावं. त्यात मग सचिनदेव बर्मन यांचं मधाळ संगीत एका वेगळाच विश्वास घेऊन जातं, तर शैलेंद्र सिंग यांचे शब्द हे प्रेमाची चाहूल आणि मनाची हुरहुर सुंदरपणे मांडतात. खरं तर मोहम्मद रफी यांचा मनमोहक जादुई आवाज आणि देवानंद यांचा बेफिकरी अंदाज, तर वहिदा रहमान यांचा साधेपणा या सर्वांमुळे या गीताला कायम अमर बनवलं आहे. ऐकूयात कालाबाजार या चित्रपटातील हे गीत.

श्रद्धो विरह प्रेम जुन्या आठवणी यावर आधारित हे गीत आहे पगला कहीं का या चित्रपटातून। खरतर एक दृढ विश्वास आणि आपलं प्रेम किती खरं आणि गाढ आहे की आपल्याला कुणी विसरणारच नाही असं हे भावनिक गीत श्रुतो मोहम्मद रफी यांच्या आवाजातील माधुर्य यामुळे या गाण्यात असलेलं दुःख सरळ रसिकांच्या हृदयाला भिडतं। आज अनेक वर्ष झाली आहेत तरीसुद्धा हे गीत रसिकांच्या मनाला मोहिनीच घालतं। या गीतातील शब्दरचना आहे हसरत जयपुरी यांची तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचं। श्रुतो मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्तानं कार्यक्रमातील हे शेवटचे गीत ऐकूया पगला कहीं का या चित्रपटातून।

श्रोतहो मोहम्मद रफी यांच्या आवाजातील अनामिक जादू जी सरळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. गायकीचे जादूगार मोहम्मद रफी यांना पद्मश्री, एक राष्ट्रीय पुरस्कार आणि 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. संगीत विश्वातील एक महान गायक आणि या गायकाबद्दल तलत महमूद यांनी असं म्हटलं होतं की आवाज ही रफींना देवाने दिलेली देणगी होती, पण रफींनी त्या आवाजाचा जो काही उपयोग केला ती देवालाच दिलेली देणगी होती. आणि खरंच त्यांच्या बुलंद आणि सुमधूर आवाजांनी, रोमॅन्टिक पासून दर्दभऱ्या गाण्यांनी रसिकांना कायम मंत्रमुग्ध केलेलं. श्रोतेहो, आज मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन. मोहम्मद रफी हे आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांच्या गायकीचा अंदाज हा मात्र रसिकांच्या मनावर आणि त्यांच्या हृदयात कायम जिवंतच राहील आणि पुढे देखील राहील. अशा या महान गायकाला गीतशिल्प या कार्यक्रमातून आदरांजली. गीतशिल्प हा कार्यक्रम याबरोबरच आम्ही आता समाप्त करीत आहोत. गीतशिल्प हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 49. अभिवाचन जयश्री पुराणिक.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: मैथिली घरी आली. 1.5 महिना निजूनच होती. जयलक्ष्मीची दोन मुलं अंगणात हुंदडत होती. काळी कुळकुळीत सुदृढ मुलं, एक रांगत एक लुटूलुटू चालणार. मैथिली उठली, जयलक्ष्मीला म्हणाली, जयलक्ष्मी दे तो पाईप, मी घालते झाडांना पाणी. तुम्ही? अग बरी आहे मी, उद्यापासून कॉलेजलाही जाईन म्हणते. मग मैथिलीनं वर बांधून ठेवलेला तो झुला सोडला, त्यावर मंद झोके घेतले, उद्याच्या लेक्चरची जुळणी केली. आभाळात ढगा

त्यांचे आकार विस्कटत होते हवेनच आणि पुन्हा नव्यानं घडतही होते. तिला मग सुचत गेलं छोट्या अवनीची गोष्ट. अवनी, अवनी हे नाव ठेवणार होती ती तिच्या मुलीचं. ते नाही ठेवता आलं, पण तिची गोष्ट तर लिहिता येऊ शकते. ती आत आली. तिचं टेबल, खुर्ची, तिची पुस्तकं, तिचा टेबल लॅम्प, तिनंच लिहिलेली एक दोन पुस्तकं, मुलांच्या गोष्टी, त्यांचा तिनंच केलेला अनुवाद तामिळमध्ये.

तिनंच लिहिलेली एक दोन पुस्तकं, मुलांच्या गोष्टी, त्यांचा तिनंच केलेला अनुवाद तामिळमध्ये. तिनं पेन हातात घेतलं. बोटांचा पेनवरचा दाब तिला कळला. तो क्षीण होता, किंचित थरथर होती त्यात. तिनं क्षण मात्र डोळेच मिटले. पूर्वी सुरू करून देणारी पुस्तकच तर होती, आता ही पुस्तकच आहेत. तिनं कागद समोर ओढले. शंतनू आला तरी ती लिहित होती. त्याच्याकडे हसून पाहत तिनं पुन्हा सुरू केलं. शंतनूनं मैथिलीकडे पाहिलं. ही पुन्हा होती तिथं आली, जसं काही घडलंच नाही. तिच्या लिहिण्याचा त्याला राग आला. पेन खाली ठेवून तिनं पाहिलं. तो नऊ होत होते. तिला थकवा आला. खुर्ची मागं सरकवताना तिला शंतनू दिसला. तिच्या टेबल लॅम्पचा उजेड त्याच्या डोळ्यांवर येत होता. त्याच प्रकाशात तो एक एक घोट घेत होता. ड्रिंकनं डोळे स्थिर राहत नव्हते. त्याच्याकडे बघता बघता मैथिलीला वाटलं, हा का म्हणून दुःख करतो हा समोरचा अनोळखी माणूस? हे सगळं दुःख तिचं एकटीचंच आहे. ते आता दुःखही नाही, तो एक खोल गाढ मर्माचा असा अनुभवच होऊन शिल्लक राहणार आहे. त्यात पुन्हा बीज पडेल या संपूर्ण अनुभवाचं. कुठल्याही बाईला हे नवीन नाही, देवस्थळी बाईंनाही हाच अनुभव. एर झाला तर चालूच राहतील. स्वतःच्याच पेशीतून पोसलेला तो जीव. आपण भोगल्या त्या कळा कमरेतून ओटीपोटापर्यंत भिनत गेलेल्या. या माणसानं त्यावर का म्हणून हक्क सांगायचा? हा माणूस आपल्या जगण्यात बाहेरचाच आहे. हाच नाही, सगळेच तसे असतील बाहेरचे. यांचं दुःख आपलं नाही.

शंतनूही तिच्याकडे पाहत होता जेवताना मधून मधून. त्याची बहीण गेली तेव्हा तो 12 वर्षांचा होता, जन्मदहाच गेली. पूर्ण दिवसांची होती तरी गेली, पोटातच गेली. दांडेकरांचं नाव त्यावेळी त्या मुलीसाठी घेतलं जात होतं. तरी त्याला ती बहीण हवी होती. पण आई, आई अशीच महिन्यांना ऑफिसला गेली. दांडेकरांच्या गाडीचा हॉर्न वाजला की आईची लगबग, आरशात शेवटलं पाहून घेणं. त्यानं मैथिलीकडे पाहिलं, तिची खोली, तिची पुस्तकं, आता तिनं लिहिलेलीही अनुवाद केलेली. ती आता उद्या कॉलेजलाही जाईल. आई ऑफिसला गेली होती तशी. खरं तर तोही आई घरी होती तितके दिवस कुठं बाहेर पडला नाही, शाळेतून सरळ घरी. पण आई ऑफिसला गेली दांडेकरांबरोबर. घरात बसून राहू नको असं साधं म्हणालीही नव्हती त्याला, की साधा डोक्यावरून हातही नव्हता फिरवला. त्या दुःखात तिनं आपल्याला सामील करून घेतलंच नव्हतं. ते सगळं आजही आठवलं. सकाळची मैत्रीची पूर्वीची धांदल सुरू झाली कॉलेजला जायची. शंतनू उशिराच उठला, आपला चहा करून घ्यायला लागला. मी देते ना, ती म्हणाली. आज जॉईन होतेस, त्यानं विचारलं. हो, घरी तरी काय करायचं. मी म्हणतो, सुट्टी वाढून मुंबईला आत्याकडे का जाऊन येत नाहीस, त्यांनी बोलावलंही आहे. आत्याकडे? आता हे असं तिच्याकडं, असं रिक्त नाही जायचं. ती राहते ते घरही आता संजूचं. अंधेरीच्या त्या स्टेशनासमोरच्या 4थ्या मजल्यावरच्या फ्लॅटची ती गॅलरी, तीही गेली. मुंबई ते विराट महानगर, ते आता आपलं उरलंच नाही. तेव्हाही नव्हतंच, पण आता म्हणजे

सगळे संदर्भ सुटलेच तिथले. कीर्ती, मिलिंद, चेतन सगळेच मित्रासर आहेत, पण ते हे थकलेत. पत्रातून मुलीचा, जावयाचा, नातवाचा उल्लेख असतो. डोळे अधू झालेत त्यांचे, पूर्वीसारखे भरभरून बोलायचे नाहीत. आता शेलेबद्दल एखाद दुसरीच ओळ असते. आता तिनं सुस्कारा टाकला, म्हणाली, मुंबई नको वाटते मला, केवढा प्रवास, पुन्हा थकवा अजून जाणवतोय, कामाला लागलं म्हणजे जाईल. खरं तर थकवा वगैरे आपल्या मनातच असतो,

0: अंशुमनचा जन्म अगदी सहज झाला, पूर्ण दिवसांचा, 8.5 पौंडाचा अंशुमन, दुपारी 4:30चा जन्म, 4:30. तिनं मनातच नोंद घेतली. त्यावेळी ही तिची देवस्थळीबाईंकडे जायची वेळ. शंतनू ऑफिसमधून आलेला, थकलेल्या श्रांत मैथिलीसमोर उभा राहिला. बाळ पाळण्यात झोपलं होतं, गुटगुटीत बाळ ते त्याचं होतं. तुमच्यासारखाच आहे, धर्मराजन म्हणाल्या. शंतनूला तर काही साम्य कळलं नाही. केव्हा आलीस हॉस्पिटलला? शंतनूनं विचारलं. 1:30. मला कळवायचं तेव्हाच, काही सुचलंच नाही त्यावेळी. खूप त्रास झाला का? नाही, ती म्हणाली. बसा ना, धर्मराजन म्हणाल्या आणि समजून बाहेर गेल्या. शंतनू तिच्याजवळ पलंगावरच बसला. त्याचा थरथरता हात त्यानं तिच्या केसांवर ठेवला. हाताला किंचित कंप आहे हे त्याला जाणवलं. आत्याला कळवायचं आहे, ती येतेच आहे, पण हा आपला 8 दिवस आधीच टपकला, मैथिली म्हणाली. अगं फोनच करतो, तो म्हणाला. हो, संजूचा नंबर बघतो मी. तुला जेवण वगैरे? मी इथलंच घेईन. तुम्ही? तसं धर्मराजन आहेत, पण जयलक्ष्मीकडून करून घ्या. बाळाचं नाव? उत्तरायण सुरू झालं, पद्मनाभन म्हणाले होते. आज रथसप्तमी. अंशुमन, एकदम मनात आलं. मैथिलीनं मिटलेले डोळे उघडले. नाव? नाव काय? तू म्हणशील ते, शंतनू म्हणाला. त्याला नाव बिव सुचलंच नसतं. अंशुमन? अंशुमन कसं वाटतं? मोठं नाही वाटत, तो म्हणाला. नाही, आपण पूर्णच म्हणायचं. अंशुमन. अंशुमन म्हणजे सूर्य. चांगलं वाटतं ना त्यानं. अंशुमन, अंशुमन असं मनातच म्हणून पाहिलं. ते पाळण्यातल्या एवढ्याशा जीवाकरता मोठंच वाटलं, पण तरीही त्याला ते आवडलं.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतवत प्रसारित करीत आहोत लोकजागर हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात श्रीनिवास मस्के यांचं काव्यवाचन ऐकवित आहोत.

0: रसिक श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. खरं तर पाऊस प्रत्येकाला आवडत असतो. पाऊस आवडतो त्या सर्वांना ज्यांना ज्यांना पावसाची तहान लागलेली असते. शेतकरी आपल्या शेतीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतो, तर ओल्याचिंब पावसात ओल्याचिंब प्रियशीच्या केसांच्या बटांमधून हात फिरवणाऱ्या प्रियकरालाही पाऊस तितकाच आपुलकीचा वाटतो. पाऊस हवाहवास वाटतो प्रत्येकाला, आतमध्ये झिरपणारा, खोल खोल रुजणारा, कुणाच्या आठवणीत कुणाच्या विरहात तर कधी कुणाच्या स्नेहाच्या मिलनासाठीही. पाऊस असतो प्रत्येकासाठी आपला आपला प्रेम देणारा, म्हणून पाऊस प्रत्येकालाच आवडत असतो आपापल्या परीने. आज विशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध कवी श्रीनिवास मस्के यांच्याकडून पाऊस तुझा माझा हा विशेष कार्यक्रम. श्रीनिवास मस्के हे हाडा मासाचे शिक्षक आहेत. विद्यार्थी घडवत असताना चोहोबाजूचा निसर्ग त्यांना आपल्याकडे खुणावतो आणि निसर्गात लपलेल्या अनेक असंख्य गोष्टींना ते आपल्या शब्दातनं व्यक्त होतात, मांडतात आणि नवी कविता त्यांच्याकडनं जन्माला येते. गावभुईचं गोंदण, बाईचा दस्तावेज या त्यांच्या दोन कविता संग्रहांनी प्रचंड नावलौकिक मिळवला आहे. बाईच्या संवेदनशील मनाचा ठाव घेणारा हा कवी पावसाच्या थेंबासोबत आत आत रुजत जातो, फुलत जातो आणि कवीचा नवा सुगंध दरवळतो. ऐकूयात श्रीनिवास मस्के यांचा विशेष कार्यक्रम पाऊस तुझा माझा.
1: पाऊस पाऊस रानात, वनात, शहरात, गावात सगळीकडे पडतो. तो जितका बाहेर पडतो तितकाच

आतही. ही पावसाची झड अखंड चालू असते आत. पाऊस सुखावतो, पाऊस आठवणी देतो, पाऊस खेळवतो, पाऊस लोळवतो, कधी पाऊस रडवतोही, कधी बखार पडतं खुलगट डोळ्यात. अवसान गळालगत गुडघ्यात मान घालून बसलेला जीव आणि मातीत खोवलेला जीव दोघेही कासावीस होतात. मग ही आर्तहाक ऐकून ढगही पघळतो, बरसतो श्वास, मुळात अरारून येतात, ओसाड रानात कोंब फुटतात, पानाचा ओढून पदर, वारा गुज बोलते, शहारते झाड आणि कळी खुलते. पाऊस एकाच ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. पाऊस तिच्या मनातला अलगत ओघळणाऱ्या सरीचा, एका छत्रीत लाजत भिजत परतलेल्या रात्रीचा. पाऊस गल्लीतला रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या टोळीचा, पावसाचे थेंब उंजळीत घेत आडोशाला दडलेल्या पोरीचा. पाऊस एकाकी देवळावर बसून चिवचिवणाऱ्या पाखराचा, गुडघ्यात अंग चोरून बसलेल्या फुटपाथवरच्या लेकराचा. पाऊस वाड्यातला झिम्मा खेळणाऱ्या पोरीचा, पोराचा वसरीत काठी टेकून बसलेल्या बालपणीच्या चोराचा. पाऊस शहरातला उंच दारबंद इमारतीत घुटमळणारा अबोल अस्वस्थ अंधारलेल्या छातीतला, धोधो कोसळून थकलेला आराम खुर्चीत हळूच वाकलेला पाऊस रानातला, कधी अवकाळी गोऱ्यासारखा सुसाट धावतो, कधी थकलेल्या बैलासारखा पावलं मोजत चालतो, वाऱ्यासोबत लंगडी खेळत हिरवळीशी बोलतो. पाऊस सरीवर सरी येत जातात, आठवणींच्या फांद्या हेलकावे घेत जातात. झाडाच्या बुंद्याला उभी अर्धी ओल तरणीपोर सरीच्या झिडकाव्यानं पार वितळून जाते, वल आत आत ऋतून घेते. तिच्या डोळ्यासमोरचा गाव अंधुक होतो, मनातला गाव टाळसार अन अपसुक शब्द फुटतात. यार धय माळावरती

हे ओल पायाला भिंगरी लावून पाऊस भटकत राहतो. माहेरी आलेल्या नवीन नवरीसारखा हुंदळत राहतो. तळ्यात मळ्यात डोंगर झाडीत शहरात माडीत कधी श्रावणसरी सारखा रिमझिम कधी नाकात वारं शिरलेल्या गोऱ्यासारखा हुंदळत कधी पाय आपटीत शाळेला निघालेल्या पोरासारखा तर कधी सायंकाळी रानातून लेकरांच्या ओढीनं भरगच्च भारा घेऊन झरझर गावाकडे निघालेल्या माईसारखा. तेव्हा लेखणीतून ही झरझर कविता उतरते.

कडाडून आभाळ आलंय भिजलं शिवार सार शहारली हिरवळ गोंदनसरी अंग भर बाई येऊन गेली सर कशी झर झर झर कणीस आल पोटऱ्यात हिरवी गर्द सिंग उघळला थिंब थिंब सळसळ पानावर उघळला थिंब थिंब सळसळ पानावर बाई येऊन गेली सर कशी झर झर झर पसरे कुंभ हळदीचा खोल माती भर घड झुकला माती कळ केळी उभी ताठर घड झुकला माती कड केळी उभी ताठर बाई येऊन गेली सर कशी झर झर झर झिर पल पानामधी सोळस सोन सळी उन्ह वाहे पाटा पाटातून ढगाचा एक थर बाई येऊन गेली सर कशी झर झर झर भरून घे माती गंध नेवाहून सरीवर बहरल राण माझ सांग जाऊन माहेर बहरल राण माज सांग जाऊन माहेर बाई येऊन गेली सर कशी झर झर झर कशी झर झर झर कशी झर झर झर पाऊस नांदत राहतो राणात हिरवळीचा शृंगार करत राहते माती पोटऱ्यात कणीस वाढायला लागते चढत जाते तारुण्याचा ज्वर वाऱ्यासोबत छेड काढत पाऊस बिलकतो मातीला आणि मनाला मनातला मोर नाचत राहतो पाऊस मोर बनून नाचतो मनात पाऊस मोर बनून नाचतो मनात पाऊस झिम्मा खेळतो अंगणात पावसाला पाहून ती चुरचूर होते मिठीत घेते पाऊस आणि अंगणाचा नूर होते मिठीत घेते पाऊस आणि अंगणाचा नूर होते पाऊस घालतोय रुंझून पैंजण पदरात टपोरे थेंब गात मधुर घण राणा आड राणा तिला पाऊस गाठतो नाजूक पायवाट काळीस भर गुंतो वेडावतो पाऊस मग त्याला आण तिला वेडावतो पाऊस मग त्याला आण तिला बिलकतो असा होऊन जीव ओला चढत जाते सरीवर मन चिंब ओल चढत जाते सरीवर मन चिंब ओल हरपत भाण आभाळभर झुल सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी सांगू कसे सख्या पाऊस रे घातकी देहभर गोड खुणा आस लावी चातकी ओसरल्यावर पाऊस येतर भाण ओसरल्यावर पाऊस येतर भाण देहवर पसरत जात तवर हिरव पाण देहवर पसरत जात तवर हिरव पाण पाऊस असा रुचत जातो आत आत देह मातीच्या स्पर्शातून आत्म्याला स्पर्श करतो पाऊस तिच्या सारखाच हसतो रुचतो आदळा आपट करतो कधी मिठीत घेतो पाऊस जेव्हा पडतो ना देहबाण हरवून जात ती जिथं जाईल पाऊस पाठलाग तिथं करत येतो तारुण्यात आलेला झिम्माड पाऊस बेभाण झालेला असतो रानात एकटीला पाहून पाऊस तिला अडवतो पावसान झालं चिंब मन तुझ आवर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर पावसान झालं चिंब मन तुझ आवर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर अडवेळचा पाऊस पडतो तुझ्या राणात तरणी ग पोर तू काय त्याच्या मनात हुडहुडते अंग सार लाज जरा पांघर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर देह तुझा ओला चिंब झाडाच्या गबुडाला एक पाखरू फडफडल पानाच्या गाडोशाला ओघळतो थेंब अलगत टपोऱ्या तुझ्या गालावर आणि सोसाट्याचा सुटला भारा पदर जरा सावर टळली नव्हती दुपार अंधारल्या दिशा चिंब ओल्या मनात तुझ्या अंकुरल्या किती आशा

0: तापलेल्या या मातीला त्यानं केलं थंडगार, अन सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर, सोसाट्याचा सुटला वारा पदर जरा सावर. पाऊस पडून जातो, पाऊस पडून जातो, खुणा सोडून जातो. जब भी बारिश आती है याद गहरी होती है, जब भी बारिश आती है याद गहरी होती है. थम जाती है बूंदे पर रात जहरी होती है, थम जाती है बूंदे पर रात जहरी होती है. पाऊस थांबतो, बाहेरची टपटप टिपटिप बंद जरी होत असली तरी आत मात्र आठवणीची टिपटिप सुरूच राहते. थांबला पाऊस झाडाचे ओले केस, थांबला पाऊस झाडाचे ओले केस, उन्हाळ पाखरांचे फांदीवर स्वास, उन्हाळ पाखरांचे फांदीवर स्वास. पाऊस असतो राधे कृष्णासारखा, आभाळ मातीत एकरूप झालेला हा कृष्ण असतो का पाऊस, पावसाची मधुर धून ऐकून येणारा बासरी वाजवत का पावसात पैंजण वाजत येणारी असते ती का ती राधा. पाऊस कृष्ण असतो की राधा एक कोडं पडतं. तू मैत्रीच्या पुढचं पाऊल, काळजाला लागलेली हलकी चाहूल. तू श्वास हृदयाचा, तू प्रवाह रक्त धमण्याचा, तू सुकल्या कंठाचा ओलास्वर, तू तारुण्याचा बहरीजवर. तू पावसातली चहा गरम, तू पावसातली चहा गरम, तू हळवी मायेची शाल नरम. तू हृदय समुद्र हिलकावे, वाटते सखे तुला रोज गावे. तू काळ्या भुईचे दान सखे, पाखराची हिरवे रान सखे. फुफाट्यातला वाटेतला तू थंड गारवा, फुफाट्यातल्या वाटेतला तू चिंब गारवा. हृदय खोप्यात दडून बसलेला पारवा, तू काळीच फटीचा जोड सांधा. हजार गवळणीत, हजार गवळणीत तू एकच राधा, हजार गवळणीत तू एकच राधा.
1: लोकजागर या कार्यक्रमात श्रीनिवास मस्के यांचं काव्यवाचन आपण ऐकलं. लोकजागर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित आपकी पसंद हा कार्यक्रम.

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांना आया सावन झुमके या चित्रपटातून. शब्दरचना आनंद बक्षी यांची, तर संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त त्यांचा परिवार. माहूर जिल्हा नांदेड इथून संजय कदम, दुर्गा, रुद्र, सौरभ कदम आणि त्यांचा परिवार. सुनीताबाई घायाळ, सानिका, गजानन बोराळा धरण तालुका मालेगाव इथून हे श्रोते आहेत. जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, ऋषिकेश, पृथ्वीराज,

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली आनंदबक्षी यांची गीतरचना गीत या चित्रपटातून. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा आणि या गीतासाठी आमचे श्रोते आहेत रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान आणि समस्त थोरात परिवार बीड इथून. तिरुपतीनगर लातूरचे संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, तसंच समतानगर पावडेवाडी नांदेड इथून गंगाधर सोनकांबळे, बाळू, सूर्यकांत, प्रवीण, रामचंद्र, राधाबाई, स्वरूप, स्वरागिनी आणि त्यांचा परिवार. त्यासोबतच शिवदास गलांडे, जयश्री, अतुल, अनुजा, समतानगर, परळी, वैजनाथ इथून. ऐकूयात या सर्वांसाठी गीत या चित्रपटातील आनंदबक्षी यांचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकवित आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हम दोनों या चित्रपटातील रचना. शब्दरचना आहे साहिर लुधियानवी यांची, तर संगीत आहे जयदेव यांचं. आणि या गीतासाठी आमचे श्रोते आहेत वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन, सृष्टी, समरजीत आणि त्यांचा परिवार, प्रकाश पगारिया, प्रदीप पराग, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल, विठ्ठल मंदिर चौक बीड इथून. छत्रपती संभाजीनगरचे आमचे श्रोते आहेत राजेश पाटील साबळे, राजदीप, राशी, शीतल. तसंच गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, उद्धव साबळे, नुपूर आणि सर्व परिवार. पाळधी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगावचे श्रोते आहेत संजय पाटील, शैलाबाई, नरेंद्र, शेखर, किरण, मानसी आणि समस्त त्यांचा परिवार. ऐकूया या सर्वांसाठी हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना माया या चित्रपटातून. स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून, टेलर रामचंद्र इंगोले धोंडीबा, सिद्धांत टिकू रमाबाई सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा गौतम नामदेव शिंदे मास्टर विलास शिंदे सुनील जबडे तसंच दिलीप राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू आणि त्यांचा परिवार छकुली इंगोले देव छोटूदादा पेंटर रामचंद्र तसंच महेंद्र चौरसिया झुमरी तलैया इथून. ऐकूया या सर्वांसाठी माया या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत मेरा गाव मेरा देश या चित्रपटातून. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत उस्मान शेख फौजी, सायरा बानो दस्तगीर, फैज नबी दस्तगीर, इस्लाम बी, बाबा शेख, करिश्मा सिमर, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी, गदर शेख, निलोफर शेख. हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून हे श्रोते आहेत. बिलोली इथून चांदनी आयुब सय्यद, बाळराजे, अमन सय्यद, माहिरा आणि सर्व परिवार. चांदूर विस्ता तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा इथून नारायण भाऊ खडसे, रक्षाताई ललिता, संजना, गणेश, कार्तिक, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, सोबतच अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड कोल्हापूर इथून हे श्रोते आहेत. कोल्हापूरचेच आमचे आणखी काही श्रोते आहेत तुषार कुरणे, प्रसिद्ध कांबळे.

एकता, मेघना, उत्कर्षा, अरुण आणि सर्व मित्र परिवार ऐकूया या सर्वांसाठी मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील हे गीत।

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो याबरोबरच आजचा आपकी पसंत हा कार्यक्रम इथं संपवण्याची संचिता केळकरला अनुमती द्या. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार रसिका मैत्रिणींनो, आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या भारतीय समाजात आणि परंपरेत पाहुण्यांना देव मानलं जातं आणि जेव्हा एखादा पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण आपल्या ऐपती पलीकडे जाऊन त्याचं स्वागत करतो, पाहुणचार करतो. ही परंपरा आपल्या समाजाला जोडण्याचा आणि आपलं मन शांत करण्याचा एक अद्भुत मार्ग आहे. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. जेव्हा आपण एखाद्याचं हसून स्वागत करतो आणि त्यांना अन्न देतो तेव्हा आपल्या मेंदू

ॲक्सिटोसिन नावाचा हार्मोन स्त्रवतो. ॲक्सिटोसिनला बॉन्डिंग हार्मोन किंवा ट्रस्ट हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन पाहुणा आणि यजमान यांच्यातील विश्वास वाढवतो, तणाव कमी करतो. पाहुणचारामुळं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं. पाहुण्यांची सेवा केल्यानं आत्मसमाधान मिळतं. जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी चांगलं करतो ना, तेव्हा मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी वाढते. शास्त्रज्ञांनी याला गिव्हर्स ग्लो म्हणजेच देणाऱ्याची चमक असं म्हटलं आहे. नैराश्य आणि चिंतेशी लढण्यासाठी ही भावना कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी आहे. मैत्रिणींनो, हे इतकं सुंदर आहे.

उधळा काय ग बसला या येड्याला नकाच छेडू त्या कोड्याला त्या कोड्याला

मैत्रिणींनो, आता ऐकूया नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या या कार्यक्रमात मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, प्रत्येक आर्थिक वर्षात कर प्रणालीमध्ये काही ना काही बदल होत असतात. नवी कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली यांपैकी कोणती प्रणाली निवडावी, कर नियोजन कसं करावं, सवलती आणि वजावटींचा लाभ कोणाला मिळतो, तसंच सर्वसामान्य करदात्यांनी कोणत्या बाबींकडे विशेष लक्ष द्यावं, असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आणि याच विषयावर आणि याच प्रश्न

0: प्रश्नांना घेऊन आज आपण सविस्तर चर्चा करणार. सीए रेणुका देशपांडे बोरा मणिकर या मॅडम आज आपल्याकडे आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आपण सुरुवात करूया. मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की नवीन कर प्रणाली आणि जुनी कर प्रणाली म्हणजे नेमकं काय?
1: जसं दरवर्षी बजेट येतं, फायनान्स ऍक्ट मध्ये ते वेगवेगळे रेट्स करदात्यांना देतात की या रेटनुसार तुम्हाला कर भरायचा आहे. तर 2020 पासून

0: 10 लाखाच्या वरती गेल्यावर तुम्हाला 30% टॅक्स लागायचा, तो आता तुम्हाला 24 लाखाच्या वरती जर तुमचं इन्कम गेलं तर तुम्ही 30% स्लॅबमध्ये येणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं की सगळ्या ज्या वजावटी आहे म्हणजे बाकी ज्या LIC वगैरे, ATC, ATG किंवा हाऊसिंग लोन इंटरेस्ट हे सगळे कमी करून टाकले. तर अशा प्रकारे त्यांनी थोडं हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे.
1: बरं, मग नवीन कर प्रणाली काढण्यात आली आणि त्यामागील काय उद्देश आहे?
0: त्यामागे मुख्य उद्देश हाच की आता जसं आपण बघितलं की आधी तुम्ही टॅक्स रेट जास्त भरा, म्हणजे रेट जास्त लावला, मग नंतर त्याच्यातून विविध वजावटी घेतल्या, तर त्याऐवजी काय केलं त्यांनी हे सुलभ केलं की डायरेक्ट तुमचे रेटच तुम्ही कमी करून टाकले, टॅक्स रेट्स. म्हणजे करदात्यांना हे सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे की तुम्ही पण तुम्हाला जर वाटलं शक्य असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आणि शिवाय ट्रान्सपरन्सी, म्हणजे विविध कागदपत्रे जोडण्याची गरज नाही, हे वजावटींसाठी जे प्रूफ किंवा त्याचं मेन्शन करावे लागतात अकाउंट नंबर वगैरे ते गरज नाही. आणि जे आधी जे होतं गुंतवणुकी कराव्या लागायच्या की LIC वगैरे, तर ते सगळ्यांना वाटायचं की तुम्ही बचतीला प्रमोट करत आहे म्हणजे सेव्हिंगसाठी. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी म्हणून बचत नका करू, तुमच्या सोयीनी तुमच्या टॅक्स प्लॅनिंगनुसार तुम्ही बचत करा. आणि हे सिम्प्लिफिकेशन सगळ्यात मेन त्याचा उद्देश असेल की सुलभ व्हावी करप्रणाली.
1: अगदी छान. हे जे तुम्ही सांगितलं की आम्ही पण याच्या आधी जेव्हा टॅक्स भरायचो तर आमच्याकडनं पण या सगळ्या गोष्टी मागितल्या जायच्या की तुमची कुठले कुठले कागदपत्र असतील, जसं महागातल्या कुठल्याही गोष्टी घेतो त्याची पावत्या वगैरे जोडाव्या लागायच्या, त्याची बिल असायची किंवा LIC वगैरे जसे असायचे जिथे कुठे गुंतवणूक केलेली असायचे त्याचे सगळे सर्टिफिकेट वगैरे सगळं जोडावं लागायचं. पण आता या वर्षीपासून हे सगळं नाहीये, हे खरंच आनंदाची बाब आहे.
0: 2020 पासूनच हे करण्यात आली होती म्हणजे ही प्रणाली जी आहे. तेव्हा काय होतं की म्हणजे जुनी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असायची, म्हणजे तुम्हाला जर नवीन कर प्रणाली करायची तर एक फॉर्म भरावा लागायचा. पण आता मागील 2 वर्षांपासून ही नवी कर प्रणाली बाय डिफॉल्ट असेल. आणि जुनी कर प्रणाली जर तुम्हाला ऑप्ट करायची असेल, जर त्यानुसार टॅक्स भरायचा असेल, तर त्याच्यासाठी फॉर्म भरावा लागणार.
1: अच्छा, म्हणजे ती पण सोय आहे, तुम्ही कुठलीही कर प्रणाली
0: करू शकता. जर बिझनेस इन्कम नसेल तर तुम्ही कोणतीही कर प्रणाली तुम्ही ऑप्शन घेऊ शकता. पण जर तुमचं बिझनेस इन्कम असेल तर एकदा का तुम्ही जी बाय डिफॉल्ट कर प्रणाली आहे त्याच्यातून बाहेर पडला तर परत तुम्हाला त्यामध्ये यायचं सध्या तरी ऑप्शन नाही आहे.
1: अच्छा, मग नवीन कर प्रणालीमध्ये कोणत्या सवलती मिळतात?
0: नवीन कर प्रणालीमध्ये जसं मी आधी सांगितलं की जुन्यामध्ये तुम्हाला LIC म्हणजे ATC विविध डिडक्शन्स होते. LIC PPF मध्ये काही इन्व्हेस्ट केलं, तुम्ही घर कर्ज घेतलं तर हाऊसिंग लोन जे इंटरेस्ट मिळायचा किंवा त्याचे तुम्ही जे हप्ते भरायचे ते सगळे ऑप्शन होते, मेडिक्लेम होतं. पण आता नवीन मध्ये या कोणत्याच सवलती नाहीये, फक्त एकच सवलत त्यांनी ठेवली आहे ते म्हणजे NPS. NPS मध्ये जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचा एम्प्लॉयर म्हणजे तुमचे जे एम्प्लॉयरनी जर त्याला त्या NPSला जर त्यांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते 14% तुमच्या सॅलरीच्या बेसिक आणि डिअरनेस अलाउन्सच्या तेवढं त्याच्यामध्ये एवढंच फक्त डिडक्शन, एवढीच वजावट नवीन कर प्रणालीमध्ये उपलब्ध आहे, कारण त्यांनी रेट्स ऑलरेडी कमी केलेले आहेत.
1: मग पगारदार व्यक्तींनी कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो? आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे?
0: हो, म्हणजे तेच म्हणलं जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते NPSला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तीपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
1: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज, विमा, PPF किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
0: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही, ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच अवलंबून राहणार आहे.
1: जितकं उत्पन्न

0: असेल
1: ते
0: त्याच्यानुसारच ते
1: उत्पन्नाचे
0: ठरतं.
1: स्लॅब पूर्ण बदलत आहे ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगवेगळं कॅल्क्युलेशन करून तज्ज्ञांकडून करून घेऊनच तुम्हाला ते ठरवता येईल की तुम्हाला
0: कोणती कर प्रणाली निवडावी आणि याचा निर्णय कशावर अवलंबून असतो. आता तुम्ही जसं सांगितलं की पगारदार व्यक्तींचे जर जे कोणी मालक असतील तर जर त्यांनी ती सोय किंवा जे काही तुमची योजना घेतलेली असते त्यानुसारच त्याला तसा लाभ मिळतो असं काही आहे.
1: हो, म्हणजे तेच म्हणलं, जसं म्हणजे एम्प्लॉयरनी जर ते एनपीएसला कॉन्ट्रीब्युट केलं तरच त्याची वजावट न्यू म्हणजे नवीन प्रणालीमध्ये मिळणार आहे. आणि कोणती कर प्रणाली आपल्याला फायदेशीर आहे हे प्रत्येक तुमचं व्यक्तिपरत्वे बदलेल. म्हणजे कुणाचं इन्कम, तुमचं इन्कम किती आहे, म्हणजे तुमचं सेव्हिंग्स किती आहे, जर कुणाचे काहीच तुमच्याकडे बचत किंवा तुमचं हाऊसिंग लोन नसेल तर अर्थातच नवीन कर प्रणालीच तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण तरीही ते दोन्ही तुम्ही प्रत्येक वेळी तपासून बघायला पाहिजे.
0: मग मॅडम, ज्यांनी गृहकर्ज, विमा, पीपीएफ किंवा इतर गुंतवणूक केलेली आहे त्यांच्यासाठी कोणती प्रणाली अधिक फायदेशीर ठरू शकते?
1: मे बी त्यांना जुनी कर प्रणाली फायदेशीर ठरेल, पण तरी पण ते आपण निश्चित सांगू शकत नाही. ते त्यांचं किती उत्पन्न आहे त्यावरच

0: कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक त्यांना नकळत होत असतात, किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
1: सध्या सगळ्यात पहिली म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुमचं तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ. आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मुष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
0: हा हा हा. म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
1: बरोबर,
0: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
1: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे

0: कशा कशा प्रकारे निवडाव्यात, पण बऱ्याचदा ना करदात्यांकडून काही चुका होत असतात, बहुतेक त्यांना नकळत होत असतात, किंवा त्यांना त्या गोष्टींचं इतकं ज्ञान नसणार म्हणून होत असतील, किंवा ज्यांच्याकडे ते जातात त्यांनी त्यांना इतकी सखोल माहिती दिलेली नसते, अशा बऱ्याचशा गोष्टी घडू शकतात. तर अशा सामान्य चुका काय होऊ शकतात? बरं,
1: सध्या सगळ्यात पहिली म्हणजे काय की तुम्हाला वेगवेगळे फॉर्म्स उपलब्ध असतात. तुम्ही बरोबर जो इन्कम टॅक्सचा फॉर्म आहे तो बरोबर सगळ्यात पहिले तो निवडा सगळ्यात पहिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इन्कम टॅक्स मध्ये सगळी तुमची माहिती जाते. AIS म्हणजे अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट, त्याच्यामध्ये सगळी माहिती जाते तुमची. म्हणजे तुम्ही काही प्रॉपर्टी मोठी घेतली का, काही तुम्ही शेअर्स विकले का, तुमचा सेव्हिंगचा काही इंटरेस्ट असो, डिपॉझिटचा इंटरेस्ट असो, अशी सगळी माहिती त्या इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये दिसते. तर ती तुम्ही बघा आणि त्याच्याशी तुमचं तुम्ही जे इन्कम टॅक्स रिटर्न भराल ती माहिती आणि ती माहिती मॅच व्हायला पाहिजे. समजा तुम्ही शेअर्सचा काही सेल केला आणि तो तुम्ही दाखवलंच नाही याच्यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि किंवा मग तुम्ही कमी दाखवलं तर मिसमॅचची ती पण नोटीस येऊ. आणि चुकीने काही राहणार नाही हे तपासण्यासाठी तुम्ही ते AIS बघा आणि AIS मधून सगळी माहिती तुमची इन्कम टॅक्स रिटर्न मुष्ट तिथे इन्कम टॅक्स मध्ये दिसणार आहे. सगळे बँक अकाउंट लिंक असतात, पॅन अकाउंट, आधार, त्याच्यामुळे सगळी माहिती तुम्ही सगळं जे काही केलेलं आहे ते डिस्क्लोज करा.
0: हा हा हा. म्हणजे आपल्या जे काही करणार आहोत पारदर्शकता राहणं खूप महत्वाचं आहे, पुढे जाऊन तुम्हाला कुठल्याही समस्या उद्भवू शकतात.
1: बरोबर,
0: अगदी. मग मॅडम, कर नियोजन आणि कर चुकवणं यामध्ये काही फरक आहे का? म्हणजे टॅक्स प्लॅनिंग आणि टॅक्स इव्हॅजन यामध्ये काही फरक आहे का?
1: नक्कीच फरक आहे. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे काय की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून ज्या विविध कर वजावटी किंवा जे काही कायद्यामध्ये दिलेले आहेत ऑप्शन्स ते त्याचा अवलंब करून कमीत कमी टॅक्स भरणे. म्हणजे जसं जुन्या कर प्रणालीमध्ये विविध जे आहेत विविध अलाउन्सेस होते, विविध डिडक्शन आहेत, हाउसिंग लोन इंटरेस्ट वगैरे, ते सगळ्यांचा फायदा घेऊन कमीत कमी टॅक्स भरता येणं म्हणजे हे टॅक्स प्लॅनिंग झालं. त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं की हाउसिंग लोन इंटरेस्ट घेऊ आम्ही, त्यानुसार अजून काय काय सेव्हिंग्स करू. पण आणि टॅक्स इव्हॅजन म्हणजे काय की आयदर तुम्ही इव्हॅज म्हणजे अगदी
0: वीज,
1: आणि जसं नवीन कर प्रणालीमध्ये मी सांगितलं ना अगदी 5, 10, 15 म्हणजे असे टॅक्स लॅब आहे. म्हणजे 4 लाखापर्यंत तुम्हाला काहीच नाही, तसं तर आता 12 लाखापर्यंत काहीच तुम्हाला इन्कम जर असेल तर तुम्हाला टॅक्सच लागणार नाही. पण एकदा 12 लाखाच्या वरती गेलं तर 4 लाखापासूनच तुम्हाला टॅक्स लागेल. पण ह्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आधी तुम्हाला 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 30% टॅक्स भरावा लागायचा, पण आता 10 लाखाच्या वरती गेलं तर तुम्हाला 10% म्हणजे टॅक्स मध्ये तुम्ही बसाल, आणि 24-25 वरती गेल्यावर तुमचा टॅक्स लॅब तो 25-30% होईल. तर म्हणून फार काही तुम्हाला टॅक्स एवढा काही भरावा लागत नाहीये. आणि ते पण जर बिझनेस इन्कम असेल म्हणजे तुमचं जर हे असेल तर तुम्हाला खर्च मायनस करून जो तुम्ही प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. आणि सॅलरीड म्हणजे पगारदार व्यक्ती असेल तर स्टँडर्ड डिडक्शनही 75,000 ते मिळतच आहे, आणि NPSचं कॉन्ट्रीब्युशनही वजावट म्हणून मिळतं आहे 14% जे आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्लॅबप्रमाणे टॅक्स भरायचा आहे. तर फार काही ते टॅक्स स्लॅब नाहीये, तर ते नक्कीच भरायला पाहिजे.
0: म्हणजे न्यूनतम टॅक्स भरून, न्यूनतम कर भरून सुद्धा आपण आपले जे काही भविष्यात आपल्याला लाभ मिळणार आहे बँकेकडून वगैरे त्याचा आपण त्या सवलतीचा त्या योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो, तो मिळू शकतो जर आपण कर भरला तरच. मॅडम, आयकर विवरणपत्र भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी?
1: हा, जसं मी आता सांगितलं की तुम्ही AIS मधलं सगळं जे इन्कम आहे ते तुमचं सगळं दिसायला पाहिजे, तुमचं सगळं उत्पन्न तुम्ही दाखवायला पाहिजे, तुमचा बँक अकाउंट बरोबर तुम्ही त्याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे, ते व्हॅलिडेशन करून घ्यायला पाहिजे, आधार पॅन लिंक हवं, शिवाय तुम्ही फॉर्म जो आहे तो बरोबर निवडायला पाहिजे, जे फॉर्म 1 ते 5 उपलब्ध आहे त्याच्यातून, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायला पाहिजे. आधी कसं तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत भरलं तरी चालायचं, पण जर तुम्ही वेळेत भरलं नाही तर 31 जुलै जी आहे ती नॉन बिझनेस म्हणजे ज्यांचं बिझनेस नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि 31 ऑगस्ट आहे ती ज्यांचं ऑडिट नाहीये त्यांच्यासाठी ड्यू डेट आहे, आणि ऑडिट आहे त्यांच्यासाठी 31 ऑगस्ट

0: ऑक्टोबर आहे, तर ते जर तुम्ही ड्यू डेट एकदा ओलांडली तर तुम्हाला लेट फी ही बाय डिफॉल्ट लागणार. जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती गेलं तर 5,000 लेट फी, नाहीतर तुमची 1,000 लेट फी आहे. तर म्हणून लेट फी पण तुमची वाचेल आणि तुम्ही वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि या एआयए शिवाय अजून एक फक्त माहिती तुम्हाला बघायची आहे की जर तुमच्या फॉरेन असेट्स काही असतील, विदेशातल्या असेट्स, म्हणजे असेट्स म्हणजे नुसती काही प्रॉपर्टी नाही की घर गाडी वगैरे, तुमचे शेअर्स, आजकाल शेअर्स मध्ये सगळे डील करतात, तर फॉरेनचे शेअर्स जरी असले त्याचा सेल जर तुम्ही केला असेल तर ते उत्पन्न तर तुम्ही दाखवाच कॅपिटल गेन या हेड खाली, शिवाय ते शेअर जे 31 मार्चला तुमच्याकडे असतील ते फॉरेन असेट्स म्हणून एक त्याचं शेड्यूल येतं, त्यामध्ये त्याचं ते तुम्ही दाखवा, ती माहिती दाखवणं गरजेचं आहे.
1: अगदी अगदी, जसं मॅडम तुम्ही सांगितलं की 31 जुलै ही एक शेवटची तारीख असते आणि आज 31 जुलैच आहे, म्हणजे ज्यांनी जर भरला नसेल तर आणि कोणी ऐकत असेल त्यांनी अगदी आज धावपळ करून आजच्या
0: 12 वाजायच्या आधी भरा, आणि जर
1: तर त्यांनी धावपळ करून कसंही करून आजच्या आज कर भरा, टॅक्स भरा, नाहीतर मग तुम्हाला त्याचा दंडही लागू शकतो.
0: आणि जर बिझनेस इन्कम असेल तर 31 ऑगस्ट आहे नॉन ऑडिटची.
1: मॅडम जाता जाता शेवटचा प्रश्न की पहिल्यांदा जे आयटीआर भरतात म्हणजे आयकर विवरण पत्र भरतात त्या व्यक्तींना आपण कोणत्या सूचना द्याल, म्हणजे त्यांनी कशी काळजी घ्यावी?
0: तसं आता आपण जसं सांगितलं पॅन आधार लिंक पाहिजे, पॅनचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि सगळं उत्पन्न तुम्ही दाखवा, कुठलंही उत्पन्न तुम्ही लपवू नका. आणि असं काही नाही, खूप जणांना वाटतं की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीये आणि मग आता आपण भरलं तर आपण अगदी इन्कम टॅक्सच्या रडारवर येऊ, तसं काही नाही आहे. तुम्ही उलट इन्कम टॅक्स रिटर्न भरून एकदा निश्चित होऊन जाल जे काही तुमचं दिसतं आहे इन्कम, की तुमचं म्हणजे एक पारदर्शकता राहते आणि तुमचं ते प्रॉपर एक ऑथेंटिक डिस्क्लोजर होतं. म्हणजे आता समजा तुमचं एखादं शेअर्स तुम्ही सेल केले किंवा तुम्ही एफडी केले आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं नाहीये तर उलट तुम्हाला नोटीस येईल. म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही निश्चितपणे जर नसेल भरलं तर यावर्षीपासून सुरुवात करा आणि नक्की आपलं इन्कम टॅक्स रिटर्न भरा. आणि आधी जी मी जी काय काळजी सांगितली आहे एआयएस वगैरे ते सगळं तुम्ही मॅच करून भरा.
1: अगदी अगदी मॅडम, कर प्रणालीविषयी अत्यंत सोप्या आणि समजवण्यासारख्या भाषेत आपण दिलेली ही माहिती निश्चितच आपल्या मैत्रिणींना, श्रोत्यांना उपयुक्त ठरेल आणि नवीन आणि जुनी कर प्रणालीतील फरक, योग्य पर्याय निवडताना घ्यावयाची काळजी, तसंच कर नियोजनाचं महत्व याविषयी आपण केलेलं मार्गदर्शन अगदी मोलाचं आहे. आणि आपल्या मैत्रिणी, आपल्या श्रोतावर्ग निश्चितच याचा विचार करतील आणि त्यांचा या सगळ्या गोष्टींचा त्यांना लाभ होईल. आणि मॅडम तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर, सहज, सोप्या भाषेत इतकं छान तुम्ही मार्गदर्शन केलं यासाठी आकाशवाणी आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मला इथे येऊन संधी दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, नवी आणि जुनी कर प्रणाली, निवड व आपली जबाबदारी याविषयीची सीए रेणुका देशपांडे, बोरामणीकर यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो आता चातुर्मासही सुरू झालाय, मग चातुर्मासामध्ये उपवासाचं काही ना काही वेगवेगळे पदार्थ लागतातच आणि पुढे श्रावण मासही येणार आहेच. तर मैत्रिणींनो आजची रेसिपी आहे उपवासाच्या इडल्या. तर याचं साहित्य आहे 1 वाटी भगर, 1 चमचा साबुदाणा, 1 चमचा खोबरा किस, 1 वाटी दही आणि थोडंसं पाणी आणि त्यात उपवासाचं मीठ. मैत्रिणींनो भगर, साबुदाणा, खोबरं आणि दही मिक्सरमधून छानपैकी वाटून घ्यायचं आणि त्याच्यात सोडा टाकून थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आणि 1 तासाभरानंतर हे पीठ छान फुलून येतं तेव्हा इडली पात्रात टाकून वाफवून घ्यायच्या आणि मस्त मऊसूद इडल्या तयार होतात. आणि मैत्रिणींनो या इडल्या तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात. आणि बरं का, या इडल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात.

0: कार्यक्रम मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन याचे लेखन आणि वाचन आहे कल्पना ढोकणे यांचं.
1: Hey.

तानसेन, संगीत सम्राट तानसेन, अकबराच्या नवरत्नांपैकी एक रत्न. असं म्हणतात की तानसेन जेव्हा राग मल्हार गायचे तेव्हा पाऊस पडायचा, आणि दीपक राग जेव्हा गायचे तेव्हा दिवे आपोआप प्रज्वलित व्हायचे. ते तानसेन आणि आपल्या चित्रपट सृष्टीला मिळालेले तानसेन म्हणजेच स्वर्गीय आवाज लाभलेले मोहम्मद रफी. भारतीय संगीत सृष्टीत अनेक गायक होऊन गेले, पण असा एक आवाज जो आजही आपल्या सुखात दुःखात प्रेमात विरहात आणि भक्तीत सुद्धा आपल्या सोबत असतो, तो आवाज म्हणजे स्वर्गीय मोहम्मद रफी यांचा आवाज.

अतिशय तरल मखमली जितका तो दमदार तितकाच हळुवार सुद्धा, असं म्हणतात की जेव्हा देवाने सुरांची निर्मिती केली तेव्हा सुरांची जादू मोहम्मद रफी यांच्या गळ्यात सोपवली. अभिनेता कुणीही असो, त्या प्रत्येक अभिनेत्याला मोहम्मद रफींनी आपला आवाज देऊन अमर केला आहे. असा हा सुरांचा बादशाह, त्याच्या सांगीतिक प्रवासाबद्दल आज सांगायला खूप छान वाटतंय. त्यांचे गायन क्षेत्रातील आदर्श होते त्या जमान्याचे प्रसिद्ध गायक केएल सैगल. एकदा सैगलजींचा मोठा शो होता, तिथे प्रचंड गर्दी झाली होती. मोहम्मद रफींच्या मोठ्या भावाचे मित्र हमीदजी हे छोट्या रफींना घेऊन तिथे गेले. त्यावेळी त्यांचं वय अवघं 13 वर्षाचं होतं. शो सुरू होण्याआधीच लाईट गेली, त्यामुळे मग शो कसा सुरू होणार, कारण माईक वगैरे सगळंच बंद. तेव्हा हमीदजींनी छोट्या रफीला एवढ्या गर्दीसमोर गाणे म्हणायला लावले. ते गाणे म्हणत गेले आणि लोक ते गाणे ऐकत गेले. नंतर लाईट आल्यावर सैगलजी तिथे आले आणि त्यांचा शो त्यांनी कंटिन्यू केला. पण म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्या कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार श्यामसुंदरजी पण आलेले होते. त्यांनी रफीजींना पाहिलं, त्यांचं गाणं ऐकलं आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या

आणि गाण्यासाठी पहिला ब्रेक श्यामसुंदर यांनी दिला. अशा रीतीने मोहम्मद रफींच्या गाण्याची कारकीर्द सुरू झाली. 1948 मध्ये एका गाण्याने मोहम्मद रफींना रातोरात प्रसिद्ध करून टाकलं. ते गाणं होतं सुनो सुनो ए दुनिया वालो. 1948 मध्ये महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर एका रात्रीतून हे गाणं गीतकार हुसनलाल भगतराम यांनी लिहिलं आणि मोहम्मद रफींनी ते गाणं असं काही गायलं की प्रत्येकाच्या डोळ्यात ते गाणं ऐकून पाणी होतं. एकाच महिन्यात या गाण्याच्या 1 मिलियन रेकॉर्ड्स विकल्या गेल्या आणि प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात मोहम्मद रफींनी स्थान मिळवलं. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे गाणं ऐकलं तेव्हा ते इतके इम्प्रेस झाले की त्यांनी मोहम्मद रफींना आपल्या घरी बोलावलं आणि या गाण्यासाठी खूप शुभेच्छा दिल्या. आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य सोहळ्यात म्हणजे 15 ऑगस्ट 1948 मध्ये मोहम्मद रफींना रजत पदक देऊन सन्मानित केलं. त्यानंतर संगीतकार नौशादजी यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी केली. नौशादजी मोहम्मद रफींच्या आवाजाला खुदा की आवाज म्हणायचे. सन 1951 मध्ये नौशादजी बैजू बावरा चित्रपटासाठी संगीत देत होते. सर्व गाणी मोहम्मद रफींना गायला दिली आणि रफींच्या आवाजाने ती गाणी अजरामर झाली. त्यातलं एक गाणं होतं ओ दुनिया के रखवाले. हे गीत शेवटच्या कडव्यात तार सप्तकात जाते. जे रेकॉर्ड करताना रफींच्या गळ्यातून रक्त येत होतं तरीही त्यांनी पर्वा न करता हे गीत पूर्ण केलं. त्यानंतर बऱ्याच दिवस त्यांना गाताही येत नव्हतं. हा असतो एका गायकाचा कामाच्या प्रति निष्ठा.

नौशादजींसोबत जवळपास 150 अधिक गाणी गायलीत. अतिशय दृढ असे मैत्री संबंध होते त्या दोघांचे. नौशादजींसोबतच त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबतही अनेक गीते गायली आहेत. एकूण 340 गीते या जोडीसोबत त्यांनी गायली आहेत आणि सगळी सुपरहिट गाणी. त्याचबरोबर संगीतकार ओ पी नय्यर, रवीजी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, मदन मोहनजी, चित्रगुप्त, खय्यामजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, राजेश रोशन अशा अनेक दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक सुपरहिट गीते आपल्याला दिलेली आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी त्यांनी गायली आहेत. जवळपास 400 अधिक गाणी या जोडगोळीसोबत गायलेली आहेत. संगीतकार मदन मोहनजींच्या एका गाण्यासाठी जवळपास 24 रिटेक झाले, पण तरीही मदन मोहनजींचं समाधान होत नव्हतं. रफीजी और एक बार, रफीजी और एक बार असं म्हणणं त्यांचं सुरूच होतं. पण तरीही काहीही तक्रार न करता रफीजीने ते गाणं पूर्ण केलं आणि आजही आपण ते गाणं मोठ्या आवडीने ऐकतो. ते गाणं होतं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं. या हिंदी गाण्यासारखंच एक मराठी गीत आहे बरं का, ते गाणं होतं माझ्या वीराण हृदयी पाहू नकाच कोणी, आहे अजून ओली इश्कातली निशाणी. हे सुंदर मराठी विरह गीत, प्रेयसीच्या विरहात तिच्या आठवणीत गायलेलं हे गीत रफीजींनी अगदी जीव ओतून हे गाणं गायलं आहे. त्यात तो विरहाचा भाव आणि प्रियकर आणि त्याचा एकाकीपणा त्यांच्या गायकीतून दिसून येतो.

त्यांनी हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून गाणी गायलीत. खरं तर आपल्याला यातील काही भाषा कळत सुद्धा नसतात, पण मोहम्मद रफींच्या गाण्यातील भावामुळे आपल्याला गाणं कळायचं. मोहम्मद रफींनी मराठीमध्ये अनेक गीते गायलीत, म्हणजे भक्तिगीत, भावगीत, कोळीगीत, विरहगीत, बालगीत, प्रेमगीत अशी अनेक गीते त्यांनी आपल्याला दिलेली आहेत. अनेक संगीतकारांची गीते त्यांनी गायलेली आहेत, पण संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्यासोबत सर्वात जास्त मराठी गीते गायली आहेत. मग त्यामध्ये शोधीशी मानवा असेल, प्रभू तू दयाळू असेल, नको आरती की नको पुष्पमाला अशी अनेक अवीट गोडीची भक्तिगीते या जोडगुळीने आपल्याला दिलेली आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि मोहम्मद रफींचं नातं हे केवळ संगीतकार आणि गायक एवढंच नव्हतं, तर ते एक मैत्रीपूर्ण असं नातं होतं. आणि म्हणूनच श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफी मधील मराठी गाण्याची क्षमता ओळखून त्यांना मराठी गीते गाण्यासाठी प्रोत्साहन दिले. मोहम्मद रफी म्हणजेच अमराठी गायक, पंजाबमध्ये जन्मलेले हे, त्यांना मराठी वाचता देखील येत नव्हतं. म्हणून श्रीकांत ठाकरे मराठी गीतांचे शब्द त्यांना उर्दू लिपीत लिहून द्यायचे. मोहम्मद रफी प्रत्येक शब्दाचा अर्थ, उच्चार आणि भाव समजून घेत आणि त्यानंतर ते गीत गात असत. आणि त्यामुळेच त्यांच्या मराठी गाण्याचे उच्चार पण बघा किती शुद्ध आणि स्पष्ट ऐकू येतात. 1975 मध्ये शूरा मी वंदिले हा मराठी चित्रपट आला होता, आणि तेव्हापासून या दोघांमधील मैत्री अधिक घट्ट होत गेली. आणि या मैत्रीतूनच मराठी संगीताला मोहम्मद रफी यांच्या आवाजाची अनमोल भेट मिळाली. शूरा मी वंदिले या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांनी एक अतिशय सुंदर गीत गायलेलं आहे, अतिशय धीर गंभीर आणि संथ चालीचं हे गीत. हरे हे दुःखे जीवा बेकरार हो नको, आहा खूप सुंदर असं हे भावगीत. भावगीतांच्या स्वर्ण काळामधील एक अत्यंत लोकप्रिय आणि दुःखी मनाला दिलासा देणारं हे गीत, खचलेल्या मनाला उभारी देणारं हे गीत तितक्याच ताकदीने मोहम्मद रफींनी गायलं आहे. असं वाटत नाही की ते गाणं गात आहेत, तर एखाद्या दुःखी माणसाला धीर देत आहेत, त्याचे सांत्वन करत आहेत असा भास होतो. ही असते आवाजातली परिपक्वता, आणि ती मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये अगदी ठासून भरली होती.

मोहम्मद रफी जेव्हा मराठी गाणं रेकॉर्ड करायचे ना, तेव्हा श्रीकांतजी यांना सांगायचे की मी मराठी गाणं गाताना कुठेही उर्दू शब्दाचा लहेजा आला, उच्चारात कुठे चूक झाली, तर मी दिग्गज गायक आहे हा विचारही न करता मला हक्काने थांबवायचं आणि चूक दुरुस्त करायची. कदाचित त्यांच्या शिकण्याच्या वृत्तीमुळेच ही गाणी आज इतकी शुद्ध वाटतात. मोहम्मद रफी म्हणजे अतिशय दानशूर आणि मनाने दिलदार असं हे व्यक्तिमत्व होतं. 1960 ते 1970 दशकामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संकटातून जात होती. अनेक निर्मात्यांकडे मोठ्या मोठ्या गायकांना देण्यासाठी पैसे नव्हते. अशा वेळी मोहम्मद रफींनी मराठी गाण्यांच्या रेकॉर्डिंगचे स्वतःचे मानधन तर सोडाच, पण अनेक वेळा स्टुडिओचे भाडे सुद्धा स्वतःच्या खिशातून द्यायचे. अनेक मराठी गाण्यांसाठी त्यांनी आपल्या संगीतकार मित्रांकडून अगदी नाममात्र मानधन घेऊन ते गाणं त्यांच्यासाठी गायलेलं आहे किंवा पैसे घेण्यास नकारही दिलेला आहे. हा त्यांचा मराठी भाषेबद्दलचा आदर होता आणि तो पैशापेक्षा खूप मोठा होता. हिंदीमध्येही असे बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे व्ही शांताराम यांचा सेहरा हा चित्रपट, आणि त्याचे संगीतकार होते संगीतकार रामलाल, आणि गाणं होतं तकदीर का फसाना जाकर किसे सुनाय. आधी हे गाणं महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आलं, पण व्ही शांताराम यांना त्यांच्या गाण्यामध्ये तो दर्द दिसला नाही जो त्यांना हवा होता. त्यानंतर हे गाणं मोहम्मद रफीकडून गाऊन घेण्याचं ठरलं. त्यावेळी एका गाण्याची फी 10 ते 15 हजार एवढी होती. गाण्याचं बजेटही कमीच होतं, पण संगीतकार रामलाल यांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी मोहम्मद रफींनी फक्त 1000 रुपये घेऊन हे गाणं गायलं आणि या गाण्याने नवा इतिहास रचला. त्यांच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती मोकळ्या हाताने कधीच गेला नाही, इतकं हे उदार व्यक्तिमत्व होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे बरोबरच त्यांनी संगीतकार सुधीर फडके, दशरथ पुजारी, वसंत देसाई यांची देखील गाणी गायलेली आहेत. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वात जास्त ऐकलं जाणारं गाणं माहितीये कुठलं आहे?

0: मंदिरी।
1: सुंदर असं हे गीत गीतकार वंदना विटणकर यांची ही सुंदर रचना आणि संगीतकार श्रीकांत ठाकरे यांची अतिशय गोड अशी चाल आणि मोहम्मद रफीजींचा आवाज, त्यामुळे हे गीत अजरामर झालेलं आहे। मराठी भाषेचे जे उच्चार यात त्यांनी केलेले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत। जी भक्तिभावना यात आहे ती डायरेक्ट काळजाला भिडते। यातील प्रत्येक शब्दाशब्दातून त्यांनी मराठी भाषेवर घेतलेले कष्ट दिसून येतात। अशा धीर गंभीर गाण्याबरोबरच त्यांनी काही चुलबुली नटखट अशी प्रेमगीते पण केली आहेत, बरं का? बालगीते ही गायली आहेत। आता हेच बघा ना, गीतकार वंदना विटणकर यांचं प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा,

हे अतिशय सुंदर आणि सकारात्मक गीत. मुलांनी जीवनातील संकटाचा सामना नेहमी हसत करा आणि पुढे जा असा संदेश देणारे हे गीत लोकप्रिय बालगीतापैकी एक आहे. छोट्या मुलांसाठी गाताना मोहम्मद रफींनी तोच निरागसपणा आणि उत्साह आपल्या गीतामध्ये आणला आहे, त्यामुळे ते जास्त प्रभावी वाटतं.

अगदी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य गाण्यापर्यंत ते अगदी सहजतेने गायलेले आहेत. 3 दशकापेक्षा अधिक काळ या चित्रपट सृष्टीवर आणि आपल्या मनावर सुद्धा अधिराज्य गाजवणाऱ्या मोहम्मद रफींच्या आवाजातील बारकावे आणि त्यांचा साधेपणा आणि त्यांची मराठी गाणी याविषयी बोलायला खरंच खूप छान वाटतंय. एवढंच कशाला, त्यांनी कोळी गीत सुद्धा अस्सल कोळी ढंगात आणि तितक्याच गावरान पद्धतीने गायला आहे हो, की ऐकताना असं जराही वाटत नाही की हे अमराठी गायक आहेत म्हणून. अतिशय जोशपूर्ण असं हे गीत आणि त्यांना साथ दिली होती त्यावेळेच्या त्यांच्या सहगायिका पुष्पा पागधरे यांनी. आणि गाणं होतं, अगपोरी संभाले दर्याला तुफान आयलंय भारी. सुंदर अशा ठेक्याचं हे गाणं आजही आपल्याला कोळी गीताचा ठेका धरायला लावणारं हे गीत आजही तितकंच फ्रेश वाटतं.

अतिशय अष्टपैलू असा हा गायक. कुठलंही गाणं असो, मग ते देशभक्तीपर, शास्त्रीय संगीत, रोमॅन्टिक, कव्वाली, सुफी, भजन, तितक्याच ताकदीने सादर करायचे. पडद्यावरील अभिनेत्याशी ते आपला आवाज मॅच करून गाणं म्हणायचे, हे त्यांचे खास वैशिष्ट्य. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शम्मी कपूर. त्यांच्या ऊर्जेला, अवखळपणाला मोहम्मद रफींचा आवाज अगदी अचूक न्याय द्यायचा. जेव्हा मोहम्मद रफींचे निधन झाले तेव्हा शम्मी कपूर म्हणाले होते, आता मी पडद्यावर कसा गाणार, कारण माझा आवाज कायमचा निघून गेला आहे. मोहम्मद रफींना 1967 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना 6 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे आणि 1 वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 26,000+ गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे 2001 त्या शताब्दीचा सर्वश्रेष्ठ महान गायक म्हणून त्यांना बहुमान मिळालेला आहे. मराठीमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत, त्यापैकी त्यातलं एक भावगीत हे मना आज कोणी बघ तुला साध घाली, अतिशय सुंदर असं हे लोकप्रिय वंदना विटणकर यांचं गीत आणि माझ्यासोबतच अनेक श्रोत्यांना सुद्धा आवडणारं अजून एक दुसरे गीत माझ्या आवडीचं

जी नको भव्यवाडा, नको गाडी घोडा, अनाडी असेमी तुझा प्रेम वेडा। अतिशय सुंदर ही रचना। गीतातील त्या प्रियकराचा साधेपणा, निष्पापपणा मोहम्मद रफींच्या आवाजामधून हुबेहूब दिसतो। अर्थात श्रीकांत ठाकरे यांचं प्रभावी संगीत ही या गाण्यातील जमेची बाजू आहे।

0: तू दे धीर थोडा अनाडी असे मी तुझा प्रेम वेडा।
1: मोहम्मद रफी नेहमी म्हणायचे की देखना मैं गाते गाते इस दुनिया से चला जाऊंगा, आणि झालंही तसंच। 31 जुलै 1980 या दिवशी ते आपले मित्र लक्ष्मीकांत पॅरेलल यांच्यासाठी एक गाणं रेकॉर्ड करणार होते। सकाळी 11:30 रेकॉर्डिंग पूर्ण झालं, ते घरी आले, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला आणि रात्री 10:30 त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला। पण म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे, आज ते आपल्यात नसले तरी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सोबत असतो। जोपर्यंत या पृथ्वीवर संगीत आहे तोपर्यंत मोहम्मद रफी अमर राहतील। मोहम्मद रफींची गाणी आपल्याला सदैव आनंद देत राहतील, कारण गाणी कदाचित संपतील पण त्यांचा आवाज आणि त्यांनी दिलेला आनंद कधीच संपणार नाही। त्यांच्या सुरांना आणि त्यांच्या आठवणींना शतशत वंदन करून शेवटी हेच म्हणावंसं वाटतं की काळाच्या पडद्याआड गेले जरी त्यांचे सूर आजही सोबतीला आहेत। मोहम्मद रफी, तुमच्या स्वरांचे ऋण या मराठी मातीवर कायम आहेत।

मैत्रिणींनू, आस पास या चित्रपटातील हेच ते गीत जे मोहम्मद रफींचं शेवटचं गीत ठरलं, अगदी शेवटचं, जे मनाला चटका लावून जाणारं आहे. मैत्रिणींनू, मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण कार्यक्रम ऐकलात. मोहम्मद रफी भारतीय चित्रपट संगीतातले तानसेन. याचं लेखन आणि वाचन होतं कल्पना ढोकणे यांचं. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: विविध भारती से थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम सुरीला सफर.

घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सीबीआय करण्याची मागणी भाजप खासदारांनी केली आहे. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांनी आज महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील भोगापुरम

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंग यानं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं तर सीला कालीरामन हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रा पात्र ठरला असून रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. देशभरात उद्यापासून जागतिक स्तनपान सप्ताह 2026 साजरा करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या या आठवडाभर चालणाऱ्या मोहिमेचा उद्देश कुटुंब विविध समुदाय आणि आरोग्यसेवा पुरवठादारांमध्ये स्तनपानाविषयी तसंच पूरक आहाराच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं हा आहे. प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या तासाभरात त्याला स्तनपान करता येईल हे सुनिश्चित करावं असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त आईचं दूध मिळणं आवश्यक आहे. पाणी मध ग्लुकोज किंवा तत्सम कुठलेही द्रवपदार्थ पाजू नयेत. 6 महिन्यांनंतर पुढची 2 वर्ष आणि त्यापुढेही स्तनपान सुरू ठेवून पौष्टिक आहार सुरू करावा. स्तनदा मातांनाही प्रसूतीनंतर झालेली शारीरिक झीज भरून यायला मदत होते. तसंच स्तनांचा आणि अंडाशयाचा कर्करोग टाईप 2 प्रकाराचा मधुमेह आणि प्रसूतीनंतरच्या नैराश्याची जोखीमही कमी होते असं मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातील 3 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. देशाच्या विविध भागात मोसूर धरला असून अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. पूरग्रस्त भागात राज्य आणि केंद्राची आपत्ती प्रतिसाद दलं तैनात आहेत. जम्मू काश्मीरमध्ये संततधार पावसामुळे दरड कोसळून बंद पडलेली जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. हिमाचल प्रदेश आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं असून जनजीवन प्रभावित झालं आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनानं दिला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आठवडाभर हवामान खराब राहील असं हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. राजस्थान मध्य प्रदेश तसंच पश्चिम बंगालमध्येही पावसानं जोर धरला असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात अनेक गावात चिखल साचला आहे. अनेक घरं अजूनही पाण्याखाली आहेत तर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. ओदिशामध्ये पूरस्थिती अद्याप गंभीर आहे. 57 विकासखंडांमध्ये मिळून सुमारे 8 लाख लोकसंख्येला पुराचा फटका बसला आहे. पुढच्या 24 तासात पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. केरळमध्ये 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार

0: पावसाचा ऑरेंज अलर्ट असून खराब हवामानामुळे कोची विमानतळावरची उड्डाणं इतरत्र वळवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात पाऊस होत असून नदी नाले भरून वाहत आहेत. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसात दिल्ली हरियाणासह उत्तरेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. केरळमधील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसी कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 17. महाराष्ट्रात भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या विविध भागात संततधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कवी मंगेश पाडगावकर यांची रचना अर्चना दिनेश यांच्या स्वरात.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब। राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। राज्याच्या विविध भागात पावसाला जोर। आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर ग्रामीण विकास आणि पंचायती राजविषयक संसदीय स्थायी समितीचा अहवाल सादर करण्यात आला। तसंच दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीच्या अहवालातल्या शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतच्या स्थितीबाबत माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी निवेदन केलं। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली तेव्हा आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निषेध करायला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। याच मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृह गृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका सभापती ओम बिर्ला यांनी केली। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी प्रश्न विचारण्यासाठी उभ्या आहेत परंतु विरोधी पक्षाचे सदस्य प्रश्नोत्तराचा तास चालू देत नाहीत असंही बिर्ला म्हणाले। यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर सोमवारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं। दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं। पेपर फुटी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी सरकार गांभीर्याने विचार करत असून सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक लवकरात लवकर लागू करण्यात येईल असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले। ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते। महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोगाच्या तसंच एमएससीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली। झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपा खासदारांनी केली आहे। केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खासदारांनी आज महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत। आंध्र प्रदेशातील भोगापुरम इथं सुमारे 5,600 कोटी रुपयांच्या अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय ग्रीनफील्ड विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार आहेत। विशाखापट्टणम इथं 460 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे। याशिवाय कुर्नूल आणि अनंतपुरम इथल्या अक्षय ऊर्जा क्षेत्रांशी संबंधित वीज प्रसारण प्रकल्पाचं तसंच 1,889 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। म्हैसूर इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचं उद्घाटन प्रधानमंत्री करणार असून त्यानंतर ते उपस्थितांशी संवाद साधतील। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी आज पुण्यात येत आहेत। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना उद्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। मुंबईत घाटकोपर इथं लोकशाहीर

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या प्रकल्पाविषयीची ध्वनिचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. तसंच अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यात दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर लवकरच लँड टायटलिंग कायदा लागू करणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे शहर सोसायटी मंचतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरेल असं सांगून ते म्हणाले की या कायद्यानुसार मालमत्ता धारकाला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मिळेल आणि त्याबरोबर सर्व तपशील उपलब्ध होईल. तसंच प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल. याशिवाय आधी मोजणी नंतरच नोंदणी हा नियम लागू करण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातल्या 3029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 38.96% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या बेमळा धरणाचा जलस्तर वाढल्यानं धरणाचे 20 दरवाजे 150 सेंटीमीटरनं उघडण्यात आले असून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बेमळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अकोला जिल्ह्यामध्ये बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आतापर्यंत 37 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली तर काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कयाधू नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पावसामुळे कळमनुरी बोल्डा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तापी नदीवर असलेल्या हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 4 दरवाजे पूर्ण आणि 32 दरवाजे 2 मीटर उघडले असून पुढच्या काही तासात 3.75 लाखापर्यंत क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदी नाले आणि ओढ्यांपासून दूर राहावं तसंच झाडांखाली थांबू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. धुळे तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आले आहेत. वणी गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुराचं पाणी पुलावरून वाहू लागलं आहे. त्यामुळे वणी अमळनेर रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक मदत दिली जाणार असून नागरिकांनी प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केलं आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यामध्ये दहेली गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अडाण नदीवरच्या पुलावरून एक कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. या गाडीत 4 जण प्रवास करत होते. त्यापैकी 1 जण बचावला असून 3 जणांचा शोध सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना भिवंडी मनपा आयुक्त आणि ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान इमारत पडली त्या ठिकाणी एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह

ढिगाऱ्याखालून काढले असून त्यातल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या 110 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलं तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 110 पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारताला 3 सुवर्ण 10 रौप्य आणि 4 कांस्य अशी 17 पदकं मिळाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब. राज्यात लँड टायटलिंग कायदा लागू करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. राज्याच्या विविध भागात पावसाला जोर. आणि भिवंडी इथं इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा आजच्या ह्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम का बरं असावा खास, तर हिंदी चित्रपट संगीतात गॉड ऑफ मेलडी समजल्या जाणाऱ्या माझ्यासारखं विश्वित आणि माझ्या आजी आजोबांसारखं सत्तरीत सुद्धा फेवरेट असणारा, खरं तर आपल्या सर्वांच्या कानाच्या मनाच्या जवळचा आवाज म्हणजेच आज आहे मोहम्मद रफी यांचा 46वा स्मृती दिन. त्यामुळे ट्रिब्यूट म्हणून आपण आज त्यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांनी गायलेली गाणी ऐकणार आहोत. सध्या सोशल मीडियावर त्यांची बरीच गाणी प्रचंड व्हायरल होत असली तरी आजपासून 10 वर्षांआधी सोशल मीडियाचं रान एवढं फोफावलेलं नसताना प्रत्येक लग्नात नवरी नवरदेवाच्या एंट्रीच्या वेळी बहारो फुल बरसाओ ह्या गाण्याची गंमत वेगळीच होती. मी लहान असताना जितकी लग्न अटेंड केली होती त्यात वरातीमध्ये किंवा मेन एंट्रीच्या वेळी हे गाणं किंवा ह्या गाण्याचं म्युझिक ऐकल्याचं मला आठवतंय. एवढंच काय तर माझ्या आई बाबांच्या लग्नाच्या सीडी मध्ये पण बॅकग्राऊंडला हे गाणं आहे. अँड आय एम डॅम शुअर तुमच्यापैकी अनेक जणांची ही आठवण असेल. मला आता एकदम असं वाटतंय की माझ्या 2 पिढ्या आधीच्या यंग ऍडल्ट्सनी म्हणजेच 60-70 दशकातल्या तरुणांनी त्यांच्या काळात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर रफी साहेबांच्या गाण्याला रिलेट केलं असेल. मग ते मराठी घरांमध्ये रफी साहेबांनी गायलेलं शोधीसी मानवा राऊळी मंदिरी हे मराठी भक्तिगीत असो किंवा हसा मुलांनो हसा सारखं बालगीत असो किंवा उमलत्या वयात कॉलेजमधल्या थोड्याशा नजरानजरीनंतर प्रेयसीला आपल्या वेस्पा किंवा लांबरेटावर हम और तुम और ये समान अनुभवताना प्रियकर मिल गया दर्दे जिगर असं नक्कीच ऐकवत असतील.

आजच्या काळासाठी ही सर्व गाणी जुनी नक्कीच आहेत आणि आपणही सर्वजण आता वयाने मोठे व्हायला लागलो आहोत, पण ह्या काही गाण्यांचा परिस्पर्श आपल्या कानांना झाल्यावर ज्या वयात आपण ते गाणं ऐकलं असेल ते वय आणि ते जगणं आपल्याला पटकन आठवतं. 3-2-1 म्हणत एक पटकन एक फ्लॅशबॅक चालू होतो. मला असं वाटतं की ह्या गाण्यांमध्ये अजूनही जीव आहे, आयुष्य आहे. रफी साहेबांनी गायलेल्या गाण्यांमध्ये एक जिवंतपणा जाणवत राहतो आणि त्यामुळेच अजूनही त्यांचा सदाबहार आवाज जगाच्या आणि कित्येकांच्या आयुष्याच्या कानाकोपऱ्यातूनही ऐकू येतो. नासिर काझमी त्यांच्या एका शेरामध्ये म्हणतात की यू ही आबाद रहेगी दुनिया, हम न होंगे कोई हमसा होगा. पण कलाकारांसाठी गाणाऱ्यांसाठी ते जरी नसले तरी त्यांची कला जगाच्या अंतापर्यंत कायम राहते एवढं मात्र नक्की.

रफी साहेबांनी सर्व तऱ्हेची गाणी गायली. सर्व मानवी भावभावना ते इतक्या सुंदररित्या गायचे की गाणं आतपर्यंत पोहोचायचं. विशेषतः प्रेमातल्या सर्व भावना सुंदररित्या त्यांनी गायल्या. मग ते अल्लट वयातलं प्रेम असो वा परिपक्व किंवा फक्त प्रेयसीच्या रूपाचं कौतुक का असेना, रुसवा, राग, विरह, मनवणं, ह्युमर या सर्व भावना त्यांच्या आवाजातून स्पष्ट व्यक्त होत गेल्या. त्यांचं मला आवडणारं गाणं ऐकवते आता मी तुम्हाला.

अमरीश मिश्र त्यांच्या एका पुस्तकात म्हणतात की कलेचा प्रवास धुंद करणारा असतो. यश, कीर्ती, मान सन्मान ही या प्रवासातली रमणीय विश्रामस्थळं असतील, परंतु प्रतिभेचा धूप जाळणारे मनस्वी कलावंत जीवनार्थाचं मंथन करण्यातच मग्न असतात. शुभ्र काही जीवघेणे शोधत असतात. मलाही हेच वाटतं. दोज हू पॅशनेटली फॉलोज देअर आर्ट मिट्स डिव्हाईन एनर्जी समडे. खरंच कलेचा निष्ठेने केलेला पाठपुरावा कलाकाराला केव्हा न केव्हा काहीतरी दैवी देऊन जातो. मोहम्मद रफींचा आवाज सुद्धा त्यांना स्वतःला आणि अनेक रसिकांना ही जादू वाटून गेलेला आहे. हा एक असा आवाज आहे जो आपल्याला पलीकडच्या जगात नेतो आणि वाटतं की अजून काही क्षण रेंगाळावं त्या स्वरांवर. कल्पनेतल्या हरिणांनी बागडावं अजून थोडस मुक्तपणे, मनातल्या पिसांनी विहरावं निरागसपणे, मावळू नये कोणाच्याच आशेचा सूर्य आणि म्हणावं की

तर श्रोते हो, आपण ऐकला युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. आता आपल्या सर्वांच्याच आवडत्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूयात आणि भेटूयात पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय.

श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4,50,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए. एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए. जो टॉप्स स्कीम है टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में.
0: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी समुद्र 84,000 कोटी रुपयांच्या मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्म मृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्यानं त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपरफुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचं सांगत गांधी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत राज्यातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. तरीही कंत्राटदाराने दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही घटना घडल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात कुपटी नदीत वाहून गेलेल्या कारमधील 3 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. लोणी इथलं रहिवासी

असलेले कुटुंब कार घेऊन राळेगाव इथून गावी परतत असताना त्यांची गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. धुळे तालुक्यात आंबोडे इथं दोन जण पुरात वाहून गेले आहेत. मुकटी गावात लक्ष्मीनगर इथं पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना मुकटी ग्रामस्थांनी बाहेर काढलं. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दडगाव तालुक्यात चनसेली घाटात दरड कोसळली असून हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर सुरगाणा आणि कळवण या चार तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे भीमा आणि नीरा नदीपात्रात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे उजनी धरणातून सुमारे 80,000 क्युसेक तर वीर धरणातून 33,000 जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत घाटकोपर परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. ही केवळ एक वास्तू नसून वंचित कष्टकरी आणि उपेक्षित समाजाच्या संघर्षाचं स्वाभिमानाचं तसंच सामाजिक परिवर्तनाचं जिवंत प्रतीक ठरेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जुलै 2029 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं लक्ष ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं त्यांनी सांगितलं. पुण्यात उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवर लहूजी साळवे यांच्या स्मारकाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं आहे. या स्मारकाचंही लवकरात लवकर लोकार्पण करण्यात येणार आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं. वेळ पडली तर त्यांची भेट घेऊन समाधान करू असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रस्त्यांवर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. मुंबईतली हॉटेल्स आणि खाणावळींविरुद्ध पक्षपाती कारवाई केल्याबद्दल राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागावर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातली उपाहारगृह 98% स्वच्छ असल्याचं प्रमाणपत्र विभागानं दिलं होतं. मात्र वकिलांच्या समितीच्या पाहणीत उपाहारगृह अस्वच्छ असून सांडपाण्याची व्यवस्थाही नीट नसल्याचं तसंच स्वयंपाकघरात कीटकांचा वावर आढळला होता. त्यावरून न्यायालयानं एफडीएच्या पक्षपाती कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली आणि सर्व ठिकाणांवर कारवाई करताना एक समान धोरण अवलंबलं पाहिजे असं सुनावलं. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या प्रीती पवारनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन मापवेचा 5-0 असा पराभव करत भारताचं किमान रौप्य पदक निश्चित केलं. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कॉर्लेट डेल्गाडो हिच्याशी होणार आहे. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. आषाढी एकादशी यात्रेत सहभागी झालेल्या वारकरींनी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,92,00,000 रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. यात रोख देणगी, सोन्या चांदीचे दागिने, लाडू, प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज ओसेकर यांनी दिली. हवामान विभागाने धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसराला आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू.
केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर

0: पावसामुळे यवतमाळ आणि धुळ्यात 5 जणांचा मृत्यू. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतल्या स्मारकाचं भूमिपूजन. आणि गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात ठीक 7:15 मिनिटांनी.

0: पर्यटन वेगानं वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचा इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: आरशात उलट वाचून पाहिलंयस?
1: ते आणि कशाला?
0: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
1: अजब आहे.
0: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या तिसऱ्या भागात.
1: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, अंमली पदार्थांच्या धोक्यापासून युवा पिढीचं रक्षण करणं तसंच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाला गती देण्यासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई या व्यापक अभियानाचा प्रारंभ झाला. याच पार्श्वभूमीवर हे अभियान, त्यासाठी केलेलं नियोजन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, देशाला 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त करण्याच्या उद्दिष्टानुसार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग फ्री मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला. अंमली पदार्थांविरोधातला हा लढा केवळ शासनाचा नसून ती एक लोकचळवळ व्हावी या दृष्टीनं अभियानाची आखणी करण्यात आली आहे. याअंतर्गत मुंबईतल्या शाळा महाविद्यालयांमध्ये 4,000 अधिक समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या असून 1,000 जास्त प्रशिक्षित समुपदेशकांचं जाळंही उभारण्यात आलं आहे. हे अभियान टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्रात राबवलं जाणार आहे. या अभियानाच्या स्वरूपाविषयी अधिक माहिती ऐकूया मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांच्याकडून.
1: मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर देशाच्या प्रगतीच्या स्वप्नाच्या संधीच्या आणि युवा शक्तीच्या प्रतीक आहे. या मुंबईचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्या तरुण पिढीला अंमली पदार्थापासून दूर ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती आपली सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र शासनाद्वारा 2029 पर्यंत ड्रग फ्री देश करण्याकरिता केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागामध्ये समन्वयासाठी अ होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स हे धोरण स्वीकारलं आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने मुंबईमध्ये ड्रग फ्री मुंबई हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबईमधील सर्व प्रशासकीय विभागामध्ये समन्वयकरिता माननीय श्री मंगल प्रभात लोढाजी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अंमली पदार्थाविरुद्धचे अभियान नसून मुलांचे भविष्य आणि कुटुंबांना सुरक्षित ठेवण्याचे अभियान आहे. या अभियानामध्ये विशेषतः अवेअरनेस, कम्युनिटी पार्टिसिपेशन, काउन्सिलिंग आणि प्रिव्हेंशन या बाबीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन पोहोचावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा आणि आवश्यकता भासल्यास त्यांना समुपदेशन उपलब्ध व्हावे यासाठी शाळा आणि महाविद्यालय स्तरावर 4,000 जास्त ड्रग फ्री मुंबई गायडन्स अँड काउन्सिलिंग कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि प्रशिक्षित समुपदेशक यांचा सहभाग आहे. त्यामुळे ही केवळ प्रशासकीय मोहीम न राहता शाळा, पालक, विद्यार्थी, समुपदेशक यांचं संयुक्त अभियान आहे. या अभियानामध्ये आतापर्यंत 1,000 जास्त काउन्सिलरचे नेटवर्क तयार करण्यात आलेले आहे. यापुढे या काउन्सिलर्सना प्रशिक्षण देऊन शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थी व पालकांना नियमित मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ड्रग फ्री मुंबई हे केवळ अभियानचे नाव न राहता मुंबईची ओळख बनावी हा आपला सामूहिक संकल्प आहे.
0: श्रोते हो, केवळ कठोर कायदे किंवा प्रशासकीय कारवाईनं अंमली पदार्थांची समस्या सुटणारी नाही तर त्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येणंही तितकंच गरजेचं आहे. याच उद्देशानं काल या अभियानाच्या प्रारंभानिमित्तानं झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना अंमली पदार्थ मुक्त समाज घडवण्याची आणि ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सामूहिक शपथही दिली.
2: मी भारताचा सुजाण व दक्ष नागरिक म्हणून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी माझ्या आयुष्यात अंमली पदार्थ किंवा तत्सम नशाजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही. तसेच

0: माझे कुटुंब मित्र व समाजाला सेवन करण्यापासून जागरूक व परावृत्त करीन। अंमली पदार्थ सेवनाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व एक निरोगी सुदृढ सुरक्षित आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी देशाच्या युवा शक्तींना नशेच्या विघातक मार्गापासून परावृत्त करीन। त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्र निर्माण व देशाची प्रगती करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन। व्यसनमुक्त कुटुंब अंमली पदार्थ मुक्त मुंबई म्हणजेच समर्थ भारत। जय हिंद जय महाराष्ट्र।
1: श्रोते हो, काल झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवादही साधला। अंमली पदार्थ हे युवा पिढीला संपवण्यासाठी रचलेलं एक छुपं युद्ध असल्याची जाणीव त्यांनी या संवादातून करून दिली। शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्यांचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना पुरस्कृत करण्याची घोषणा करतानाच या लढ्यात समाजातल्या प्रत्येक घटकानं एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्याच शब्दात।
0: आज अतिशय महत्वाचा दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नशामुक्त भारताचा संकल्प केलाय आणि नशामुक्त भारत करण्याकरता आपल्याला देखील नशामुक्त मुंबई, ड्रग फ्री मुंबई आणि ड्रग फ्री महाराष्ट्र करणं गरजेचं आहे। 2020 साली जगातला सर्वात तरुणाईचा देश म्हणून भारताच्या लोकसंख्येची रचना झाली आहे आणि ही तरुणाई जर योग्य दिशेने गेली तर जगामध्ये पुन्हा एकदा जगाचा महागुरु म्हणून भारत स्थापित होऊ शकतो। ही भारताची ताकद आता जगाला दिसते आहे आणि म्हणूनच आपल्या शत्रूंना आता हे माहिती आहे की या भारताला समोरच्या लढाईमध्ये पराजित करता येत नाही। भारताची ताकद वाढती आहे। भारताला या ठिकाणी समोरासमोर युद्ध पुकारता येत नाही आणि म्हणूनच आता एक नवीन पद्धती चालू झाली की भारताला आतून पोकळ करायचं, खोखलं करायचं। ज्या तरुणाईच्या भरोशावर पुढच्या काळामध्ये हा भारत जगामध्ये महाशक्ती म्हणून वावर येणार आहे, त्या तरुणाईलाच जर नशेमध्ये बुडवून टाकलं, त्या तरुणाईला व्यसनाधीन केलं, त्या तरुणाईची दिशा भटकवून टाकली तर मग उद्याचा भारत हा खोकला होईल, तो पोकळ होईल आणि उद्याचा भारत हा कधीच महाशक्ती होऊ शकणार नाही। असं एक छुपं युद्ध, एक सुडो वॉर भारताच्या विरुद्ध सुरू झालेला आहे। या वॉरचं सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे? ते शस्त्र आहे ड्रग्ज, नशा। हे ड्रग्ज हे सगळ्यात मोठं शस्त्र जे हळूहळू पेनिट्रेट करत आमच्या युवा शक्तीमध्ये, त्यांना व्यसनाधीन करत, त्यांना ड्रग्जच्या अधीन करून या भारताला पूर्णपणे पोकळ करायचं आणि भविष्यामध्ये नेस्तनाबूत करायचं अशा पद्धतीचं षडयंत्र सुरू आहे। आणि दुर्दैवाने त्या षडयंत्रामध्ये पैसा कमवण्याकरता आपल्याही देशातल्या काही शक्ती त्या ठिकाणी सामील झालेल्या आहेत आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं हे केवळ एखाद्या विभागाने करून होणार नाही, हे केवळ एखाद्या डिपार्टमेंटने करून होणार नाही, याकरता आपल्याला देखील त्याच्या विरुद्ध एक सामूहिक युद्ध पुकारावं लागेल। सगळ्यांना एकत्रित येऊन एक आपल्याला असं युद्ध पुकारावं लागेल की ज्या युद्धामध्ये ड्रग्जच्या संदर्भातली सगळी इकोसिस्टीम ही आपल्याला तहस नहस करावी लागेल। आणि मग याच्यामध्ये पोलीस विभाग आहे, याच्यामध्ये सामाजिक कल्याण विभाग आहे, याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, याच्यामध्ये मानसिक आरोग्य आहे, याच्यामध्ये आमचा शालेय शिक्षण आणि याच्यासोबत आमचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक या सगळ्यांना एकत्रितपणे काम करावं लागेल। एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची। त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई, कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं अशा पद्धतीनं सगळं

0: शेतकऱ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2-3-4 वर्षांमध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू।
1: श्रोते हो, या समस्येचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेच्या पातळीवरही कठोर कृती गरजेची आहे। अलीकडच्या काळात पोलीस यंत्रणेनं आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करत शेकडो कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता ड्रग्जचे कारखाने शोधून ते उद्ध्वस्त करणं आणि मुख्य पुरवठादारांची साखळी तोडण्यावर पोलिसांनी भर दिला आहे। याच अनुषंगानं ही समस्या, पोलिसांची कारवाई आणि पुढची दिशा याबद्दल अधिक विश्लेषण करत आहेत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित।
2: ड्रग्ज याच्या विरुद्धचं जे युद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे। काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मुंबई आणखी महाराष्ट्रासाठी म्हणून एक अभियान सुरू केलेलं आहे की स्वतः तरुणाईनेच पुढे येऊन पूर्णपणे या ड्रग्जना नाकारायला पाहिजे। त्याचं मुख्य कारण असं आहे की हे जे भारतामध्ये ड्रग्ज घुसवणे आणि भारतातल्या तरुणाईला पूर्णपणे नामशेष करून भारताची अर्थव्यवस्था कोलमडायला भाग पाडणे, याच्यामागे फार मोठा आंतरराष्ट्रीय डाव आहे। हा डाव असा आहे की पाकिस्तानमधले, ज्याला आपण आयएसआय म्हणून ओळखतो, त्या आयएसआयनी पाकिस्तानमधून ड्रोन्स मार्गे, लँड रूटनी, सी रूट्सनी, विमानातून किंवा ज्या कुठल्या जमेल तसं वाहनातून भारतामध्ये ड्रग्ज पुरवायची याचा चंग बांधलेला आहे। आणि हे नुसतं केवळ तिथपर्यंतच मर्यादित आहे असं नव्हे तर त्याच्याशिवाय श्रीलंका, नेपाळ, म्यानमार ह्या ज्या आपल्या लागून असलेल्या सीमा आहेत त्या सीमांमधून सुद्धा भारतामध्ये सर्व बाजूंनी सतत ड्रग्जचा फार मोठ्या प्रमाणामध्ये पुशिंग चाललेलं आहे। आज आपल्याला कल्पना आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये झिरो टॉलरन्स म्हणून भारत सरकारनी आणि भारताच्या गृहमंत्र्यांनी ही एक योजना जाहीर केलेली आहे। त्याचं उद्दिष्ट हेच आहे की भारतातल्या तरुणाईला वाचवणे, कारण हे जे ड्रग्ज आता इथे पुश केले जात आहेत त्याचं मुख्य कारण असं आहे की एकतर तरुणाईंना बिघडवणं आणि भारतातल्याच लोकांच्या मदतीने, भारतातल्याच लोकांच्या पैशांनी हे नर्को टेररिझम याला प्रोत्साहन देणे। नर्कोटिक्स मधून किंवा ड्रग्ज मधून जो पैसा उभा केला जातो हा टेररिस्टना शस्त्रास्त्र खरेदी करायला पुरवला जातो आणि त्याच्यातून काश्मीर असेल, पंजाब असेल किंवा भारताच्या अन्य भागामध्ये असेल दहशतवाद वाढवायचा, याची अनेक उदाहरणं ही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांनी वारंवार उघड केलेली आहेत आणि त्याप्रमाणे न्यायालयामध्ये त्याचं दोषारोप पत्रही दाखल केलेलं आहे। हे जे आहे याच्यासाठी आज केवळ भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार हे पुरेसं पडणार नाहीये। पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध जी काही योजना करायची आहे, ती डिटेक्ट करायची आहे, ती तर जोरात चालवलेली आहेच। आज आपल्याला कल्पना आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये आज एक अँटी नर्कॉटिक सेल याची स्थापना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारने गेल्या काही महिन्यांपूर्वीच स्थापन केलेलं आहे। त्यासाठी एक आयडी रँकचे अधिकारी नेमलेले आहेत आणि ते भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ज्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर सतत कोऑर्डिनेशन करत असतात आणि जी काही माहिती मिळते त्या आधाराने अचूकपणे जे संबंधित आहेत त्यांच्याविरुद्ध ड्रग्ज डिटेक्ट करत आहेत। आपल्याला कल्पना आहे की काही बंदरांमध्ये तर त्यांनी नर्कोटिक्स आणलेले आहेत। त्याशिवाय मुंबई, महाराष्ट्र, ठाणे, पुणे या भागातील देखील अनेक दूरवरच्या ठिकाणी ड्रग्जशी रिलेटेड अशा प्रकारच्या काही कारखाने, काही गुप्त अशा कारवाया चाललेल्या आहेत। माझं सर्व लोकांना यासाठी आग्रहाचं विनंती आहे की त्यांनी एकतर ड्रग्ज कंझ्युम करूच नका, त्याचबरोबर आपल्याला जिथे संशय येईल त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणची माहिती अँटी ड्रग्ज टास्क फोर्सला किंवा पोलिसांना आदरही पुरवावी। याच्यामध्ये पोलिसांचा रोल नक्कीच फार महत्वाचा आहे। पोलिसांनी एकतर ज्या काही अशा संशयास्पद अशा जागा मिळतील किंवा जे कोणी अशा प्रकारची माहिती देतील त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे रिवॉर्ड ताबडतोब द्यावं आणि त्यांच्यावरती धाडी घालून या वेळच्या वेळेला डिटेक्ट करायच्याच आहेत। पण त्याशिवाय अनेक शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावं आणि ह्या सगळ्या तरुणाईचं वारंवार आपल्याला जनप्रबोधन करायचं आहे हे लक्षात घेऊन सर्व ठिकाणी मीडिया असेल किंवा सोशल मीडिया आहे यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी आणि लोकांच्या मध्ये याबद्दल जनजागृती वाढवावी आणि ह्या ड्रग्जच्या विरुद्धचं युद्ध हे आपल्याला जिंकायचंच आहे ह्या निश्चयाने आपण सर्वजण जर एकत्र आलो तर शासन, पोलीस, इतर काही यंत्रणा आणि सर्व तरुणाई हे मिळून आपण या ड्रग्जला हरवूया।
1: श्रोते हो, या अभियानाच्या प्रारंभाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचं अभिनंदन केलं असून हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर चला आपणही या अभियानात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपल्या मुंबईला, महाराष्ट्राला, अवघ्या देशाला अंमली

पदार्थमुक्त बनवूया. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

श्रोतेहो आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9, आषाढ, शके 1948, म्हणजेच 31 जुलै 2026. जाणून घेऊया ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. तापमान 29 डिग्री सेल्सिअस ते 26 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हे होतं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामान वृत्त. वळूया आजच्या विषयाकडे. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सोयाबीन पिकावरील हुमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन, याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्त्या आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. शेतकरी बंधूंनो, आज आपण सोयाबीन पिकावरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी आज आपल्याला कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राहुल डाके सर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, सोयाबीन हे आपल्या महाराष्ट्रातलं मुख्य पीक आहे. खरीप हंगामातलं एक अतिशय महत्वाचं मानलं जाणारं पीक आहे. या पिकाची लागवड आता सुरू होईल आणि आपल्या शेतकरी बंधूंची ती एक लगबग आहे सुरू आता. तर या अनुषंगाने हे जे सोयाबीन पीक आहे ह्याला महाराष्ट्रामध्ये किती महत्व आहे, त्याची लागवड किती प्रमाणात होते आणि उत्पादन किती निघतं, काय सांगाल याबद्दल?
1: सोयाबीन पीक हे महाराष्ट्रामध्ये घेतलं जाणारं एक महत्वाचं पीक आहे. याची लागवड पूर्ण भागामध्ये होते, जसे की कोकण पट्टा असेल, मराठवाडा असेल,
0: पश्चिम महाराष्ट्र
1: सर्व भागामध्ये सोयाबीन पिकाची लागवड घेतली जाते. या पिकाच्या जे बिया आहेत याला एक पोषण

0: तत्व तर आहेच,
1: हो
0: त्याचबरोबर सोयाबीन पीक हे जमिनीची आरोग्य वाढवण्यासाठी देखील फेरपालट पीक म्हणून देखील घेतलं जातं. तर आपण याचा जर आपण पोषण तत्वाचा जर विचार केला तर यामध्ये जवळपास 40% प्रथिने असतात, साधारण 18-20% या बियामधून आपल्याला तेल निघते. तसंच जर सोयाबीनचं जर आपण त्याचे पोषण तत्वे आहेत ते तृणधान्य पिकापेक्षा 5 पट असतात, त्याचबरोबर कडधान्य पिकापेक्षा हे 2 पट पोषण तत्वे जास्त असतात. म्हणजे सोयाबीन पिकाला जे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये जे पोषण तत्वे आहेत किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सोयाबीनचा जो वापर आहे तो देखील जास्त आहे किंवा त्याची मागणी देखील जास्त आहे, त्या अनुषंगाने मागणी जास्त असते त्यामुळं उत्पादन देखील वाढते किंवा शेतकरी कमी कालावधीमध्ये येते, मागणी जास्त असली त्यामुळे आता क्षेत्र त्याचं वाढत चाललेलं आहे. तर क्षेत्र वाढतंय परंतु सोयाबीन पिकाचं उत्पादन वाढत नाही किंवा उत्पादकता वाढत नाही. तर ते न वाढण्याचे कारण वेगवेगळे आहेत, त्यामध्ये प्रमुख कारण जे आहे किडींचं त्यावर होणारा प्रादुर्भाव. वेगवेगळ्या किडी या सोयाबीन पिकावरती येतात, त्याच्यामध्ये जसं की पाने खाणारी अळी असेल, या अळीमुळे जवळपास 71% नुकसान होते. त्याचबरोबर उंट अळी आहे, या अळीमुळे जवळपास पिकाचे 50% हे नुकसान होत आहेत. किंवा चक्रीभुंगा आहे, चक्रीभुंग्याने देखील या पिकावरती 29-83% पिकाचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर जी लवकर येणारी कीड आहे खोडमाशी, यामुळे देखील सोयाबीन पिकाचे 50-90% नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
1: सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात आपण लागवड केल्यानंतर कोणकोणत्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो?
0: आपण सोयाबीन पिकाचा जर विचार केला तर या पिकाचं असं वैशिष्ट्य आहे की याच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा या पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. तर सोयाबीन पिकामध्ये साधारण रोप अवस्था आहे किंवा वाढीची अवस्था आहे, फुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंट अळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसशोषी किडीमध्ये पांढरी माशी या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फ्लोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल यामध्ये घाटी

0: मुलांची अवस्था आहे, शेंगा भरण्याची अवस्था आहे किंवा परिपक्वतेची अवस्था आहे, अशा वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकावरती किडींचा हा प्रादुर्भाव होत असतो. तर आपण सुरुवातीची जी अवस्था बघितली उगवणीपासून किंवा रोप अवस्था, या अवस्थामध्ये खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव होतो. वाढीची अवस्था जी आहे या अवस्थेमध्ये साधारण चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, याच्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल, उंट अळी असेल, या किडींचा देखील प्रादुर्भाव होत आहे. तसेच रसशोषक किडीमध्ये पांढरी माशी या किडीचा या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव होतो. त्याचबरोबर फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल, यामध्ये घाटी अळी किंवा शेंद्री शेंग पोखरणार अळी या किडीचा देखील सोयाबीन पिकावरती, अशा पद्धतीने वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किडींचा सोयाबीन पिकावरती प्रादुर्भाव होत असतो. आणि या किडी या वेगवेगळ्या टक्केवारीनुसार काही किडी खूप जास्त प्रमाणात नुकसान करतात, काही किडी कमी प्रमाणात नुकसान करतात, पण या सर्व किडी ह्या म्हणजे उत्पादन घटण्यामध्ये यांचा महत्वाचा वाटा असतोय.
1: सोयाबीन पिकावर जी खोडमाशी आढळते या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात सर, त्याबद्दल काय सांगाल?
0: सोयाबीनवरील येणारी जी खोडमाशी आहे, मी मकाई सांगितल्याप्रमाणे खोडमाशी ही सुरुवातीच्या काळात किंवा रोप अवस्था असेल किंवा उगवण झाल्यापासून या किडीचा या रोपावरती प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होती. ही एक खूप महत्वाची कीड आहे, कारण रोप अवस्थेमध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव झाला तर नक्कीच 100% पिकाचं नुकसान होणार आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये जर नुकसान कर तर ते सुकणार आहे किंवा वाळून जाणार आहे, म्हणजेच आपल्या पिकाचं हे नुकसान नक्कीच होणार आहे. तर याचे जर आपण लक्षणे आपल्याला बघायचं ठरलं तर या सोयाबीन पिकामध्ये सोयाबीनचे जे रोप लहान असताना म्हणजेच 15 ते 20 दिवसाच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळला तर त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर प्रादुर्भावित शेंडा मधोमध कापल्यास आतमध्ये लहान पिवळी अळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली म्हणजेच खालच्या बाजूने खोड पोखरत जात असलेली आपल्याला त्यामध्ये दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मात्र तो लक्षात येत नाही व शेवटी फक्त प्रौढमाशी खोडाजवळील फांदीस छिद्र पाडून त्यातून बाहेर निघते, म्हणजे खोडाजवळ आपल्याला छोटस छिद्र दिसते. अशा प्रकारे या किडीचा प्रादुर्भाव होत आहे.
1: आणि ही लक्षणं आपण साधारण निरीक्षण करायला हवी.
0: हा म्हणजे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर आपल्याला झाडाचा शेंडा सुकलेला दिसतोय.
1: बरोबर. वाढीच्या अवस्थांमध्ये येणारे जे चक्रीभुंगे असतात या किडींचा प्रादुर्भावाची लक्षणं काय असतात, त्याबद्दल काय सांगाल?
0: मगाशी सांगितल्याप्रमाणे वाढीच्या अवस्थामध्ये वेगवेगळ्या किडी आहेत, त्यातील जी मुख्य जास्त नुकसान करणारी आणि लवकर येणारी जी कीड आहे वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारण 20 ते 25 दिवसामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव हा लागवडीनंतर किंवा उगवणनंतर 20 ते 25 दिवसापासून सुरुवात होतोय. तर याचे जर आपल्याला लक्षणं बघायचं जर ठरलं तर चक्रीभुंगा हा सुरुवातीला खोडाला खाप करतो. खाप करत असताना त्यात जर ती मादी असेल तर ती मादी पानाच्या देठाजवळ त्याची अंडे आतमध्ये घालते खोडामध्ये. त्याचबरोबर आपल्याला अंडी घातल्यामुळे आपण जर शेतात फेरफटका मारत असेल तर आपल्याला नक्कीच एखादे पान सुकलेले दिसेल, म्हणजे सुरुवातीच्या काळात अंडी घातल्यानंतर पान सुकते. परंतु अंडी घालून जर जास्त दिवस झाले असेल तर नक्कीच आपण असं ओळखू शकतो की जर पान जर वाळलेले असेल तर अंडी घालून खूप दिवस झालेले आहेत, नक्कीच अंडीतून अळी बाहेर येणार आहे आणि ती खोडाला आतमध्ये पोखरणार आहे. कारण चक्रीभुंगाची अळी ही देखील अंड्यातून बाहेर आल्यानंतर खालच्या दिशेने जाऊन खोडाला पोखरत असते. तर चक्रीभुंग्याने जे खोडाला खाप केली आहे किंवा जी अळी आतमधून पोखरते यामुळे झाडाचा जो वरील भाग आहे जिथपासून प्रादुर्भाव झालाय किंवा खाप केली त्याचा वरील भाग हा सुकतो किंवा वाळतो, यामुळे देखील आपल्या सोयाबीन पिकाचं आपल्याला मोठं नुकसान झालेलं दिसते.
1: सोयाबीन पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये या किडीं व्यतिरिक्त येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कसा होत असतो, त्याची लक्षणं काय आहेत?
0: बरोबर. वाढीच्या अवस्थेमध्ये चक्रीभुंगानंतर जे दुसऱ्या किडी आहेत वाढीच्या अवस्थेमध्ये यामध्ये जास्त पानांचं प्रमाण असते किंवा फांद्या देखील सोयाबीन पिकाला जास्त लागतात. तर यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी, उंट अळी आणि पांढरी माशी या किडींचा या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत असतोय. तर आपण तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळी किंवा उंट अळीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला किंवा याचे जे नुकसान आहे याचा जर विचार केला तर या किडी साधारणपणे वाढीच्या अवस्थेत म्हणजेच ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात. आपण जर शेतात जर दिवसाच्या वेळी गेलो तर आपल्याला या अळी पानाच्या खाली किंवा जमिनीत लपून राहिलेल्या दिसतात. या अळी फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडून त्या पिकावरती किंवा पानावरती उपजीविका करतात. तर या दोन किडींचं जर आपण नुकसानीचे प्रकार किंवा प्रादुर्भावाचे जर

0: लक्षणे पाहिले तर या किडीचा जो मादी पतंग आहे तो पानाच्या खालच्या बाजूने कुंचक्यामध्ये अंडे घालतो, म्हणजे एका वेळेस खूप जास्त प्रमाणात अंडे घालतो. तर ज्या वेळेस अंड्यातून निघालेल्या ज्या सुरुवातीच्या अवस्थेची आळी असते तर ती पानाच्या खालच्या बाजूने समूहात राहून खालच्या बाजूने जो पानाचा हिरवा भाग आहे किंवा हरित द्रव आहे ते पूर्णपणे खरबडून किंवा खाऊन टाकतात. त्यामुळे पानास छिद्र न पडता पान पूर्ण आपल्याला जाळीदार झाल्यासारखे दिसते. सुरुवातीच्या काळामध्ये जे हरितद्रव खाल्लंय पानांचं तर त्यामुळे आपल्याला पान हे पूर्ण जाळीदार किंवा पांढऱ्या कागदासारखे दिसते. परंतु जसं जसं आळीची अवस्था वाढत जाईल किंवा आळी मोठी होत जाईल तर त्या शेतामध्ये पूर्ण आपल्या सोयाबीन पिकामध्ये पसरतात आणि पानांना छिद्र पाडून किंवा पानांचा जो भाग आहे शिरा सोडून तो पूर्ण खातात. यामुळे आपल्याला फक्त शिरा किंवा मधली जी मुख्य शिरा आहे हीच आपल्याला शिल्लक राहिलेली दिसते. त्याचबरोबर जर आपण या किडींचं जर पाहिलं तर वाढीच्या अवस्थेमध्ये पानं खातात. जेव्हा फुले लागतात तर काही अंशमध्ये ह्या किडी तंबाखूरूल पाने खाणाऱ्या असेल किंवा उंटाळ्या असेल या दोन्ही किडी बऱ्याच वेळेस फुले देखील आपल्याला खाताने शेतामध्ये दिसतात. तर या किडी व्यतिरिक्त जी पांढरी माशी आहे तर ही एक रसशोषक कीड आहे. या किडीचा काही भागामध्ये प्रादुर्भाव आढळून येतो पण ही कीड प्रत्यक्ष नुकसान करण्यापेक्षा तर या किडीमुळे जे पिवळा मोजाईक हा जो विषाणूजन्य रोग आहे या रोगाचा किंवा या विषाणूचा या किडीमुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये प्रसार होतो आणि पिवळा मोजाईक हा रोग आपल्या सोयाबीन पिकावरती दिसून येतो. म्हणजे या किडीमुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा जे अप्रत्यक्ष नुकसान आहे म्हणजे पिवळ्या मोजाईकचा जो प्रसार होणार आहे तर हा खूप नुकसानकारक ठरू शकतो.
1: सोयाबीन पिकाचं जी फुलोरा अवस्था आहे किंवा शेंग भरण्याची अवस्था आहे त्यामध्ये अपाय करणाऱ्या किडी कोणत्या असू शकतात आणि त्यांच्या नुकसानीचा प्रकार आपण शेतकरी म्हणून कसा ओळखता येईल?
0: मॅडम आपण खूप छान प्रश्न विचारला. कारण फुलोरा अवस्था असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल हीच अवस्था किंवा हेच आपल्याला उत्पादन देणार आहे. आपण याच वेळी जर आपण शेताची काळजी नाही घेतली किंवा पिकाची काळजी नाही घेतली
1: दुर्लक्षित
0: झालं तर नक्कीच आपलं उत्पादन घटणार आहे. तर सोयाबीन पिकाचा जर आपण विचार केला तर फुलोरा असेल किंवा शेंग भरण्याची अवस्था असेल यामध्ये घाटी आळी एक प्रमुख कीड आहे. त्यानंतर सेंद्रिय शेंग पोखरणे आळी ही एक दुसरी कीड आहे. या किडींचा या अवस्थेमध्ये खूप जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. तर आपण घाटी आळींचा जर विचार केला तर ही आळी कळ्या लागल्यानंतर कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान करते. ज्या कळ्या फुले किंवा शेंगांना नुकसान केलंय तर ते खाली गळून पडतात. त्याचबरोबर ज्या वेळेस शेंगा लागतात ते शेंगांना देखील ही आळी गोल छिद्रे पाडून आतील दाणे खाते. म्हणजे आपलं जे उत्पादन घ्यायचंय तोच भाग ही कीड नष्ट करते. हो, एका शेंगाला एकापेक्षा जास्त छिद्र पाडून म्हणजे एका शेंगेमध्ये जे काही 5-6 दाणे असतात ते पूर्ण देखील ही एक कीड खाऊ शकते. या आळीची विष्ठा पानावर शेंगावर किंवा खाली जमिनीवर पडलेली आपल्याला आढळते. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आळी जरी नाही दिसली तर आपण त्याच्या विष्ठेवरून किंवा त्याच्या नुकसानीवरून या ठिकाणी घाटी आळीचा प्रादुर्भाव झालाय
1: असं
0: समजू शकतो. येस मॅडम. त्यानंतर दुसरी जी सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी आहे या आळीचा देखील जी शेंगा परिपक्वतेची अवस्था आहे म्हणजे साधारण ऑक्टोबर महिन्याची या काळामध्ये या किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसून येतो. साधारण सुरुवातीच्या काळात या आळीचा रंग जो आहे तो पिवळा असतो. जसे जशी आळी मोठी होईल तसं या आळीचा रंग हा सेंद्रिय होत चालतो. त्यामुळे या किडीला सेंद्रिय शेंग पोखरणारी आळी देखील म्हटलं आहे. ही आळी देखील शेंगांना छिद्र पाडून आतमध्ये जाऊन सर्व दाणे फस्त करत असते.
1: अच्छा,
0: म्हणजे आपला जो उत्पादनाचा भाग आहे किंवा स्रोत आहे तोच या
1: आळी
0: या पूर्ण फस्त
1: नुकसान
0: होत आहे.
1: ह्या सगळ्या किडींची आपण ओळख घेतली आहे, ह्यांचं निरीक्षण कसं करायचं हे आपण जाणून घेतलं, पण या किडींचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे, एकात्मिक व्यवस्थापन करायचंय, ते कसं करायचं?
0: मॅम तुम्ही जो शब्द वापरलाय एकात्मिक व्यवस्थापन हेच खूप महत्वाचं आहे. कारण शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करत असताना एकात्मिक व्यवस्थापनच केलं पाहिजे. कारण फक्त रासायनिक पद्धतीवरती अवलंबून न राहता एकात्मिक पद्धतीवरती भर दिला पाहिजे. एकात्मिक पद्धतीमध्ये कसं असतं मॅम, सुरुवातीला आपण मशागती पद्धत, यांत्रिकी पद्धत, जैविक पद्धत आणि शेवटी जर आर्थिक नुकसान पातळी जर ओलांडलीच त्या किडीने ठराविक किडीने त्यावेळेस आपण रासायनिक घटकाचा अवलंब करतो. तर मशागती पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं वेगवेगळ्या बाबींचा आपण अवलंब करून किडीची व्यवस्थापन करू शकतो. यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी आळी किंवा उंटी आळी यासाठी आपण सापळा पीक म्हणून एरंडी किंवा सूर्यफूल या पिकाची एक ओळ पूर्ण मुख्य पिकाच्या बाजूला आपण लावू शकतो.

जेणेकरून त्या किडी त्या मुख्य पिकावरून सापळा पिकाकडे आकर्षित होतील. त्यानंतर आपण पेरणी करत असताना उशिरा पेरणी करू नये, म्हणजेच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पेरणी आपली संपली पाहिजे. त्याचनंतर पिकाची फेरपालट करावी. शक्यतो सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचे पीक हे घेऊ नये. त्यानंतर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक हे तणमुक्त ठेवावे, त्यामुळे देखील काही अंश आपल्याला कीड नियंत्रणासाठी मदत होणार आहे. त्यानंतर जी दुसरी पद्धत सांगितली यांत्रिकी पद्धत, यामध्ये देखील आपण विशिष्ट बाबींचा वापर करू शकतोय. यामध्ये शेतात सुरुवातीपासून कीडग्रस्त जर झाडे आपल्याला दिसले, खोडमाशीचे असतील, चक्री भुंगाचे असतील, तर त्याचे आपण उपटून नष्ट करावेत, त्यामुळे त्या अवस्था नष्ट होतील आणि त्याचा जीवनक्रम हा खंडित होईल. त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तंबाखूवरील पाने खाणारी अळी किंवा गुंटाळी यांचे जे मादी पतंग आहेत, हे अंडे पुंजक्यामध्ये येतात. म्हणजे आपण ते जर पुंजके सुरुवातीच्या काळात जर नष्ट केले तर त्या जास्त प्रमाणात अळ्या या सुरुवातीलाच नष्ट होणार आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये फिरून पुंजक्यामध्ये जर आपले अंडे दिसले तर ते आपण पान तोडून शेताच्या बाहेर नेऊन नष्ट करावे. म्हणजे तो जो अंडीमधून जी अळी बाहेर येणार आहे त्याचा जीवनक्रम चालू होणार आहे, तो त्या ठिकाणी थांबेल आणि नुकसान पुढचं थांबणार आहे. त्यानंतर जी घाटी अळी आहे किंवा तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, या किडीच्या सर्वेक्षणासाठी किंवा व्यवस्थापनासाठी आपण कामगंध सापळ्यांचा वापर करू शकतो. सर्वेक्षणसाठी जर करायचं असेल तर आपण हेक्टरी 5 कामगंध सापळे वापरू शकतोय, आणि व्यवस्थापनासाठी असेल तर साधारण 20 कामगंध सापळे आपल्याला हेक्टरी वापरायचे आहे. त्याचबरोबर जी रसशोषक किडी आहे पांढरी माशी, ज्यामुळे पिवळा मोझाईक हा रोगचा प्रसार होणार आहे, त्या किडीचे जर आपल्याला व्यवस्थापन करायचे असेल तर त्यासाठी आपण पिवळे चिकट सापळे हे देखील आपण शेतामध्ये लावू शकतोय. ही झाली यांत्रिकी पद्धत. त्यानंतर जी जैविक पद्धत आहे, यामध्ये आपण विविध जैविक घटकांचा वापर करून देखील कीड नियंत्रण करू शकतो. यामध्ये 5% निंबोळी अर्क आहे, त्याचा देखील आपण फवारणीमध्ये वापर करू शकतोय. त्याचबरोबर तंबाखूवरील जी पाने खाणारी अळी आहे त्यासाठी त्याचं एक विशिष्ट जैविक कीटकनाशक आहे, जे SLNPV 500 LE विषाणू 2 मिली प्रतिलिटर पाणी याचा जर आपण वापर करू शकतोय. त्याचबरोबर जे जैविक बुरशीनाशक आहे निमोरिया रिली, याचा देखील आपण 4 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात प्रादुर्भावित भागामध्ये आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर जी पांढरी माशी आहे, या पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी जैविक कीटनाशक आहे, जसे की व्हर्टिसिलियम लॅकेनी, या जैविक कीटकनाशकाचा आपण 4 ते 5 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतोय, त्यामुळे पांढऱ्या माशीचं आपल्याला नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येईल. या ज्या 3 पद्धती आहेत, मशागतीय, यांत्रिकी आणि जैविक, यानंतर आपण रासायनिक घटकाचा वापर करावा. परंतु रासायनिक घटकाचा वापर करत असताना ते हे शिफारसीत असावे जे CBRC केंद्रीय कीटकनाशक बोर्ड व पंजीकरण जी समिती आहे, या समितीने हे शिफारसीत केलेलेच कीटकनाशक शेतकरी बांधवांनी वापरावे, मी असं शेतकऱ्यांना विनंती वजा आवाहन करतोय. तर आपण ज्या वेगवेगळ्या किडी पाहिल्यात तर त्या किडीचं आपल्याला जर व्यवस्थापन किंवा नियंत्रण करायचं असेल तर आपण पुढे दिलेल्या कीटकनाशकाचा वापर करू शकतोय. यामध्ये पाने खाणाऱ्या अळ्या ज्या आहेत, तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळी असेल, उंटे अळी असेल, तर या किडीचे आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर आपण सुरुवातीला फ्लुबेंडामाइड 39.35% SC 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा थायमॅथोक्झम 12.6% अधिक लॅम्ब्रासाइलोथ्रिन 9.5% ZC 2.5 मिली किंवा नोवेलुराइन 5.25% प्लस इंडोक्झोकाप 4.50% SC 16.5 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर चक्री भुंग्याचे आपल्याला नियंत्रण करायचं असेल, यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोइट 1.90% EC 8.5 मिली किंवा ॲसिटामेप्रिड 25% प्लस पायफेन्थ्रिन 25% WG 5 ग्रॅम किंवा ट्रेटेनिलिप्रोल 18.18% SC 5 मिली किंवा प्रोपेनोफॉस 50% EC 20 मिली यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारणी करू शकतोय. त्याचबरोबर खोडमाशाचा जर प्रादुर्भाव असेल आणि त्याचं जर आपल्याला रासायनिक व्यवस्थापन किंवा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये आपण क्लोरॅन्टेनलिप्रोल 18.5% SC 3 मिली किंवा लॅम्ब्रासाइलोथ्रिन 4.90%

0: टक्के सी एस 6 मिली किंवा थायमेथोक्झाम 12.6% अधिक लॅम्ब्रासायलोथ्रिन 9.5% झेड सी 2.5 मिली किंवा क्लोरॅन्टेनिप्रोल 9.3% प्लस लॅम्ब्रासायलोथ्रिन 4.6% झेड सी 4 मिली त्यापैकी कुठल्याही एका रासायनिक कीटकनाशकाचे 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकतोय. तर पांढरी माशी असेल यासाठी आपल्याला जर घ्यायचा असेल तर यामध्ये आपण ॲसिटॅमिप्रिड 25% प्लस बायपेंथ्रिन 25% WG 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये आपण याची फवारणी घेऊ शकतो. यापैकी आपण किडीनुसार आपलं केमिकल घटक घेऊन त्या प्रमाणात फवारणी करावी.
1: हे अशा प्रकारे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं तर हे शेतकऱ्यांच्या फायद्याचंच आहे.
0: फायद्याचं आहे, यामध्ये आपल्या पर्यावरणावरती देखील विपरीत परिणाम होणार नाही, ज्या की रासायनिक घटकांचा वापर कमी होईल, पर्यावरणावरती दुष्परिणाम होणार नाही. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये मित्र कीटक असतात, मित्र कीटकांचं देखील आपल्याला संवर्धन करता येईल. हा, तर मी या कार्यक्रमामधून शेतकरी बांधवांना विनंती वजा आव्हान करेल की आपण सोयाबीन पिकामध्ये किडींचे एक व्यवस्थापन करत असताना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे, ज्यामध्ये जास्त रासायनिक घटकावरती अवलंबून न राहता जैविक आहे, यांत्रिकी आहे किंवा मशागती आहे, ज्या पद्धती आपल्याला आपल्या स्थितीनुसार ज्या शक्य आहेत त्या कराव्यात.
1: मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना नक्की सोयाबीन पिकांवरील किडींचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं हे तुम्ही शास्त्रीय पद्धतीने एकदम छान माहिती दिलेली आहे. की नक्की शेतकरी बंधू त्याचा अवलंब करतील अशी आपण आशा करूयात. येत्या येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपण त्यांना अनेक शुभेच्छा देऊ. आणि सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: बरे, धन्यवाद.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील उमनी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके, सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे यांची प्रिया बेलेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सोयाबीन पिकावरील होमणी किडीचं एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राहुल डाके यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव, याबरोबरच माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपला निरोप घेत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. रात्रीचे 8 वाजतात. जाहिरात प्रसारणानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. आणि अल्जेरियात बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ द्यायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्यासाठी 3,15,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. आतापर्यंत 23 हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे 4.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचं खासगी सावकार किंवा इतरांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही आज मंजुरी दिली. यासाठी 5,070 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खेलो इंडिया योजनेचा विस्तार करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा खेळाडूंचा प्रवास सुलभ करण्यासाठी ही योजना असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.
1: अब तक जितना

0: सपोर्ट मिलता है उससे 10 गुना ज्यादा एथलीट्स को सपोर्ट इस प्रोग्राम के तहत मिलेगा, और सिस्टमेटिक टैलेंट आइडेंटिफिकेशन और टैलेंट के डेवलपमेंट का कंप्लीट एक प्रोग्राम इसके तहत बनाया जाए। एजुकेशन के साथ भी स्पोर्ट्स को प्रॉपरली इंटीग्रेट किया जाए। जो टॉप्स स्कीम है, टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम, उसको और ज्यादा ग्रास रूट्स तक लेके जाया जाएगा इस स्कीम में।
1: तेल उत्खननाला चालना मिळावी यासाठी 84,000 कोटी रुपयांच्या समुद्र मंथन योजनेलाही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त प्रधानमंत्री अँडी बर्नहम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, नवसंशोधन, संरक्षण, सुरक्षा, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण यासारख्या विषयांवर सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी यावेळी सहमती व्यक्त केली. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी गोंधळातच लोकसभेत जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं. जन्म आणि मृत्यूच्या 1 वर्षानंतर आणि 2 वर्ष कालावधीपूर्वी नोंदणी करायची असेल तर या अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागेल. जन्ममृत्यूनंतर 2 वर्षांनी नोंदणी केली तर प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असेल. या विधेयकावर चर्चा करावी असं सरकारचं आवाहन विरोधकांनी फेटाळून लावलं आणि गदारोळ सुरूच ठेवल्याने त्यातच हे विधेयक मंजूर झालं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपाचे अनुराग ठाकूर यांनी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. पेपर फुटी विरोधी विधेयकावर चर्चेदरम्यान गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप केल्याचे सांगत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केली आहे. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केलं. एमपीएससी तसंच एमएचसीटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत महाराष्ट्रातल्या काँग्रेस खासदारांनी आज संसद भवन परिसरात निदर्शनं केली. झारखंड राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत भाजपा खासदारांनी आंदोलन केलं. रस्त्यावर गुराढोरांमुळे होणाऱ्या अपघातांप्रकरणी पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र आणि राज्य सरकारना दिले आहेत. ही जनावरं आपापल्या आसऱ्यात सुरक्षितपणे परत आणण्याची जबाबदारी त्यांच्या मालकाची आहे असं न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पीठानं स्पष्ट केलं. सर्व जनावरांना पट्टा घालणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, लस देणं या बाबी अनिवार्य केल्या पाहिजेत असं न्यायालयानं सुचवलं आहे. सध्या याबाबतीत सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे नियम लागू होतात. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं काल रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफ, भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं. स्थानिक प्रशासनानं ही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून 25 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं. तरीही कंत्राटदारानं दुरुस्तीचं काम सुरू ठेवल्यानं ही दुर्घटना झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2: अशा पद्धतीनं ज्या कंत्राटदाराने हे काम सुरू ठेवलं त्याच्यावरही फौजदारी कारवाई करावी अशा प्रकारचा आदेश आयुक्तांना देण्यात आलेला आहे.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अल्जेरियामध्ये आज झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला असून 44 जण जखमी झाले आहेत. या बसमधून प्रवासी सेतिफ इथून राजधानी अल्जेरियाकडे जात असताना अलकर्मा इथं खोल दरीत बस कोसळली अशी माहिती अल्जेरियाच्या प्रशासन विभागानं दिली आहे. सध्या या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान निरपराध जनतेवर अत्याचार करत असून जगानं याची दखल घ्यावी आणि पाकिस्तानला जाब विचारावा असं आवाहन भारतानं केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की पाकिस्तान अत्याचारांमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये 40 जास्त लोकांचा बळी गेला आहे. भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या मुजाहिद्दीनच्या बंदुका आता पाकिस्तानवर उलटल्या असल्याचं पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या विशेष सहाय्यकांनी जाहीरपणे कबूल केलं असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.

रशियन सैन्यातल्या 139 भारतीय जवानांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. परदेशी नोकरीचा प्रस्ताव स्वीकारताना सावधगिरी बाळगावी असा इशारा त्यांनी दिला. एजीव्ही रॅग्नर बोटीवरून बेपत्ता झालेल्या 2 भारतीय कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सरकार युक्रेन आणि रुमानियाच्या संपर्कात आहे असं त्यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1260 भारतीयांना अमेरिकेनं तडीपार केलं असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या वर्षी ही संख्या 3567 होती असं ते म्हणाले. नीलम आणि तोतापुरी जातीच्या आंब्यांची पहिली खेप हवाई मार्गे कर्नाटकहून मालदीवला रवाना झाली. यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 50% अधिक रक्कम मिळेल. अपेडामार्फत ही निर्यात करण्यात आली. जाती हिंसाचारामुळे नेपाळमधल्या 4 जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. या हिंसाचारामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी जनतेला शांतता, संयम आणि एकता राखण्याचे आवाहन केलं आहे. गुप्त वार्ता अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना दिल्लीच्या न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दिल्लीत 2020 झालेल्या दंगलीत अंकित शर्मा यांच्यावर जमावानं हल्ला केला होता आणि त्यांचा मृतदेह नंतर गटारात सापडला होता. या प्रकरणी मुख्य आरोपी ताहिर हुसेन आम आदमी पार्टीचा नगरसेवक होता. ग्लासगो इथं आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या जैस्मिन लंबोरिया, प्रीती पवार आणि अंकुश पंघालनं अंतिम फेरीत धडक मारत भारताची किमान 3 रौप्य पदकं निश्चित केली आहेत. उपांत्य फेरीत महिलांच्या 57 किलो वजनी गटात जैस्मिननं लिसोतोच्या रापलंग मसलीलावर मात केली तर 54 किलो वजनी गटात प्रीतीनं आज झांबियाच्या कॅथरीन माप्पेचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅनडाच्या स्कारलेट डेल्गाटो हिच्याशी होणार आहे. तर पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं कॅनडाच्या जोशुआ ओफोरीवर 5-0 असा विजय मिळवला. ज्युदोमध्ये भारताची 3 पदकं निश्चित झाली असून अस्मिता डे, हर्ष सिंग आणि यामिनी मौर्य अंतिम फेरीत पोचले आहेत. अस्मितानं स्कॉटलंडच्या समर शॉ हिला, हरसिंगने ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो नेतो याला तर यामिनीनं दक्षिण आफ्रिकेच्या डोन ब्रेटनबाजला पराभूत केलं. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 17 पदकं जिंकली आहेत. त्यात 3 सुवर्ण, 10 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. तेपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात उन्नतीनं भारताच्याच देविका सिहागचा 23-21-21-16 असा पराभव केला तर तन्वीनं थायलंडच्या सुपनिदा काटेथोंगवर 21-15-18-21-21-14 असा विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्षांची मुदतवाढ. खेलो इंडिया मोहिमेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज बाधित. उशिरा होणाऱ्या जन्ममृत्यू प्रकरणांच्या नोंदी संदर्भातलं विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजूर. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. अल्जेरिया बस अपघातात 25 जणांचा मृत्यू, 44 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सारंगी साथ लियाकत अली खान यांची, तर हार्मोनियम संगत मशकूर हुसेन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.